नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 meters अर्थात 558 kilohertz प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 1 आषाढ 1948 अर्थात 22 जून 2026. श्रोत्याहो, सकाळचे 5:56 होत आहेत. आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनींना.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 6 वाजता सकाळचे दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो आत्ता आपण ऐकत होतात प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम मंगल प्रभात. या सकाळच्या सभेमध्ये आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्रा.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. आणि अशी दुर्मिळ गाणी सकाळी सकाळी ऐकायला फक्त आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर. यासाठी आमच्याशी जोडले गेलेले राहा प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही. हा आमचा USP आहे.

आकाशवाणी गायकवृंदाने गायलेली ही देशभक्तीपर समूहरचना आत्ता आपण ऐकली आणि याबरोबरच श्रोते हो भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे.

सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती आपल्या आसपासच असते, ती घ्यायला हवी आपण. काय की शोते हो, आपण लहानपणी बघा, कुणी आपल्याला रागावून बोललं तर आपण लगेच आईजवळ जायचो आणि म्हणजे आईला आपण सांगायचो की अमकांनी मला असं असं बोलले किंवा मला त्यांनी खूप रागवलं वगैरे वगैरे, असं आठवत असेल तुम्हाला. आणि मग त्याच्यावर आईचं उत्तर ठरलेलं असं, किंवा आजही आपण आपल्या मुलांना असंच उत्तर देतो, जाऊ दे, लक्ष देऊ नकोस, तू चिडलास तर आणखीन चिडवतील. किती किती किती सोपा कानमत्र होता की नाही, हो की नाही, हां. पण तो

त्यात आणणं आजपर्यंत आपल्याला जमलेलं नाही, जमत नाही, ते जमतं का? कठीण जातं. आणि तेच तर आपल्याला जमवता आलं पाहिजे. म्हणजे कधी कधी श्रोते आपण इतके इतके संवेदनशील होतो की कुणाच्याही वाईट बोलण्याचा, वागण्याचा आपल्या मनावर, आपल्या मानसिकतेवर आणि आपल्या स्वभावावर, आपल्या कामावर खूप खूप विपरीत परिणाम आपण करून घेतो. म्हणजे बोलणारा बोलून जातो पण आपण मात्र रडत बसतो. आता संवेदनशील असणं हे खूप चांगलं आहे, माणुसकीच्या दृष्टीनेही खूप चांगलं आहे, पण अतिसंवेदनशील असणं आणि एखादं दुःख, एखादा प्रॉब्लेम, एखादी अडचण त्यातच स्वतःला गुरफटून घेऊन बसून आपल्या आजूबाजूचा असलेला आनंद जो आपल्या अवतीभवती आहे किंवा चांगली माणसं आहेत आपल्या अवतीभवती त्या सगळ्यांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ह्याच्यामुळे आपली प्रगतीसुद्धा खुंटते ना. हे सगळं वेडेपणाचं आहे की नाही, हो की नाही? आपल्या, मला वाटतं की आपल्या मनस्थितीचे अधिकार हे विनाकारण आपण दुसऱ्याच्या हाती देऊन ठेवतो अशा आपल्या प्रॉब्लेममध्ये गुडफटून बसण्यामुळे किंवा कोणाच्या तरी वाईट बोलण्याच्या मुळे आपले सगळे अधिकार आपल्या मनस्थितीचे आपण देऊन बसतो आणि आपल्या, म्हणजे आपल्या कामाला जोपर्यंत प्रशंसा मिळत नाही, आपल्याला जेव्हा आपलं जोपर्यंत कौतुक होत नाही तोपर्यंत आपल्याला असं आनंदी असं वाटतच नाही, आपण ते विसरतच नाही. हे अतिशय चूक आहे ह्याला का. आणि आजकाल तर खूप असं झालं आहे की म्हणजे समाज माध्यमांच्या भाषेत सांगायचं झालं तर लाईक, कमेंट आणि हे सगळं, किंवा शेअर, लाईक, कमेंट, शेअर ह्या सगळ्यांवर आपला आनंद अवलंबून आहे आजकाल. कमी लाईक आले किंवा खोचक कमेंट आली किंवा कोणी आपल्याला जाहीरपणे त्या फेसबुकवरती कोणी सल्ला दिला की आपल्या मनःशांतीला सुरुंग लागलाच म्हणून समजा, हो की नाही? हां, आता या आभासी जगामध्ये आपण एवढे गुंतून जातो की चांगलं वाईट काय आहे हे समजण्याची बुद्धी आपण हळूहळू हळू गमावून बसतो की काय हे, असं सगळं होत चाललेलं आहे. आणि बघा, प्रत्येकच क्षेत्रामध्ये, म्हणजे राजकारणी, सिनेमा किंवा कला, क्रीडा, ह्या आपण जगातले जितके दिग्गज लोक पाहतो, प्रसिद्ध लोक पाहतो, त्यांच्यावर कौतुकाचा जसा वर्षा होतो तसा त्यांच्यावर टीकेचाही वर्षा होतो. गॉसिप होतं, अफवा असतात त्यांच्याबरोबर. पण मोठ्या लोकांकडे जर आपण बघितलं तर ते ह्या सगळ्या गोष्टींकडे जर लक्ष देत राहिले, त्यात अडकून राहिले, तर ते पुढे जातील का? नाही ना. तर जगण्याची अमर्याद, आनंदाची अमर्याद अनुभूती ही आपल्या आसपासच असते आणि ती आपल्याच हातात असते, नाही का? जगूया आनंदी आणि राहूया.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआरए ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. आपल्यासोबत आज मी आहे सुलभा सौमित्र. आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा अस्मिता वाहिनीचे आमच्याचे असे कार्यक्रम सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात बदक पालन फायदेशीर उद्योग 6:45 आणि आरोग्यम धनसंपदामध्ये HPV वॅक्सिनेशन अवेअरनेस भाग दुसरा तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे 6:50 आणि परिसरमध्ये पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी यात सहभाग तृप्ती देशपांडे यांचा 7:00 ई सी अक्षर रसिकेमध्ये पुस्तकं कालची आणि आजची या मालिकेमध्ये माझं संगीत या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख 7:25 आणि प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:45 आणि प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले 9:00 अज्ञात मुंबई नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 42 11:05 आणि सहसंवाद कार्यक्रम 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात गुणसागर गंभीर यामध्ये पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षा सांगते निमित्ताने त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत याचा भाग पहिला ही मुलाखत घेतली आहे नेहा खरे यांनी 12:40 आणि यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 5:30 युववाणी कार्यक्रमात वाढत्या वयासोबत बदलत गेलेली स्वप्न याविषयी 6:30 साहित्य सौरभमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांची मुलाखत 6:15 आजचं विधिमंडळ समालोचन 7:30 माझा वार माझा शिवार कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रसारणामध्ये अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम याविषयी निलेश राठोड यांची मुलाखत आणि रसायनविरहित कीड व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत 3:45 स्पॉटलाईट 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्लीहून शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये 10:30 मानस विश्वरूप यांचं गायन राग बिलावल 2:30 अवधूत गोडबोले यांचं बासरीवादन राग विजय 5:02 आणि वृंदा मुंडकर यांचं गायन राग पूर्वा 10:00 विदुषी एन राजम यांचं व्हॉलिन वादन राग जोग आणि 10:30 गीता जावडेकर यांचं गायन राग मारू बिहाग. हे होते अस्मिता वाहिनीचे आमचे आजचे कार्यक्रम आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 34 सांताक्रूज इथं 34 किमान तापमान कुलाबा इथं 26 सांताक्रूज इथं 27 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 24 तासाचा हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं राहील आणि उपनगरांमध्ये वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 35 तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. ठाणे रायगड पालघर इथेही आकाश ढगाळलेलं राहील आणि वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणताही खास असा इशारा नाही. हे होतं हवामान वृत्त. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. 6:40 झालेली आहेत. आता कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकऱ्यांना आता कोंबड्यांप्रमाणे बदक पालन हाही एक चांगला जोडधंदा होऊ शकेल. बंदिस्त बदक पालनाने शेतकऱ्यांना फायदा मिळू शकेल. कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय आपल्या लोकसंख्येच्या आहारविषयक गरजा भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे दूध अंडी मांस या पूरक उत्पादनाला मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. आज असं चित्र दिसून येतं की परदेशी संस्था भारतातील बाजारपेठांचा अभ्यास करून वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश करत आहेत. यंत्रसामग्रीबरोबरच खाद्यपदार्थ शीतपेयांची बाजारपेठ ताब्यात घेण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. अशावेळी भारतीय शेतकऱ्यांनी देखील विविध कृषी उद्योग कृषी माल प्रक्रिया उद्योग अन्न प्रक्रिया उद्योग

आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, मांसजन्य पदार्थ यांच्या प्रगतीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार लावला पाहिजे. देशी बदकं सरासरीने दरवर्षी 130 अंडी घालतात. देशी कोंबड्यांपेक्षा हे प्रमाण सरासरीने 50 अंडी जादा असे आहे. बदकाच्या अंड्यांचे सरासरी वजन 55 ते 60 ग्रॅम आढळते. देशी कोंबडीच्या अंड्याचे सरासरी 40 ग्रॅम वजनाचा विचार केल्यास बदकांद्वारे वाढीव अन्नघटक पुरवले जातात. बदकांना खाद्य कमी घालावं लागतं, कारण काही प्रमाणात पाण वनस्पती

0: अंड्याचे सरासरी 40 ग्रॅम वजनाचा विचार केल्यास बदकांद्वारे वाढीव अन्नघटक पुरवले जातात. बदकांना खाद्य कमी घालावं लागतं कारण काही प्रमाणात पाण वनस्पती आणि मासे हा बदकांचा आहार आहे. त्याचबरोबर जमिनीवर सांडलेलं अन्नधान्य कृमी कीटक इत्यादी वेचून खातात आणि पोट भरतात. बदकांचं उत्पादनक्षम आयुष्य जास्त म्हणजे 350 दिवस आहे. कोंबड्यांच्या सोयीचा विचार केल्यास बदकांना कमी सोयी सुविधा असल्या तरी चालतात. बदकं तशी काटकच ती पक्ष्यांच्या आजाराला कमी बळी पडतात. ज्या जागा पाणथळ आहेत जिथे नदी नाले ओढे सतत वाहत असतात अशा जागा बदक संगोपनाला उत्तम असतात. पाणवठे तळी यात वाढणाऱ्या बऱ्याचशा अनावश्यक वनस्पतींचा वापर बदक आहार म्हणून करत असल्याने जलशुद्धीला हातभार लागतो. त्या दृष्टीने 40 आर जलाशयासाठी 6 ते 10 बदकं पुरेशी होतात. मात्र काही वनस्पती विशेषत वॉटर हायसिंथ वॉटर लेट्यूस इत्यादींचा नाश बदकांद्वारे होत नाही. मिश्र शेतीचा प्रयोग बदक पालनासह करता येतो. उदाहरणार्थ तळ्यात बदके आणि मासे पालन करणे, भात शेतीमध्ये बदकं आणि मासे संगोपन करणे. बदकांची विष्ठा माशांसाठी उत्तम अन्न म्हणून उपयोगी पडते. यासाठी 1-3 फूट
1: रुंद आणि 4 फूट खोल जर खोदावी, कच्चं बांधकाम करावं आणि अशा या तयार केलेल्या खड्ड्यात तळाशे 10 इंचचा सावकाश कुजणाऱ्या तुरकट्या, पराठ्याचे तुकडे, नारळांच्या शेंड्या, उसाचे पाचट टाकावं, त्याच्यावर पाणी मारावं, त्याच्यावर अर्धवट कुजलेले कंपोस्ट खत, पोयटा माती, हिरवे खत, भाजीपाल्याचे अवशेष, धान्यातला कोंडा, कोंबड्यांची विष्ठा, शेणखत यांचा थर द्यावा. पाणी शिंपडावं आणि भरून घेतलेल्या पदार्थांवर 1000 गांडुळे सोडावीत आणि ओल्या गोंडपाटाने खड्डे झाकून घ्यावेत. वरच्यावर खड्डा ओलसर राहील अशा पद्धतीनं पाणी मारत राहावं. याच पद्धतीने उभारलेल्या शेडमध्ये जमिनीवर सभोवार 2.5 फुटी भिंती बांधून त्यात गांडूळ खत तयार करावं. 1 ते 1.5 महिन्यात गांडूळ खत तयार होतं. 100 किलो गांडूळं महिन्याभरात 2 टन गांडूळ खत तयार करतात. असे तयार झालेले गांडूळ खत रवाळ, भुसभुशीत, हलके, चहाच्या भुकटीसारखे असते. पाणी मारणं 2 दिवस बंद करावं. यामुळं गांडुळी खाली जातात तेव्हा वरच्या थरातले खत हलक्या हाताने काढून घ्यावं. खत काढून घेतल्यानंतर पुन्हा याच पद्धतीने खड्डा भरून घ्यावा. फक्त पुन्हा नव्याने गांडूळ सोडण्याची आवश्यकता नसते. गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडूळाची प्रजनन क्षमता कमी कालावधीत जास्त असावी. जास्त सेंद्रिय पदार्थ खाऊन त्याचे विष्ठेत रूपांतर करण्याची क्षमता जास्तीची असावी. अंडीपुंज निर्मितीचा वेग हा जास्त असावा. शिवाय गांडूळं ही निरोगी असावीत. सुप्तावस्थेचा कालावधी त्यांना नसावा. गांडूळ खताच्या खड्ड्यापासून व्हर्मी वॉश मिळतो. हे द्रवरूप असल्यानं फवारणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अशा या तयार केलेल्या गांडूळ खताचे आपल्याला अनेक फायदे सांगता येतील. गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो, मातीच्या संरचनेत बदल घडून आणला जातो. गांडूळाच्या विष्ठेतून फॉस्फरस, पोटॅशियम आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीला निर्माण होऊन ती पिकांना सहजपणे उपलब्ध होतात. जमिनीची 2 ते 2.5 इंच खोल अशी नैसर्गिक आतल्या आत मशागत गांडूळाच्या फिरण्यांमुळे होत असते. त्यामुळं हवा, पाणी, तापमान यांचं प्रमाण योग्य राहतं. पाण्याच्या ओलाव्याचं बाष्पीभवन फारच कमी होतं. माती उत्तम प्रतीची गांडूळांमुळे बनवली जाते. पर्यावरणाला उपकारक म्हणून गांडूळ खत ओळखलं जातं. जमिनीचं आरोग्य यामुळं चांगलं राहतं. निर्यातक्षम उत्पादनासाठी अत्यंत उपयुक्त म्हणजेच गांडूळ खत. मंडळी, गांडूळ खत आपल्याला वरदान आहे. म्हणूनच आपण निश्चय करून आपल्या गरजेपुरते गांडूळ खत तयार करून त्याचा वापर आपल्या शेतामध्ये करायला काहीच हरकत नाही.
2: कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये आज आपण गांडूळ खत याविषयीची माहिती ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: याविषयी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग। आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV म्हणजे काय, त्यापासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। HPV मुळे कोणकोणते आजार होतात? अनेक लोकांना वाटतं की HPV मुळे फक्त गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो, परंतु हे पूर्ण सत्य नाही। HPV मुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर व्यतिरिक्त योनीचा कॅन्सर म्हणजेच वजायनल कॅन्सर आणि बाह्य जननेंद्रियाचा कॅन्सर म्हणजे वल्वल कॅन्सर सुद्धा होऊ शकतो। एवढेच नव्हे तर पुरुषांमध्ये पेनिसचा कॅन्सर म्हणजे लिंगाचा कॅन्सर आणि स्त्री पुरुष दोघांमध्ये एनल कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचा कॅन्सर आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शरीराच्या भागांवरती वॉर्ट्स किंवा मस हे देखील निर्माण होऊ शकतात। म्हणूनच HPV हा केवळ महिलांशी विषय नसून हा संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी संबंधित असा विषय आहे। गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा होतो? गर्भाशयाच्या खालच्या भागाला गर्भाशयाचे मुख किंवा सर्विक्स असं म्हणतात। HPV संसर्ग झाल्यानंतर बहुतेक महिलांमध्ये शरीराची प्रतिकार शक्ती तो विषाणू नष्ट करते, परंतु काही महिलांमध्ये हा विषाणू अनेक वर्ष शरीरात राहतो आणि त्यामध्ये सूक्ष्म बदल निर्माण करतो। सुरुवातीला या पेशी कॅन्सरपूर्व अवस्थेत असतात, परंतु या अवस्थेमध्ये जर योग्य ती तपासणी झाली तर कॅन्सर पूर्णपणे टाळता येऊ शकतो। गर्भाशयाच्या मुखाची नेमकी कारणं काय आहेत? आता साधारणपणे 15 ते 20 वर्षाच्या कालावधीनंतर हा कॅन्सर उद्भवतो आणि जेव्हा हा कॅन्सर उद्भवतो तेव्हा बऱ्याच वेळेला कोणतीही लक्षणे नसतात, परंतु काही लक्षणे आपणास सतर्क करतात। ती म्हणजे 2 पाळीमध्ये होणारा अचानक रक्तस्राव। जी पाळी नियमितपणे येत असते, तारखेला तारखेला येत असते, त्याच्या अधेमध्ये जर रक्तस्राव होत असेल तर, किंवा लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव होत असेल, तसेच एखाद्या स्त्रीला रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज झाला आहे आणि मेनोपॉज नंतर काही वर्षांनी अचानक रक्तस्राव सुरू झाला तर, तसेच जो स्त्राव येत आहे त्याला एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी असेल तर, आणि कंबरदुखी, अशक्तपणा, वजन कमी होणे अशी वेगवेगळी लक्षणं ही या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची असू शकतात। परंतु अशी लक्षणं दिसण्याच्या वेळेलाच त्वरित स्त्रीरोग तज्ञांचा म्हणजे गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे। जसं मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये सुद्धा आपणास काही तपासण्या करता येतात। साधारणपणे स्त्रीचे वय 35 वर्षाचे असल्यापासून आपणास विविध प्रकारच्या ह्या तपासण्या करता येतात। यापैकी सगळ्यात सोपी आणि महत्वाची तपासणी आहे, तिला म्हणायचं पॅप स्मियर। आता हा जो पॅप स्मियर आहे, ही 35 वर्षानंतर दर वर्षातून एकदा करणं महत्वाचं आहे। सदर तपासणी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे, ती बाह्यरुग्ण विभागात म्हणजे OPD तूनच करता येते। ही अतिशय साधी तपासणी आहे, परंतु त्यातून आपणास कॅन्सरयुक्त पेशी आहेत किंवा नाहीत किंवा कॅन्सरकडे रूपांतरण होत आहे का नाही हे सुद्धा समजून येतं। याचबरोबर दुसरी एक महत्वाची तपासणी म्हणजे HPV DNA म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस DNA। या पॅपस्मिअर बरोबरच जर आपण कोणत्या प्रकारचा HPV त्या ग्रंथीमध्ये म्हणजे सर्विक्समध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखामध्ये आहे त्याचा सुद्धा शोध लावू शकतो, आणि जर तो HPV 16-18 म्हणजे कॅन्सर करणारा HPV असेल तर आपण जास्त सतर्क राहून पेशंटच्या तपासण्या पुढे जास्त म्हणजे वर्षातून 6 महिन्यातून तिला बोलवून त्या तपासण्या आपण करू शकतो।
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली। या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर। ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती।

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी एच पी व्ही लस

आरोग्य जनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, आज कार्यक्रम दुपारी 2:05 मिनिटांनी आपण पुन्हा ऐकू शकाल. यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: Sir. श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण लहान मुलांच्या मानसिक जडणघडणीमध्ये महत्वाचा रोल असणारे प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक पर्यावरणासाठी काय करू शकतात हे पाहणार आहोत. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असतात. ते फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाहीत तर विद्यार्थ्यांच्या विचारांची दिशा ठरवतात. म्हणून शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनाला शिक्षणाचा भाग बनवणे खूप महत्वाचे आहे. शाळेमध्ये एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना राबवता येते. विज्ञान, भूगोल किंवा भाषेच्या तासात पर्यावरणाशी संबंधित उदाहरणे दिल्यास मुलांमध्ये जागरूकता वाढते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेतले पाहिजे, जसे की वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पावसाचे पाणी साठवण प्रकल्प, कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी. त्याचबरोबर शिक्षक स्वतःही आदर्श ठेवू शकतात. प्लास्टिकचा कमी वापर, कागदाचा कमी वापर, डिजिटल नोट्सचा वापर अशा सवयी विद्यार्थ्यांवर परिणाम करतात. शिक्षकांनी जर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर हजारो विद्यार्थी त्यातून प्रेरित होऊ शकतात. शाळेमध्ये कार्यानुभव या तासाला मुलांकडून शाळेची बाग छान तयार करून घेतली किंवा आता शासनामार्फतही शाळेमध्ये परसबाग तयार करायची आहे असा नियम आहे, तर तो आवडीने सुरू केला आणि फक्त मुलांना मातीत निवांत सोडले तरीही मातीशी कनेक्ट होऊन ती मुलं पुढे शेती ही त्यांची आवड होऊ शकते ही शक्यता पण नाकारता येणार नाही. आता कुठेही जरा माती लागली की तर शी घाण अशा पद्धतीचे उद्गार न काढता उलट मातीत खेळणे हे कसे छान फायदेशीर आहे किंवा किती गमतीशीर आहे हे शिक्षकांनी स्वतः त्यांच्याबरोबर मातीत उतरून दाखवले तर मुलांच्या मनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो आणि ती मुले पुढे कुठेही फील्डवर प्रत्यक्ष काम करताना कचरणार नाहीत. या शाळेच्या परसबागेत आलेला एखादा टोमॅटो, एखादी ढबूमिरची किंवा हिरवी तिखट मिरची, मेथी, पालक असे छान छान भाज्या कौतुकाने वाढवून एका वर्गाची एक छोटी जबाबदारी असे जागेचे विभाजन करून दिले आणि त्यात नंबर काढले तर खूप छान परिणाम साधता येईल. यामध्ये आपण मुलांच्या पालकांचीही मदत घेऊ शकतो. बरेच जण असे असतात की जे घरात टेरेस गार्डन किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घरी भाज्या करणे असे करत असतात. योग्य ती माहिती घेऊन जर हा उपक्रम यशस्वी करून दाखवला तर खूप मोठा परिणाम आपल्याला दिसून येईल. आयुष्यभराच्या आठवणी त्या मुलासाठी तयार होतील. वर्गामध्ये डबा खात असताना सांडायचे नाही, तसेच समजा चुकून सांडले तर ते स्वच्छ करायचे. अशा छोट्या छोट्या सवयी जर आपण मुलांना शिक्षकामार्फत शिकवू शकलो तरी कष्टाचे मूल्य त्यांना समजते, अन्नाचे मोल कळते, खऱ्या अर्थाने कष्ट करण्याची सवय मुलांना लागेल आणि याचा परिणाम पुढे जाऊन अशा मुलांना कुणालाही कष्ट करण्याची लाज वाटणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा करू नये. आपण केलेला कचरा ही आपली जबाबदारी आहे, आपणच ती निभावली पाहिजे हे आपोआपच त्या मुलांना मनावर बिंबवले जाते. हे लहानपणापासून शिकवले तर आणि तरच उत्तम प्रतीचा समाज तयार होणे ही जी आत्ता भारत देशाची फार मोठी गरज आहे ती पूर्ण होईल. आत्ताचे एकूणातच सामाजिक भान पाहता मला काय त्याचे किंवा मी हे का करू असे जे दुय्यम प्रतीचे विचार आहेत, जबाबदारी झटकणारे विचार आहेत, हे समाज स्वास्थ्य बिघडवणारे आहेत. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी ही पालकांच्या बरोबरीने किंबहुना थोडीशी जास्तच हा उत्तम समाज तयार करण्यासाठीची आहे. आज आपण लहान मुलांचे शाळेतील शिक्षक कसे त्या मुलांना घडवू शकतात हे थोडक्यात पाहिले. पुढच्या कार्यक्रमात आपण बालकांचे पहिले गुरु म्हणजे त्यांचे पालक, घरातील सर्वजण, आई, वडील, आजी, आजोबा, आत्या, मामा, काका, काकू, मावशी हे सर्वजण काय करू शकतात ते पाहू.
0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. कार्यक्रम आपण ऐकला परिसर, यानंतर ऐकूया योग संजीवनी. 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका.

0: नमस्कार. आजचा आपला विषय आहे योगाद्वारे जीवनशैली संबंधित आजारांचे व्यवस्थापन. देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते. आरोग्यपूर्ण जीवन जगणे यासारखे दुसरे भाग्य नाही हे जरी खरे असले तरी आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे म्हणजेच धावपळीचे जीवन आणि त्यामुळे येणारे ताण ह्या सर्वांमुळे जीवनशैली संबंधित होणारे मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयरोग, मानसिक रोग, निद्रानाश यासारखे अनेक आजार वाढत आहेत. योग हा नुसता व्यायाम प्रकार नसून यामध्ये शरीर, मन व भावना यांचा समतोल राखला जातो. त्यामुळे जीवनशैली संबंधित असणारे शारीरिक आणि मनोकायिक रोगांवर आपल्याला नियंत्रण ठेवता येते.
1: स्वादुपिंडाची कार्यक्षमता कमी होऊन इन्सुलिनची निर्मिती कमी झाल्यामुळे मधुमेह होतो. काही प्रमाणात हा रोग अनुवंशिक जरी असला तरी बऱ्याच वेळेला ताणतणावाचा परिणाम म्हणून मधुमेह होतो. योगासनामधील स्वादुपिंडावर ताण येणारी आसने, उदाहरणार्थ वक्रासन, अर्ध मच्छिंद्रासन, मंडुकासन इत्यादी आसनांच्या अभ्यासाने इन्सुलिन निर्मितीला मदत होते. तसेच अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, शवासन यामुळे तणावजन्य मधुमेह कमी होतो.
0: उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी ताडासन, शवासन, पश्चिमोत्तानासन अशा आसनांमुळे रक्ताभिसरण सुधारते. प्राणायामामुळे मन शांत होते. ध्यान व शवासन यामुळे हृदयावरील ताण कमी होतो. ह्या सर्व योगाभ्यासामुळे रक्तदाब नियंत्रण होण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी कोलेस्ट्रॉल कमी करणे व हृदय धमन्यांची कार्यक्षमता वाढवणे हे गरजेचे असते. आसने आणि सूर्यनमस्कार यांच्या अभ्यासाने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते आणि हृदयाचे आरोग्य बऱ्याच अंशी मनाच्या आरोग्यावर अवलंबून असते. प्राणायामाने ध्यानधारणेमुळे मनाचे आरोग्य सुधारते व पर्यायाने हृदयरोग आटोक्यात येण्यास मदत येते.
1: आजकाल भेडसावणारा बैठ्या जीवनशैलीमुळे व चुकीच्या आहार पद्धतीमुळे होणारे रोग म्हणजे ओबिसिटी, अर्थात लठ्ठपणा. चालणे पळणे यासारख्या व्यायामाबरोबर योगाभ्यासामुळे लठ्ठपणा नियंत्रित येतो. चयापचय क्रिया सुधारते. सूर्यबेलन प्राणायामामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
0: मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्याकरता प्राणायामातील अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. मेंदूतील केंद्रे जागृत होतात. ध्यानधारणेमुळे ग्रहणशक्ती वाढते. पतंजलींच्या सूत्राप्रमाणे मनाच्या स्थिरतेसाठी जी साधना केली जाते तो अभ्यास दीर्घकाल निरंतर आदरपूर्वक निष्ठेने व श्रद्धेने केला तरच तो स्थिर म्हणजे पक्का होतो. त्या सूत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमीही. आणि अशा या दीर्घकाल अभ्यासामुळे हठयोगात सांगितल्याप्रमाणे वपुकृष्यत्वम वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले, अरोगता बिंदुजय अग्निदीपनम, नाडी विशुद्धी हठसिद्धी लक्षणम, म्हणजेच शरीराची कृशता, चेहऱ्यावरील प्रसन्नता, सुस्पष्ट आवाज, डोळ्यांमधील तेज, रोगांपासून मुक्तता, वीर्यावरील नियंत्रण, अग्निप्रदीप्त व नाडीविशुद्धी ही हठयोगाच्या सिद्धीची लक्षणे आहेत आणि ही सर्व योगाभ्यासाने प्राप्त होतात.

योग संजीवनी 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकली. सहभाग होता योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. श्रोत्या, हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:55 आम्ही पुन्हा प्रसारित करणार आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आकाशवाणीच्या

सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. आज सोमवार, दिनांक 22 जून 2026.

श्रोते आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. आज सकाळी 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजे तवाने. 7:25 आणि दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 आणि आपण ऐकाल ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर आणि त्यानंतर 7:45 आणि आणखीन एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद. गाणी मनातली हा कार्यक्रम 7:50 आणि सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 आणि लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये कवयित्री डॉक्टर वैशाली शेंडगे यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. 9:30 युवा बीट्स सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि श्री गणपती पंचायतन संस्था यांच्यातर्फे दिनांक 6 रोजी एकात्मता भवन इथं आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर कार्यक्रमात माननीय आयुक्त संजीता महापात्रा यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संपादित भाग दुसरा आपण ऐकाल.

आज सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 10:10 साप्ताहिक हिंदी कार्यक्रम आपण ऐकाल विविधा. 10:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम. 11:40 आज का शब्द आज की सुक्ती. त्यानंतर भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12:00 अस्मिता वाहिनीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकाल गुणसागर गंभीर. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेनिमित्त त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके आणि 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमांचं पुन्हा प्रसारण. 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम भावधारा नादब्रह्म. सायंकालीन प्रसारणसभेत आकाशवाणीच्या सांगली केंद्राचा कार्यक्रम आपण ऐकाल 5:00. त्यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 5:30 युवावाणी या कार्यक्रमामध्ये वाढत्या वयासोबत बदलत गेलेली स्वप्न. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात विकास दरवडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत भजन. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:15 वृत्तविशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:30 माझा आवार माझा शिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये निलेश राठोड यांची मुलाखत आपण ऐकाल. 8:15 पॉप संगीताचा कार्यक्रम. यामध्ये कलाकार आहेत मनिंदर माही. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 10:00 आपकी पसंत श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सी आर व्यास यांनी गायलेला राग चंद्रकंस आपण ऐकू शकाल. याशिवाय नेहमीच्या वेळेत बातम्या सहक्षेपित होतील. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7:07 झाली. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
2: हे जीवन सुंदर आहे.
3: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
4: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
5: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजे आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
3: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला. आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आता सविस्तर बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल योगदिनाच्या निमित्तानं बोलताना केलं. भारतासह जगभरात काल 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. कोलकाता इथं झालेल्या योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः योग शिक्षक होत सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नसून मानवी चैतन्याची अभिव्यक्ती असल्याचं सांगून योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं पंतप्रधान म्हणाले.
2: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं.

0: मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है। इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग। उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं। योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल महाराष्ट्र लोकभवनात भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योग सत्रात सहभाग घेतला। यावेळी कैवल्यधामचे योग प्रशिक्षक दिलीप दौनेरिया यांनी योग आणि प्राणायाम सत्राचं मार्गदर्शन केलं। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना योगाचा प्रचार प्रसार करण्याचं तसंच जगासाठी उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवण्याचं आवाहन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे आयोजित योग कार्यक्रमात सुमारे 5,000 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे यांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात सहभाग घेतला। पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमध्येही योगदिन उत्साहात साजरा झाला। पुणे जिल्हा परिषदेत योग प्रशिक्षक माधवी मागलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासनं प्राणायाम आणि ध्यानधारणा केली। राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये आयोजित योगाभ्यासाच्या कार्यक्रमांमध्ये प्रशासकीय अधिकारी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत योगाभ्यास केला। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे। 3 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी महिला कायदेशीर दर्जा देण्यासह 10 विधेयकं मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते। यावेळी कर्जमाफीविषयी सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: असा विचार आम्ही केला नाही, कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही। आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताच एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो। यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही, कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते।
1: कमी पाऊसमान ही चिंतेची बाब असली तरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करत पेरणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। महाविकास आघाडीनं पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला। विरोधी नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यावर दुष्काळाचं संकट असून सुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली। विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी राज्यावरील कर्ज 9.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्यानं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक बनल्याची टीका केली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप केला। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। नांदेड इथल्या दि नांदेड शीख गुरुद्वारासाठी 1956 करण्यात आलेला कायदा रद्द करून त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या वतीनं हा प्रस्ताव सादर केला। नांदेडच्या या गुरुद्वारामध्ये देशविदेशातून येणाऱ्या दर्शनार्थींच्या संख्येत गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली असून प्रशासकीय कामकाजाची व्याप्तीही वाढली आहे। या पार्श्वभूमीवर 1956 कायद्यातील अनेक तरतुदी आता कालबाह्य झाल्याचं समोर आलं होतं। राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे। 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे। अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण ई भूमिती गव्हर्नन्सच्या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला आहे।

0: इथं आयोजित 128 स्कॉच समिटमध्ये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशासन, सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, वित्तीय समावेशन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा स्कॉच पुरस्कार हा देशातील अत्यंत मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. ई भूमिती हा जिल्ह्यातील विविध शासकीय मालमत्ता सुविधा आणि सेवांचं भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव उपक्रम आहे. या प्रकल्पांतर्गत शाळा, अंगणवाडी केंद्र, रेशन दुकानं, आरोग्य संस्था, जलस्रोत, डिजिटल सेवा केंद्र, शासकीय कार्यालय तसंच इतर सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट यूजी 2026ची पुनर्परीक्षा काल कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं सांगितलं. भारतातील 5,000 जास्त आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20,000 अधिक उमेदवारांनी ही पुनर्परीक्षा दिली. 10,000 अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. तसंच वैद्यकीय समस्या असलेल्या 81 उमेदवारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महिलांच्या हॉकीमध्ये FIH नेशन्स करंडकासाठी ऑकलंड इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करून दुसरं विजेतेपद पटकावत महिला प्रो लीगमध्ये स्थान निश्चित केलं. अंतिम सामन्यात लाल रेमसियामीनं सामनावीर पुरस्कार पटकावला तर दीपिकानं स्पर्धेत एकंदर 6 गोल करत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा सहपुरस्कार मिळवला. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. हॉकी इंडियानं संघातील प्रत्येक खेळाडूला 3,00,000 रुपये आणि सहकारी सदस्याला 1,50,000 रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं काल अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी 11 ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. सातारा शहरासह तालुक्यातील विविध भागात काल जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणे आणि परिसरात काल दुपारी 3:30 अर्धा तास विदांसह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. या बहुप्रतीक्षित पावसामुळे सर्वत्र गारवा आला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.06 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया एक गाणी ताजेतवाने.
2: अशी

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत प्रभाकर जोग यांचं होतं. चित्रपट होता सतीची पुण्याई. एक गाणी ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोते, हाच कार्यक्रम रात्री 8 वाजता आम्ही पुन्हा प्रसारित करणार आहोत. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सकाळचे 7:25 झालेले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: श्रोतेहो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपण सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोतेहो, आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं, पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोतेहो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोतेहो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद. तुम्हाला पण आणि रसिक श्रोत्यांना देखील माझ्यातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: डॉक्टर, पहिलाच प्रश्न मनामध्ये येतो की दरवर्षी 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो, तर नेमका हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे आणि यावर्षीची थीम काय आहे?
1: योगशास्त्राबद्दल सर्व जगामध्ये सध्या उत्सुकता आहे आणि उत्सुकता म्हणण्यापेक्षा सगळ्या जगाने योगशास्त्राला एक्सेप्ट पण केलं आहे. तर ऍक्च्युली याचा उद्देश काय आहे, म्हणजे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा, खरं बघायला गेलं तर आज जगामध्ये इतकं संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे संपूर्ण जगभरच. कुणाला पैशाचा हव्यास, कुणाला सत्तेचा, कुणाला कशा कशाचा, आणि त्यानुसारच जर का बघितलं आपण तर आज कुणीच जगात सुखी नाही. आणि पैसा भरपूर सगळ्यांकडे, सगळं काही अवेलेबल आहे, प्रगती होतीये, पण तरी सुद्धा सुख मात्र काही कोणाला सापडत नाहीये. मग काय केलं पाहिजे? तर योगशास्त्र ही एक जीवनशैली आहे जे आपण म्हणतोय, तर योगशास्त्र तुम्हाला सुखी राहायचं कसं, समाधानी कसं राहायचं आणि स्वतःची आत्मिक उन्नती कशी करून घ्यायची याच्याबद्दल तुम्हाला शिकवतं. आणि सर्व जगाला ह्या गोष्टीची गरज आहे, म्हणून योगशास्त्र लोकांनी बघावं, म्हणजे त्याचा अनुभव घ्यावा लोकांनी, यासाठी आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू केलाय. आणि यावर्षीची थीम जर म्हणत असाल तर यावर्षीची थीम अशी आहे की निरोगी वृद्धत्वाकरिता योग, अशी यावर्षीची थीम ठेवली आहे. म्हणजे खरं बघा की पूर्वी कसं असायचं, लाईफ एक्सपेक्टन्सी असते की नाही, म्हणजे जन्माला आलेला माणूस अन्नायचे किती, म्हणजे साधारणतः किती वर्ष जगू शकतो. तर पूर्वी कसं असायचं की 60, 62, 64 वर्षापर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी होती, पण आता थोडी वाढली आहे. म्हणजे सगळे आरोग्याचे सगळे आपल्याला सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध झाल्या आहेत आणि आपली लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे कमीत कमी भारतातली तरी ती 72 ते 74 वर्ष झालेली आहे.
0: बरोबर.
1: पण हे वृद्धत्वातले जे वाढलेले वर्ष आहेत हे मात्र माणूस औषध गोळ्या खाऊनच काढतोय. म्हणजे जेवण कमी करेल एकदाचा, पण औषधं मात्र नक्की घेणार. का? कारण की त्याच्या तब्येतीच्या तक्रारी ह्या सगळ्या वृद्धत्वामध्ये खूप सुरू आहे. आणि भारतामध्ये वृद्ध लोकांची पॉप्युलेशन खूपच जास्ती आहे. आणि मुळातच मग ह्या वृद्धत्वामध्ये जर तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, तर तुम्हाला योगशास्त्राशिवाय पर्याय नाही.
0: म्हणजे मला वाटतं डॉक्टर की कोणावरती अवलंबून राहायचं नसेल तर योग सारखा पर्याय खूप चांगला आहे.
1: सुचेता, हे इतकं खरं आहे की शेवटच्या काळात म्हातारपण हे खूपच कठीण जातं जन, नाही का? म्हणतात हे म्हातारपण हे दुसरं लहानपण असतं म्हणतात, पण लहानपणी कमी कमी समजून तरी घेतात ना लहान मुलांना. आता इथे म्हातारं झाल्यानंतर जर का इतकं परावलंबित्व वाढेल तर मग कठीण होऊन जातं म्हातारपण. त्या दृष्टीने जर का तुम्हाला पूर्णपणे स्वावलंबी राहायचं असेल तर मात्र योगशास्त्राचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही राहत.
0: नक्कीच नक्कीच डॉक्टर, खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, तुमची ओळख करून देताना एक शब्द थोडासा नवा वाटला माझ्यासाठी, तो नवा वाटला मला, स्वास्थ्य वृत्त. आणि तुम्ही योगाच्या सहप्राध्यापिका आहात कॉलेजमध्ये, तर काय स्वास्थ्य वृत्त म्हणजे?
1: स्वास्थ्य वृत्त नाही सुचेता, हे कसं आहे, हे याला स्वस्थ वृत्त म्हणायचं असतं. म्हणजे तुमचं स्वास्थ्य जे आहे त्याच्याबद्दलचं जे शास्त्र आहे, म्हणजे तुम्हाला स्वस्थ राहण्याकरिता काय करायला पाहिजे किंवा काय करायला

0: नको याच्याबद्दल जे शास्त्र सांगतं त्याला आम्ही स्वस्थ वृत्त असं म्हणतो. म्हणजे तुमच्या आयुष्याला हितकर काय आणि अहितकर काय, म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे हितकर आहे असं नसतं. तुम्हाला काय हितकर आहे, बेनिफिशियल ज्याला म्हणतो, तुमच्या आयुष्याला बेनिफिशियल काय आहे आणि तुम्हाला अहितकर काय आहे याच्याबद्दल जे मार्गदर्शन करतो. आणि याच्यामध्ये औषधी वगैरेचा उपयोग जास्त करत नाही आम्ही. म्हणजे स्वस्थ वृत्तामध्ये प्रिव्हेन्शनला खूप मोठं हे आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष असं म्हणतो. म्हणजे स्वस्थ माणसाच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे हे प्राइम इम्पॉर्टन्स, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग ते स्वास्थ्याचं रक्षण कसं करायचं, तर मग ह्याच्यामध्ये आमच्या सब्जेक्टमध्ये की नाही सगळं आम्ही दिनचर्या शिकवतो लोकांना. म्झे सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत काय केलं पाहिजे, दिनचर्या, मग इवन दात घासा किंवा झोपा हे सांगावं लागतं आजकाल लोकांना. म्हणजे वेळ झाली आहे झोपा आता रात्रीची, तर हे सगळं जे नियम ज्या शास्त्रात आहे ते स्वस्थ वृत्त आहे. याच्यामध्ये आम्ही आहार मार्गदर्शन करतो, आम्ही योगा एक्सरसाइज किंवा सामाजिक स्वास्थ्य कसं असेल माणसाचं, वैयक्तिक स्वास्थ्य कसं असेल, या सगळ्यांबद्दलची जी माहिती आहे ती सगळी आम्ही या विषयांच्या अंतर्गत देतो. स्वस्थ वृत्त एवं योग असं माझ्या विषयाचं नाव आहे.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की यावेळीची थीम आहे ती आपलं वृद्धाप काळ निरोगी व्यवस्थित निरोगी जाण्यासाठी. आपण अगोदर पहिल्यापासून जर आपण निरोगी राहिलोत किंवा योगासारखा अभ्यास जर अंगीकारला आपल्या ह्याच्यात, ती एक आपली जीवनशैली जर योग करून घेतली तर वृद्धाप काळ आपला चांगला जाईल असं म्हणतात. पण मला सांगा की योग करायचा म्हटल्यानंतर तो कसा सुरू करायचा, कधी बसून सुरू करायचा, आणि आता एवढं मगाशी तुम्ही ते पण सांगितलं की इतकं धावपळीचं आपलं सध्याचं लाईफ आहे, तणाव खूप आपल्याला आहेत, म्हणजे सगळं असून आपण हॅपी नसतो. तर आता समजा मला फॉर एक्झाम्पल मला सुरुवात योगाला करायची आहे, तर सामान्य माणसाने ती सुरुवात कशी करायची? पहिल्यांदा मला वाटतंय की आपण मनाने ठरवलं पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे.
0: खरं सांगू का, योग सुरू करायला कुठलाही मुहूर्त लागणार नाही, अजिबात नाही. तुम्ही अजिबात वाट पाहू नका की मला आता सुरू करायचं, जाऊ दे आज रविवार आहे का नाही, सोमवारपासून करूया, पुढल्या आठवड्यात करूया वगैरे असं काही करायचं नाहीये. तुम्हाला ज्या क्षणी वाटतंय की नाही मला योग करायला सुरुवात केली पाहिजे, बिलकुल करा. त्यानंतर योग कुणी केला पाहिजे हे की नाही, सगळ्यांनी करा. सर्वसामान्य माणसाला जमेल, पटेल, रुचेल, सगळ्या सगळ्या म्हणजे व्याधी अवस्थेत म्हणा किंवा कुठल्याही अवस्थेमध्ये योगशास्त्राचा अभ्यास केला जाऊ शकतो किंबहुना केला पाहिजे. एखादी गोष्ट जर जीवनशैली म्हणून आपण एक्सेप्ट करत असू ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला असं वाटणे बघावीत राहणार नाही की बाबा मी आता कधी करू हे सुरुवात. तर असं नाही ना की आपल्याला तर परीक्षा द्यायची आहे वगैरे, असं काहीच नाही आहे. आपण आपलं जीवन सुधारावं, आपलं शरीर स्वास्थ्य सुधारावं याच्याकरिता योग करतोय. खरं सांगू का, लोकांना थोड्याशा गैरसमजुती पण असू शकतात. म्हणजे योगशास्त्र हे काही चिकित्सा शास्त्र नाही. कधी कधी काय म्हणतात ना माहितीये, मी पण असं ऐकलंय की योगा वगैरे ना ते म्हातारपणी करावं म्हणतात माणसं, नाही का? म्हणजे असं ऐकते नवीन मुलांना जेव्हा सांगते ना, म्हणजे माझ्या मुलाच्या बरोबरीच्या ते म्हाताऱ्या लोकांचं काम आहे म्हणतात. ते मला
1: तरुण पिढीला असं वाटतं की ते म्हाताऱ्या लोकांचं
0: ते माझं काम नाही. पण असं नाहीये, लक्षात घ्यायला पाहिजे की जर का ही जीवनशैली आहे तर ही लाईफ तुम्ही लहानपणापासूनच सुरुवात करायला पाहिजे. त्याच्यामुळे योगाचा अभ्यास सुरू करायला कुठलाच वेळ असा काही नाही आहे. तुम्ही केव्हाही करू शकता, तुमच्या जीवनातल्या कुठल्याही टप्प्यावर करू शकता आणि कुठेही असाल तरी करू शकता. म्हणजे असं काही आवश्यकता नाही, त्याला अगदी मिनिमम रिक्वायरमेंट्स असतात.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की जर सुरुवात करायची असेल तर कशापासून सुरुवात करायची?
0: बिलकुल, पहिले तर मनाने घ्यायचंय की मला यायला पाहिजे. कधी कधी काय असतं माहितीये का, आपल्या मनातच कॉन्सेप्ट असतात की मला येईल का नाही, मी करू का नाही, मग ह्याच्याने त्रास होईल का, मग कधी कोणाचा तरी ऐकून आलेलो असतो आपण, नाही त्याला असा असा त्रास झाला म्हणून मी करत नाही वगैरे, हे सगळे मनातून काढून टाका. कॉन्फिडन्स पहिले ठेवा स्वतःमध्ये की नाही मला हे येणार. आणि त्याच्यामध्ये असं असतं की आपल्याला काही खूप कठीण कठीण आसनं नसतात करायचे, म्हणजे अगदीच मयूरासनच केलं पाहिजे बा वगैरे असं काही नसतं. आपल्याला साध्या साध्या गोष्टींनी सुरुवात करता येऊ शकते. आणि योगशास्त्र म्हणजे काय नुसतंच आसन केलं पाहिजे असं नाही, याच्यामध्ये खूपच व्हरायटी. म्हणजे साधा प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, तुम्ही मन चंचल न ठेवता शांत कसं ठेवणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे योगशास्त्राचा अभ्यास करताना अवलंबवायच्या असतात. म्हणून त्याच्याबद्दलची भीती काढून टाकायची सगळ्यात पहिल्यांदा मनातनं आणि सुरू करायचं.

0: गोष्ट ती म्हणजे ही सांगावीशी वाटते मला अशी की योग्य मार्गदर्शनाखाली करा. म्हणजे अगदी टीव्हीवर एखादी रील वगैरे बघितली आणि मग मी तसंच करून बघते असं करू नका. तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या. आपल्याकडे बरेचसे योग शिक्षक अवेलेबल आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जा किंवा काय जे असेल त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि योग्य मार्गदर्शनाखाली करा.
1: अच्छा,
0: त्याचे छोटे छोटे नियम पण आहेत ते पण आपण जसं सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, सैलसर कपडे घालायचे आसनं करत असताना, उपाशी पोटी केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा आताच जेवण केलं आणि 2 तासाच्या आताच नाही मला आता करायचंच व्हावं एखाद्या मनाने धरलं, असं नाही. तर एवढं लक्षात ठेवायचं आहे की कमीत कमी 3 तासापूर्वी तुमच्या पोटात अन्न गेलेलं असेल, मग त्याच्यानंतर 3 तासपर्यंत तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे त्यावेळेस करा. मग त्याच्यानंतर शक्यतो घरातली एखादी जागा निश्चित करा की इथे बसूनच मला अभ्यास करायचा आहे माझा. म्हणजे असं होऊ नाही द्यायचं की आज मी बेडरूम मध्ये केलंय, मी उद्या ड्रॉइंग रूम मध्ये करेल, मग नंतर बॅल्कनीत करेल वगैरे. कसं त्या जागेचं एक व्हाईब्स असतात त्या आणि त्या असं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत करतात. तसं ठेवा. आणि काय चटईच लागते आपल्याला, फार तर काही लागत नाही. छोटस आसन असेल त्याच्यासोबत तुम्ही करू शकता. सैलसर कपडे घालायचे आणि खूप काही फॅन लावू नका. म्हणजे अगदी एसीतच बसलं पाहिजे असं काहीच नाही. एकदम शांत ठिकाणी बसा आणि आपला अभ्यास सुरू करा.
1: आणि वेळ कोणती चांगली आहे?
0: शक्यतो सूर्योदयाची जी वेळ आहे ना ही अत्यंत सात्विक वातावरण असतं त्या वेळेत आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्याला पण बेनिफिट होतो खूप जास्त. योगाचा अभ्यास करताना पण चांगला आपल्याला फायदा होतो. पण त्यावेळेस समजा नाहीच शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. म्हणजे तुम्ही असं टाळत नाही बसू शकत की बाबा आता सकाळी नाही झालं तर मी काय करत नाही. पण संध्याकाळी पण करू शकता. फक्त अन्न पोटात 3 तासाच्या आधीच आलेलं असेल एवढं मात्र काळजी घ्यायची.
2: श्रोत्यांनो, डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपला संवाद असाच चालू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलास या भागात 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया श्वास हेल्थ केअरचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आपण बघतो, श्वास मध्ये येणारे, ऍडमिट होणारे. या पेशंट्स मध्ये सुद्धा वेगवेगळी कामं करणारे लोक असतात. मला हा प्रश्न अशांसाठी विचारायचा आहे जे शेतात काम करतात, म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना होणारे पण खूप आजार असतील, त्यांना श्वसनाच्या काही तक्रारी असतील किंवा आरोग्याच्या तक्रारी, त्यांनी कशी काळजी घ्यावी, असा काही पेशंट असतात का?
4: हो, तर बरेच शेतकरी आम्हाला दाखवण्यासाठी येतात. त्यांना दम लागतो, खोकला येतो, पण त्यांना बऱ्याच गोष्टी ह्या नॉर्मल वाटतात. म्हणजे शेतकऱ्यांचं काम हे शेतामध्ये धुळीमध्ये असतं हे मान्य आहे. त्यांना वाटतं की धुळीमध्ये काम केलं तर थोडाफार खोकला येणारच, याचा अर्थ तो आजार नाही आहे. आणि ते बऱ्याच अंगी हे अंगावर काढलं जातं आणि आजार वाढल्यानंतर मग ते त्रास जोपर्यंत कमी होत नाही अशा वेळी ते ओपीडी मध्ये येतात. तर अशा पेशंटची जेव्हा तपासणी करतो, म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट, म्हणजे फुफ्फुसाची कपॅसिटी जेव्हा चेक केली जाते तेव्हा ही कपॅसिटी कमी होत झालेली असते. त्याचबरोबर DLCO म्हणजे डिफ्युजिंग कपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन

0: कार्बन मोनॉक्साइड ही तपासणी केली जाते. ह्यामध्ये सुद्धा रेस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीजेस म्हणजे ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ज्याला मराठीमध्ये फुफ्फुसाची जाळी होणे जे म्हणतो, हा आजार होतो. तर हा एक सिंगल आजार नसून हा बऱ्याच आजारांचा एक ग्रुप आहे. आणि ह्यामध्ये काय होतं की पेशंटला हळूहळू आजार वाढत जातो आणि श्वसन विकार वाढत जातो, दम वाढत जातो, पेशंटला कोरडा खोकला लागतो, पेशंटचा ऑक्सिजन लेवल कमी होते, पेशंटला रात्री अस्वस्थ वाटतं.
1: मग ह्या तक्रारी घेऊन पेशंट येऊ शकतात. याबद्दल अजून तुमच्याकडून ऐकायचं आहे, पण त्याआधी श्रोतेहो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय शेती काम करणारे किंवा शेतकरी यांना होणारा हा आजार.
0: तर ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज ह्या

0: दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय शेती काम करणारे किंवा शेतकरी यांना होणारा हा आजार.
1: तर ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ह्या आजाराचं निदान करण्यासाठी जसं मी बोललो की DLCO डिफ्युजिंग कॅपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. त्याचबरोबर HRCT म्हणजे हाय रिझोल्युशन CT स्कॅन छातीचा हा केला जातो, ज्यामध्ये अगदी डिटेल मध्ये त्याचे बारकावे तपासले जातात आणि ह्यामध्ये हा ILD शोधला जातो. त्याचबरोबर ह्या ILD होण्यामागच्या कारणे म्हणजे त्याला कशामुळे झाला आणि त्याची पुढची ट्रीटमेंट काय असणार आहे हे ठरवण्यासाठी इतर तपासण्या केल्या जातात आणि त्याचे कारण शोधले जाते. त्यांना नेमकी ती ट्रीटमेंट देऊन पेशंटला स्पेसिफिक टेलर्ड मेडिसिन किंवा टेलर्ड ट्रीटमेंट आपण देतो आणि पेशंट बरा होतो.
0: अच्छा.
1: श्रोतेहो, ILD किंवा फुफ्फुसात जाळी होणे हा आजार बऱ्याच वेळा वेगाने वाढू शकतो आणि पेशंटला त्रास फार वेगाने होऊ शकतो आणि ह्याच्यावर शेवटचा उपाय म्हणजे लंग ट्रान्सप्लांट, ज्याला आपण मराठीमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपण म्हणतो.
0: ओके.
1: हा आहे. पण हे जर वेळीच टाळायचे असेल तर तुमचा कोरडा खोकला आणि किरकोळ असला तरी दम लागणे याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच श्वसन विकार तज्ञांना तुम्ही दाखवून घ्या.
0: नक्कीच डॉक्टर, हे शेवटी तुम्ही सांगितलं ते खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवूयात, वेळीच डॉक्टरांपर्यंत पोहोचणं. याबरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934 83-850-63-934 7385-06-3934 श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपाय या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्वास हेल्थकेअरचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. 7:45 झाली आहेत. ऐकूया आता ऍडव्हान्स आयुर्वेदचा प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
6: नमस्कार.
5: आपल्याकडे असं म्हणलं जातं की प्रोटीन हे आहारात असलंच पाहिजे, ते खाल्लं गेलं पाहिजे आणि भारतीय आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे एक्स्ट्रा किंवा एक्सेस प्रोटीन हे वेगळ्या स्वरूपामध्ये खा असं सांगितलं जातं. पण जे एक्सेस प्रोटीन खातात त्यांची किडनी खराब होते, किडनी फेल होते. मग नेमकं या सगळ्यावरती उपाय काय आहे, यामागचं तथ्य काय आहे की प्रोटीन खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे, त्याचं प्रमाण कसं ठरवायचं, कोणी किती प्रमाणात खायचं?
6: जर का तुम्ही 90s जर का बघितलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत होतं. मग आता हार्ट अटॅक कशाने येतात तर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतात. मग हे ब्लॉक कशामुळे होतात तर चरबीमुळे होतात. मग त्यावेळेला बाबा फॅट्स खाल्लं तर प्रॉब्लेम बरोबर ना, हार्ट अटॅक होणार हार्ट अटॅक होणार हार्ट अटॅकचं मेजर. मग त्यामुळे त्यांनी डायटरी गाईडलाईन्स काढल्या. मग डायटरी गाईडलाईन्स मध्ये त्यांनी ट्रायंगल दिला. मग त्याच्यामध्ये काय की जास्ती कार्बोहायड्रेट खा, त्याच्यापेक्षा कमी प्रोटीन खा आणि फॅट्स एकदम कमी खा बरोबर ना. नंतर नंतर तर तो कन्सेप्ट एवढा म्हणजे टोकाच्या लेवलला गेला की डायरेक्टली नो फॅट म्हणजे नो ऑइल बरोबर ना, झिरो ऑइल म्हणजे ऑइलच घ्यायचं नाही बरोबर की नाही, म्हणजे दुसरं काही फॅट्स खायचंच नाही. म्हणजे इव्हन एवढा तो गेला की बाबा शेंगदाण्यांमध्ये तेल आहे किंवा ड्रायफ्रुट्स मध्ये तेल बी आहे त्या, मग तेही खायचं नाही, तेही वाईट आहे. आणि मग त्याच्यातून म्हणजे लोकांना जर का तेलच मिळालं नाही शरीराला तर मग तुमच्या जॉईंट्सला बंधन मिळणार कुठून आहे. मग त्यामुळे जॉईंट्स पेन, आर्थरायटिस आणि एक्सेस कार्ब खाऊन डायबिटीसचं प्रमाण वाढायला लागलं. आणि मग नंतर लक्षात आलं रे की कार्बोहायड्रेटमुळे काय व्हायला लागले, डायबिटीस वाढायला लागलाय. आणखीन नवीन रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की चरबी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतच नाही किंवा ट्रायग्लिसराइड वाढतच नाही, चरबीचा आणि त्याचा डायरेक्टली काही संबंध नाहीये. बेसिकली होते कशामुळे मग चरबी वाढते तर ती कार्बोहायड्रेटमुळे वाढते. म्हणजे शरीर काय करतं, एक्स्ट्रा साखर तुमची ग्लायकोजन मध्ये वगैरे स्टोअर करतो पण त्याचंही एक प्रमाण आहे, त्याच्या पुढे गेलं तर शरीराला ते मॅनेज होत नाही, मग ते फॅट्स मध्ये कन्वर्ट होतं, दॅट इज कॉल्ड ट्रायग्लिसराइड. आणि मग तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जे काही ब्लॉकेज होतात ते कार्बोहायड्रेट मध्ये होतात. आणि त्यामुळे आता त्यांनी जानेवारीमध्ये जे काही नवीन गाईडलाईन्स आणल्यात त्यामध्ये त्यांनी तो ट्रायंगल डायरेक्ट उलटा करून टाकला. म्हणजे असंही नाही की काही थोडेफार चेंजेस, डायरेक्ट उलटाच करून टाकला. म्हणजे सगळ्यात जास्ती तुम्ही काय खा, फॅट्स खा बरोबर.

0: नाही, त्याच्यानंतर प्रोटीन खा आणि त्याच्यानंतर काय खा, कार्बोहायड्रेट एकदम थोडे खा, आणि इव्हन हळूहळू तर नो कार्ब डाएट वर सुद्धा प्रकरण आलेलं आहे. तर त्यामुळे कसं आहे त्यांना की एखादा प्रॉब्लेम बघायचा, त्या दृष्टिकोनातून ते डाएट ऍडजस्ट करायचं, बरोबर ना. आणि मग जेव्हा ते मॅक्झिमम लोक वापरायला लागतील त्यातून नवीन आजार क्रिएट होत आहेत, तर त्यामुळे ह्या फॅडकडे जाण्यापेक्षा या सगळ्या बाबतीत आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे हे जर का तुम्ही नीट ऐकलं तरच त्यातून आरोग्याची निर्मिती होईल, अन्यथा मुश्किल आहे.
1: अगदी.
0: इव्हन आता तर नवीन असं आलेलं आहे की जसं तुम्ही प्रोटीनच्या बाबतीत बघितलं तर सगळ्यांना प्रोटीन चालतंय असं नाही, म्हणजे काही जणांना प्रोटीन चालतं, काही जणांची मात्र किडनी फेल होते. मग हे असं का होतंय? प्रत्येकाला वेगवेगळं शरीर आहे प्रत्येकाचं. म्हणजे मग तुम्ही काय करायचं तर मायक्रोबायोम टेस्ट करायचे, पोटातले जे तुमचे बॅक्टेरिया आहेत ते तुम्हाला काय पचवायला तयार आहे हे बघायचं आणि त्याप्रमाणे डाएट तयार करायचं. किंवा तुमचं जेनेटिक टेस्टिंग करायचं की तुमचं शरीर काय ऍक्सेप्ट करते, कार्बोहायड्रेट ऍक्सेप्ट करते, फॅट्स ऍक्सेप्ट करते का प्रोटीन ऍक्सेप्ट करते हे बघायचं आणि त्यानुसार डाएट द्यायचं. असं नवीन म्हणजे रिसर्च अजून तो म्हणजे एवढ्या फुल्ली लेवलला आला नाही, पण याच्यावर चालू आहे. म्हणजे बेसिकली काही बेसिक गोष्टी त्यामधल्या आलेल्या आहेत. म्हणजे मग परत तुम्ही कुठे येत आहे, आयुर्वेदाकडेच येत आहे की नाही? आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे एकाला जे डाएट चालेल ते दुसऱ्याला चालणार नाहीये. तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती ना की सध्याचे प्रॉब्लेम काय त्यानुसार ते डाएट मेंटेन केलं जातं, त्याला काही नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन लक्षात येतात आणि आता ते जेनेटिक टेस्टिंग आणि हे ते जेव्हा होईल तेव्हा होईल. पण त्यापेक्षा आयुर्वेदानुसार त्यांची प्रकृती बघितली जाते आणि त्या प्रकृतीनुसार त्या माणसांनी काय आहार घ्यायला पाहिजे हे प्रॉपर वेनी ठरवलं जातं. आणि त्या वेनीच जर का घेतलं तर तुम्हाला फ्युचर कॉम्प्लिकेशन येणार नाहीत आणि तुमचे असलेले आजार, मग भले तुम्हाला डायबिटीस असेल किंवा म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आयुर्वेदिक वेनी जर का त्याच्यावर काम केलं तरच या सगळ्या गोष्टी आपल्याला रिव्हर्स करता येतील. अन्यथा नको त्या डाएटच्या म्हणजे म्हणतो ना फॉलोअप करायला जाऊन म्हणजे ऑर्गन फेल्युअर कडे जाणाऱ्या केसेस फार वाढत चाललेल्या आहेत, त्यामुळे निरोगी जीवन जगायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही आहे.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: ऍडव्हान्स आयुर्वेदचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:50 झाली आहेत. ऐकूया गाणी मनातली.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा। या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त। अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात। मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता। पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख। आता सविस्तर बातम्या। आधुनिक जगात सागरी सामर्थ्याला महत्व आहे। कोणत्याही देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोलकाता इथं केलं। या वास्तवाची भारताला जाणीव असून त्यानुसार देश क्षमता वृद्धिंगत करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावरून स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। नौदलाच्या अत्याधुनिक मध्यम आकाराच्या कमी आवाज करणाऱ्या INS दुनागिरी, सर्वेक्षण जहाज INS संशोधक आणि पाणबुडीविरोधी युद्धक्षमता असणारी उथळ पाण्यातील INS अग्रय ही जहाजं काल नौदलात दाखल झाली। विकास, सुरक्षितता आणि समृद्धी यांचा महासागराशी निकट संबंध असल्याचं मोदी यावेळी म्हणाले। स्वदेशी बनावटीच्या या जहाजांच्या निर्मितीत 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी योगदान दिलं आहे। याद्वारे आर्थिक घडामोडींना चालना मिळाल्याचंही मोदी यावेळी म्हणाले। देशासह जगभरात काल आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। कोलकातामध्ये रेड रोडवर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो साधकांच्या साथीनं योग साधना केली। यावेळी बोलताना योग हा मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे

मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मध्य प्रदेशातील जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यंदाच्या योग दिनाचं विषय सूत्र निरोगी वृद्धत्वासाठी योग असं होतं. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की योग मानवजातीला निरोगी संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो. तो भारताच्या महान परंपरेचा उत्सव आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही लेहमध्ये योग दिन साजरा केला. योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून तो भारतानं मानवजातीला दिलेली प्राचीन देणगी आहे असं राधाकृष्णन यावेळी म्हणाले. परदेशातही अनेक देशांमध्ये योग साधना करण्यात आली. नेपाळमध्येही काठमांडू आणि बीरगंज इथल्या भारतीय दूतावासाने विविध 22 योग कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. 13,000 अधिक योगप्रेमी मंडळी यात सहभागी झाली होती. संयुक्त अरब अमिरातीमध्ये 1,000 नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर योग सत्रांमध्ये सहभाग घेतला. दुबईमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासानं दुबई पोलीस ऑफिसर्स क्लबमध्ये योग सत्राचं आयोजन केलं होतं. तर अबुधाबीमध्ये 1,000 योग साधक आणि राजनैतिक अधिकारी यांनी योगाचा सराव केला. इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर योग साधना करण्यात आली. यामध्ये 500 अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. तेल अविव याफो बंदरावर जमलेल्या लोकांनी 108 सूर्यनमस्कार घातले. इस्रायलमध्ये नियमित योग साधकांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक पातळीवर उत्सव बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लोकांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात त्यांनी आरोग्य आणि सुदृढतेच्या सामायिक ध्येयासाठी विविध क्षेत्रातील विविध देशातील लोक योग अभ्यासामुळे एकत्र येतात हे पाहणं आनंददायी असल्याचं नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी मध्य प्रदेशातल्या शिवपूर जिल्ह्यातल्या कुनू राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीत त्यांनी जंगलातून फेरफटका मारत चित्ता पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या प्रगतीची माहिती घेतली. या उद्यानात चित्ता मित्र म्हणून काम करणारे सहारिया जमातीचे सदस्य, चित्त्यांच्या माग ठेवणारे कार्यकर्ते, वनविभागाचे स्थानिक कर्मचारी आणि गाईड यांच्याशी संवाद साधत हा प्रकल्प राबवत असताना त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले. महाराष्ट्रामध्ये मुंबईत दैनंदिन बस सेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला आहे. बेस्ट कर्मचारी संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या भेटीनंतर हा संप मागे घेतला गेला. बैठकीत मान्य झाल्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची अंतरिम वेतनवाढ मिळेल. तर वेतनाचा नवीन करार अंतिम होईपर्यंत वेट लिस्ट तत्वावरील कंत्राटी चालकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये मिळतील अशी घोषणा शिंदे यांनी केली. तसंच कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युटी म्हणजेच उपदानाची रक्कम वर्तमान आर्थिक वर्षातच देण्याचे निर्देशही त्यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांदरम्यान स्वित्झर्लंड इथं उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतरिम कराराला बळकटी देणं आणि पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना गती देणं हा या चर्चेचा उद्देश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि सभापती मोहम्मद बागेर गलिबाफ इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान इस्रायलकडून लेबनानवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करत असल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मात्र अमेरिकेच्या लष्करानं हा जलमार्ग सर्व जहाजांसाठी खुला असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत आजपासून 2 दिवसांच्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अध्यक्षस्थानी असतील. ब्रिक्स गटातील 11 सदस्य देशांचे सुरक्षा प्रमुख यामध्ये सहभागी होत आहेत. जगासमोर असलेली अपारंपरिक सुरक्षितता आव्हानं या विषयावर बैठक केंद्रित असेल. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचे वेगाने बदलते स्वरूप आणि आगामी सुरक्षा संदर्भातील धोक्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची भूमिका यावर बैठकीत चर्चा होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी पदावरून पाय उतार व्हावं यासाठी त्यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. त्यांच्या जागी स्टार्मर यांचे पक्षातील विरोधक अँडी बर्नहॅम यांची वळणी लावली जावी अशी मागणी करत आहेत. उत्तर इंग्लंडमधील मेकरफिल्ड मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बर्नहॅम यांनी निर्णायक विजय मिळवून नायजेल फराज यांच्या रिफॉर्म युके पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर या मागणीनं जोर धरला आहे. दरम्यान पक्षाचं

0: नेतेपद आपल्याकडेच राहावं आणि त्यासाठी वेळ पडल्यास निवडणूक लढवण्यासही आपण तयार आहोत या भूमिकेवर स्टार्मर अद्यापही ठाम आहेत. संपूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशानंतर पंतप्रधान स्टार्मर यांनी पद सोडावं अशी मागणी होत आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजीची पुनर्परीक्षा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काल पार पडली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 5,440 आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20,000+ अधिक उमेदवारांनी पुनर्परीक्षा दिली. एकंदर 13 भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली. परीक्षार्थींमध्ये 10,000+ अधिक दिव्यांग व्यक्तींचा समावेश होता. तामिळनाडूमध्ये मासे निर्यात कंपनीमध्ये झालेल्या अमोनिया वायू गळतीच्या घटनेत काल किमान 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 70+ अधिक कामगार बाधित झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर आपत्ती सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना 2,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. 7 दिवसांच्या या सोहळ्याचा समारोप महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला तर माया सॉंग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशन पटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द ओल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम विद्यार्थी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत ऍट 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. महिलांच्या एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर भारतीय हॉकी संघानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या विजयामुळे एफआयएच महिला प्रो लीगमध्ये संघाला स्थान मिळालं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय संघाची कठोर मेहनत समर्पण आणि सांघिक कार्याचं प्रदर्शन असल्याचं राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:41 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: घटेछ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: जीवनात संगतीचं महत्व अपरंपार आहे। या सत्याचा बोध न झाल्यामुळं माणसाच्या जीवनाला प्रायः अनिष्ट वळण लागत असतं। संगतीच्या बाबतीत पोरांनी जितकं सावध असलं पाहिजे त्याहीपेक्षा अधिक सावधानता थोरांनी बाळगली पाहिजे। थोरांना जर संगतीचं महत्व उमजलं नाही तर पोरांना काय समजणार?

0: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
1: जीवनात संगतीचं महत्व अपरंपार आहे। या सत्याचा बोध न झाल्यामुळं माणसाच्या जीवनाला प्रायः अनिष्ट वळण लागत असतं। संगतीच्या बाबतीत पोरांनी जितकं सावध असलं पाहिजे त्याहीपेक्षा अधिक सावधानता थोरांनी बाळगली पाहिजे। थोरांनाच जर संगतीचं महत्त्व उमजलं नाही तर पोरांना काय समजणार? संगती ही जीवनात निर्णायक शक्ती आहे। याची पुरेशी जाणीव जर थोरांना झाली तरच ते पोरांना उत्तम संगती मिळण्याच्या बाबतीत प्रयत्नशील राहतील। जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी गती असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे। जीवनविद्या सांगते पूर्ण सत्यानाश करण्याचं किंवा सत्याचा साक्षात्कार करून देण्याचं विलक्षण सामर्थ्य संगतीत आहे। म्हणून संगत धरण्यात माणसानं सदैव सावध असलं पाहिजे, कारण सज्जन आणि चांगल्या लोकांची संगत म्हणजे सुखी जीवनाचा मेळ असतो, तर दुर्जन आणि व्यसनी लोकांची संगत म्हणजे प्रत्यक्षात विस्तवाशी खेळ असतो। दुर्जन आणि व्यसनी लोकांची संगत मिळते सहज आणि टिकतेही कायम, परंतु सज्जन आणि चांगल्या लोकांची संगत मिळणं कठीण आणि टिकणं त्याहूनही कठीण। चांगल्या लोकांच्या संगतीत आयुष्याचं सोनं होतं, तर वाईट लोकांच्या संगतीत त्याची माती होते। म्हणून माणसानं नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे। संगत धरण्यात माणसानं नेहमी सावध असलं पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचं किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचं प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे। मानवी जीवनामध्ये संगती हे निर्णायक तत्व आहे। संगतीचं महत्त्व न समजल्यामुळंच मानवी जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात। जशी संगती तशी मती प्राप्त होऊन माणसाला पुढील गती मिळत असते। संगत धरण्यात माणसानं सदैव सावध असलं पाहिजे, कारण जीवनात संगती किंवा विसंगती निर्माण करण्याचं अतुल सामर्थ्य केवळ संगतीत आहे। जन्मल्यापासून ते वयात येईपर्यंत मुलांना आईची संगत लाभते। आईच जर अडाणी, अशिक्षित, अविचारी आणि मूर्ख असेल तर तिच्या मुलांचं भवितव्य भीषण होण्याची दाट शक्यता असते। याच्या उलट आई जर सुशिक्षित, सुसंस्कृत, विवेकी आणि शहाणी असेल तर तिच्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल होण्याची दाट शक्यता असते। आईच्या बाबतीत जो प्रकार तोच प्रकार बाईचा आणि इतरांचा। घरातील इतर बायका आणि इतर माणसं ज्या तोलामोलाची असतील त्याप्रमाणे घरातील मुलांना त्यांच्याकडून बरे वाईट संस्कार, शिक्षण आणि शिकवण मिळत असते। घरातील माणसं जर व्यसनी असतील तर त्याचे अनिष्ट परिणाम मुलांवर होतील। याच्या उलट घरातील माणसं जर सुविद्य, सुसंस्कृत आणि सुलक्षणी असतील तर त्यांच्याकडून मुलांना इष्ट आणि उत्कृष्ट प्रतीचे संस्कार प्राप्त होतील। घराच्या बाहेर सुद्धा शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस वगैरे ठिकाणी बरी वाईट संगती प्राप्त होऊन त्यांच्याकडून मुलांवर बरे वाईट संस्कार होत राहतील। याचाच अर्थ असा की परिस्थितीचा संबंध संगतीशी येतो, संगतीचा संबंध संस्कारांशी येतो आणि संस्कारांचा संबंध माणसाच्या जीवनाला आकार देण्यात येतो। कोणीही माणूस सद्गुणांचा पुतळा किंवा दुर्गुणांचा पुतळा असा नसतोच। सद्गुण, दुर्गुण, चांगलं वाईट, बरं बुरं यांचं मिश्रण प्रत्येक माणसाच्या ठिकाणी असतंच। जेकिल अँड हाईड या नावाचा एक इंग्लिश सिनेमा आहे। त्यात जेकिल आणि हाईड अशा दोन व्यक्तिरेखा चित्रित केलेल्या आहेत।

वास्तविक प्रत्यक्षात या दोन व्यक्तिरेखा म्हणजे दोन निरनिराळ्या व्यक्ती नसून एकच व्यक्ती काही काळ जेकिल असते आणि तीच व्यक्ती काही काळ हाईड असते. जेकिल हा अत्यंत सज्जन, प्रेमळ आणि सरळ माणूस असून तो एक शास्त्रज्ञ असतो. काही उद्देश मनाशी बाळगून तो निरनिराळे प्रयोग करून एक रसायन तयार करतो. हे रसायन तो प्राशन करतो, परंतु प्रत्यक्षात त्याचा जो मूळ हेतू असतो तो फलद्रूप न होता त्या शास्त्रज्ञाच्या कपाळी दुसराच भोग येतो. हे रसायन प्याल्यावर त्याच्या शरीरांतर्गत काही प्रक्रिया घडून येऊन त्या सज्जन आणि प्रेमळ जेकिलचं रूपांतर हाईड या अत्यंत दुष्ट आणि नीच माणसात होतं. परंतु त्या रसायनाचा औषधाचा परिणाम काही वेळानं नाहीसा झाला की हाईड नाहीसा होऊन तो परत जेकिल या पूर्व व्यक्तिमत्वावर आरूढ व्हायचा. पुढे पुढे या प्रयोगाचा त्याला छंदच लागतो आणि तो काही काळ जेकिल तर काही काळ हाईड या स्वरूपात नांदायला लागतो. त्याचप्रमाणे माणसाचं मन हा एक महासागर असून प्रत्यक्षात प्रत्येक माणूस हा या दोन व्यक्तिमत्वाने भरलेला आणि भारलेला असतो. माणसातील जे काही चांगलं आहे ते सर्व त्याच्या मनाच्या पृष्ठभागावर येऊन त्याच्यातील जे वाईट आहे ते तळाला जाऊन राहायचं की त्याच्यातील जे सर्व वाईट आहे ते मनाच्या पृष्ठभागावर येऊन चांगलं ते तळाशी जाऊन राहायचं, हे सर्व त्याला मिळणाऱ्या संगतीच्या आणि संस्काराच्या रसायनावर अवलंबून असतं. म्हणून संगती आणि संस्कार हे माणसाच्या जीवनातील टर्निंग पॉइंट्स आहेत याची स्पष्ट आणि पुरेशी जाणीव प्रत्येकाला असणं फार आवश्यक आहे. चांगल्या लोकांच्या संगतीत राहण्यानं आपल्यातील जे वाईट आहे ते तळाशी जातं आणि जे चांगलं आहे ते मनाच्या पृष्ठभागावर येऊन बसतं. अशा स्थितीत आपण सज्जन म्हणून ओळखले जातो. याच्या उलट वाईट लोकांची संगती मिळाल्यानं आपल्यातील जे चांगलं आहे ते तळाशी जातं आणि वाईट ते सर्व उफाळून वरच्या थरावर येऊन बसतं. इतकंच नव्हे तर आपले विचार, उच्चार आणि आचार हे सर्व त्यानुसार घडत जाऊन आपलं भवितव्य त्याचप्रमाणे साकार होतं. अशा स्थितीत आपण दुर्जन म्हणून ओळखले जातो. म्हणून ज्याला आपलं कल्याण व्हावं, भलं व्हावं, हित व्हावं, चांगलं व्हावं असं मनापासून वाटत असेल त्यानं अत्यंत अट्टहासानं आणि प्रयत्नपूर्वक दुर्जन लोकांची संगती टाळून सज्जन लोकांची संगती धरणं आवश्यक आहे. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्यानं आयुष्याचं सोनं होतं तर वाईट लोकांच्या संगतीत राहिल्यानं आयुष्याची माती होते. थोडक्यात सत्संगती म्हणजे सुखाच्या सोन्याची खाण असून दुस्संगती म्हणजे प्रत्यक्षात दुःखाच्या कचऱ्याची घाण होय. जीवनात भ्रांती निर्माण करण्याचं किंवा क्रांती घडवून आणण्याचं किंवा शांती प्राप्त करून देण्याचं अतुल आणि अद्भुत सामर्थ्य या संगतीत आहे. म्हणून सत्संगती धरून जीवनात संगीत निर्माण करायचं की दुस्संगती धरून अधोगतीला जायचं हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं, अन्य कोणीही नाही. संग तसा रंग असा मानव प्राण्याचा स्वभाव आहे. सर्वसाधारण माणूस हा सूक्ष्मदृष्टीनं पाहिल्यास सरडा या प्राण्यासारखा असतो. तसं पाहिलं तर सरडा या प्राण्याच्या नावाशी सुद्धा मनुष्याच्या वर्तनाचा काहीसा संबंध येतो. कारण त्या प्राण्याचं नाव सरडा तर माणसाचा वर्तन स्वभाव सरडा, सदा रडा म्हणजे सदा रडवा असा असतो. त्याचप्रमाणे सरड्याची धाव कुंपणापर्यंत तर माणसाची धाव कनक, कांता, कीर्ती आणि सत्ता या वर्तुळापर्यंतच प्राय असते. जीवनविद्या सांगते संगतीत अतुल सामर्थ्य आहे. म्हणून सत्संगती धरून जीवनात संगीत निर्माण करायचं की दुस्संगती धरून अधोगतीला जायचं हे

0: याचं त्यानंच ठरवायचं असतं, अन्य कोणीही नाही. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:55 झाली आहेत. आता ऐकूया लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला मन या चित्रपटासाठी उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात समीर यांचं गीत, संगीत संजीव दर्शन यांचं.

0: काय चाललंय?
1: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे. पिन दे. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या स्वरात इब्राहिम अश्के यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राजेश रोशन यांचं होतं.
1: ताई
2: हे
1: बघ,
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट.
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
2: आय नो ना.
4: आरबीआय सांगते,
5: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

नेपाली चित्रपटासाठी हरिहरन आणि सुखविंदर सिंग यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत ए आर रहमान यांचं होतं. लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया कार्यक्रम साहित्य सौरभ.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, मागच्या भागापासून आपण बोलत आहोत ते डॉक्टर वैशाली शेंडगे यांच्याशी. वैशाली शेंडगे यांनी आयुर्वेदात पदवी घेतली आहे, शासनाच्या महसूल खात्यात त्या सेवा बजावतायत आणि त्याचबरोबरीनं साहित्य क्षेत्रातही त्यांची मुसाफिरी चालू आहे. मागच्या भागात आपण त्यांच्या काही कविता ऐकल्या, त्या मागचा विचार जाणून घेतला. आजही त्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्या कविता ऐकणार आहोत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं.
1: नमस्ते मॅडम.
0: या कविता लिहिताना स्वतःला ओळखणं आणि हा मी हे करू शकते, मी लिहू शकते हे जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या स्पर्धांच्या निमित्तानं तुम्हाला ते कळलं आणि तुम्ही लिहित्या झालात, कविता लिहायला लागलात. तर तुमची एक जी कविता आहे ती आता आपण श्रोत्यांना ऐकूया आणि ती कशी काय तुम्हाला सुचली, ज्या कवितेचं शीर्षक

0: तुम्ही तुमच्या पुस्तकाला दिलेला आहे, तर ती कविता आणि त्याविषयी काय सांगता येईल आपल्याला? गवसते मी जेव्हा,
1: गवसते मी जेव्हा स्वतःलाच नव्याने, गवसते मी जेव्हा स्वतःलाच नव्याने, काव्य उदयास येते हातातल्या लेखनीने. गवसते मी जेव्हा स्वतःला नव्याने, गवसते मी जेव्हा स्वतःला नव्याने, माझ्यात मी भेटते पुन्हा त्या बोरुणे, पुन्हा त्या बोरुणे. गवसते मी जेव्हा स्वतःला नव्याने, मला सावित्री भेटते विचारांच्या रूपाने, मला सावित्री भेटते विचारांच्या स्वरूपाने. गवसते मी जेव्हा, मी फार विचार करून काव्यसंग्रहाला नाव दिलेलं आहे, कारण मी जेव्हा जेव्हा कधी डिप्रेस होईल, फ्रस्ट्रेशनमध्ये जाईल, तेव्हा मी माझा आधार दुसरीकडे कधी शोधत नाहीये, स्वतःशी बोलते. आणि त्यामुळे मला त्या कविता पण कदाचित माझ्याकडे तो गुण असल्यामुळे मला कविता सुचल्या असतील असं मला वाटतं. की जेव्हा एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली किंवा एखाद्या घटनेमुळे मी हर्ट झाले, मी स्वतःशीच अंतर्मुख होते आणि मी स्वतःशी बोलते की माझ्यामध्ये अजून कोणीतरी आतमध्ये आहे आणि ते मला गवसलेलं आहे आणि ते मला सांगत आहे की नाही, तू हरू नको किंवा तू इथं धैर्य खचू नको, की तुला अजून खूप लढायचं आहे, तुला खूप करायचं आहे. मला आतून कुठेतरी आवाज येतो की नाही, तुला अजून खूप करायचं आहे, म्हणजे तुला चांगलंच करायचं आहे, लोकांसाठी चांगलं करायचं आहे, प्रशासनात चांगलं काम करायचं आहे, तुला व्याख्यानं द्यायची आहेत, सोशल व्हायचं आहे. आणि अशा वेळी असं वाटतं मी माझ्या स्वतःला गवसलेली आहे.
0: जे विश्लेषक आहेत ते नेहमी म्हणतात की तुम्ही स्वतःत आत बघा, तुम्हाला सापडेल, तुम्ही स्वतःशी संवाद साधा, स्वतः स्वतःचे मित्र बना, की जेणेकरून तुम्हाला बाहेर मित्र शोधायची गरज भासणार नाही. आणि जर तुम्ही स्वतःचे चांगले मित्र असाल, स्वतःवर प्रेम करत असाल, तर तुम्ही जगाचे मित्र बनाल आणि जगावर प्रेम कराल. मला वाटतं ते जे आहे ते तुम्हाला छान कळलेलं आहे. आणि आता तुम्ही ज्या मानसिक स्थितीचा उल्लेख केला, ती स्थिती मांडणारी तुमची एक कविता आपण श्रोत्यांना ऐकूया का? कातरवेळ.
1: हो, कातरवेळी जर आपण कुठे बाहेर बघितलं तर दिवसभराचा आपला थकवा आणि पुढे असणारी होणारी रात्र याच्यामध्ये कुठेतरी आपल्या मनाला एक अस्वस्थता करून जाते ती कातरवेळ. आणि मला वाटतं ती प्रत्येकाच्या आयुष्यात जर त्यांनी बघितली तर प्रत्येकाच्या आयुष्यात ती कातरवेळ असते. आणि ती काय असते कातरवेळ हे मी वर्णन केलेलं आहे माझ्या या कवितेत. दिवस रात्रीचा दुवा सांधते, दिवस रात्रीचा दुवा सांधते, प्रत्येकास ती वेगळी भासते. आरक्त वर्ण पांघरुणी येते, मणी कापूर दाटून येते. आरक्त वर्ण पांघरुण येते, मणी कापूर दाटून येते. बालकास्ती खेळकर असते, बालकास्ती खेळकर असते. युगलांसवे प्रणयी ती रमते. पशु पक्षासव घरी परतते, गृहिणी मंदिरात दिवा लावते. प्रत्येकासाठी ही कातरवेळ वेगळी असते. बळी राजा विश्रांती देते, साखर माण्या घरात नेते. गाईस भेटता वासरू, डोळे भरूनही त्याला पाहते. कातरवेळ ही कातर करते, भूतकाळात घेऊन जाते. अशी संध्याकाळ रोजच होते, अशी संध्याकाळ रोजच होते, एखादी स्मरणात राहते. म्हणजे एखाद्या कातरवेळी आपल्याला एखादं काहीतरी भूतकाळातील आठवतं म्हणून म्हटलेलं एखादी स्मरणात राहते. आयुष्याची संध्याकाळ अशीच असते, आयुष्याची संध्याकाळ ही अशीच असते. दिवसासम तारुण्यही संपून जातं, म्हणजे दिवसासारखं आपलं तारुण्य पण संपतं. वृद्धावस्था जणू सांजवेळ भासते, वृद्धावस्था जणू सांजवेळ भासते. बेरीज वजाबकीचा इशोप ती करत बसते. म्हणजे जसा कातरवेळी माणूस होतो तसाच तो वृद्धावस्थेमध्ये पण तारुण्यामध्ये त्यांनी काय केलं याच्या बेरीज वजाबाकीचा तो हिशोब करत असतो.
0: अगदी. म्हणजे यामध्ये मला दोन गोष्टी जाणवतात. एक तर तुमचं बारीक निरीक्षण, त्यासाठी तुम्ही वापरलेली जी रूपक आहेत, म्हणजे कातरवेळ ही दिवस आणि रात्र सांधणारी, तसंच माणसाचं आयुष्य आहे की आपण ज्याला म्हणतो उत्पत्ती स्थिती आणि लय, हे जे तीन टप्पे आपण म्हणतो, तर त्या गोष्टीचं रूपक तुम्ही या कवितेतून मांडलं असं वाटतंय मला. कविता लिहिण्यासाठी निरीक्षण शक्ती खूप महत्वाची असते, तर तुम्ही काय पाहता म्हणजे घडलेल्या प्रसंगातून, निसर्गात आणि कविता लिहिता?
1: निरीक्षण शक्ती म्हटलं तर मी जेव्हा प्रवास करते, आता साधारणतः मी 13 वर्ष झालं जॉबमध्ये आहे आणि त्याच्या आधी मी 5 वर्ष माझी इंडिपेंडंट मेडिकल प्रॅक्टिस केलेली आहे, त्यावेळी पण मी बसनी प्रवास केला, तर खूप अशा त्याच्यामध्ये पण फार मजेशीर काही काही गोष्टी असतात, अनुभव येत असतात. आणि मी खूप बारकाईनं, म्हणजे मी शांत असते खूप बसमध्ये आणि खूप बारकाईनं बघत असते. आमचं गाव कसं पूर्ण डोंगर दऱ्यांमध्ये असणारं गाव आहे, पेड

0: तिथं गुलमोहराची खूप झाडं आहेत, बहाव्याची झाडं आहेत, आणि ती झाडं सगळी उन्हाळ्यात प्रखर उन्हामध्ये फुलतात आणि गुलमोहराचा सडा पडतो आरक्तवर्णी आणि बहाव्याचा सगळा सोनेरी, म्हणजे हळदी आणि कुंकू असं त्या रस्त्यावरती एक प्रकारे सडा पडलेला आहे असं वाटतं. म्हणजे असं मी प्रत्येक गोष्टीत असं निरीक्षण करत असते आणि त्याचा संबंध कुठेतरी आपल्या मानवी जीवनाशी असतो. आपण मगाशी बोललात त्याप्रमाणे की उत्पत्ती स्थिती लय हे निसर्गामध्ये आहे, हे प्राण्यांमध्ये आहे, वृक्षांमध्ये आहे, सगळीकडे आहे, निसर्गाला पण हेच आहे आणि माणसाचे आयुष्य पण असंच आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय. पण निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो पण मानव तसं करत नाहीये. मानव काय करतो की ज्यावेळी त्याला मिळालं त्यावेळी तो स्वतःसाठी खूप घेत राहतो. मग हे कुठेतरी आपण निसर्गाकडून शिकलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी मी रेग्युलर माझा जो प्रवास असतो त्यावेळी मी खूप बारकाईने निरीक्षण करत असते प्रत्येक गोष्टीचं आणि त्याला कुठेतरी मानवी संबंध जोडायचा
1: प्रयत्न होत असतो. मला तुमची ही जी कविता आहे कुणीतरी कोणासाठी ती पण मला फार छान वाटती आहे. आता ज्या निसर्गाचा उल्लेख केलेला आहे तो निसर्ग देत असतो आणि मानवानं पण त्याच्यातून अनुभव घ्यायला पाहिजे
0: मानवाने.
1: ऐकूया श्रोत्यांना ती कविता.
0: नित्य नेमानं रवीच येणं धरतीला प्रकाशित करणं, नित्य नेमानं रवीच येणं धरतीला प्रकाशित करणं, उसळणाऱ्या लाटांनी किनाऱ्याला आलिंगन देणं, सागरातील खजिना सागरातील खजिना कुणाला तरी मिळणं, ग्रीष्मातही वरुण राजानं सृष्टीला चिंब चिंब करणं, कुणीतरी कुणासाठी असणं कुणीतरी कुणासाठी असणं, आपल्याच माणसांसाठी सुखद क्षण वेचत राहणं, मायेचं पांघरून घालणं, कधी आधाराचा हात कधी मायेची ओप, कधी उन्हातील सावली कधी विश्वासाचा बंध, कुणासाठी कुणीतरी नेहमीच असतं, सागरासम विशाल हृदय नक्की सामावलेलं असतं. ह्या कवितेमागची पार्श्वभूमी सांगते मी. आजकाल तरुण मुलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण फार वाढलेलं आहे, नवविवाहित आहेत त्यांच्यामध्ये पण, आणि हे आत्महत्याचं प्रमाण वाढण्याच्या पाठीमागचं जर एक मानसिक दृष्टिकोनातून ॲज अ मेडिकल सायन्स जर त्याचा विचार केला तर ह्यांना कुठेतरी एकाकी पण आलेला असतो. माणूस एवढं टोकाचं पाऊल उचलतो याचा अर्थ त्याला ते लाईफ नको होतं आणि त्याला असं वाटतं की बाबा नाहीये माझं ह्या जीवनामध्ये कोणी नाहीये, म्हणजे असं एक फ्रस्ट्रेशन त्याला येतं की आता मी जगून काय करायचं. तर ह्याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे की तुम्ही असं नाही करायला पाहिजे, म्हणजे प्रत्येकासाठी कोणीतरी बनलेलं असतं, म्हणजे खूप ते जवळचं असतं आपल्या. जसं सूर्य धरतीसाठी प्रकाशित होतो किंवा नदी सागराला मिळण्यासाठी आतुरतेनं जाते आणि ती सागरामध्ये एकरूप होते, तसं माणसाचं जीवन पण तसंच आहे. म्हणजे आपली माणसं असतात फक्त ती तुम्ही प्रत्येक वेळी ती माणसं शब्दात व्यक्त होत नाहीत, कधी कधी कृतीतून व्यक्त होतात, तर ते तुम्ही जाणलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकासाठी कुणीतरी असतं म्हणजे बनलेलं असतं. ह्या कवितेची पार्श्वभूमी
1: आहे. छान, फारच छान आहे. कुणीतरी हा विश्वास जरी मनात असला हा विचार मनात आला तरी खूप सकारात्मकता येते आणि आपल्याला ती गोष्ट ती प्रकाशाची तिरीप दिसली तरी पुरेसा आहे. तुमची क्षितिज ही कविता पण मला फार आवडलेली आहे, तर त्याची काय पार्श्वभूमी आहे किंवा त्याविषयी काय सांगता येईल आणि ती कविता आपण श्रोत्यांना ऐकूया ना.
0: क्षितिज, जिथे अवणी अंबरास भेटते तिथे मनोहरी क्षितिज असते, जिथे अवणी अंबरास भेटते तिथे मनोहरी क्षितिज असते, संध्या समयी रूप भास्कराचे अल्हाददायक मनास वाटते, नभी खगांचा दूरवर थवा घुंगरे वाचती वृषभाच्या गळा, सांजवाती लागता घरीदारी ज्योतीने उजळी आसमंत सगळा, आयुष्याचे क्षितिजही असेच असते कर्तृत्वाच्या इंद्रधनुंनी भरून येते, जिद्द चिकाटी मेहनतीने त्याला सुंदर वलय लाभते, अपूर्णत्वती पूर्णत्व शोधिता विपदांशी दोन हात करता दुबळे क्रंदन जुगारून देता मनासारखे क्षितिज लाभते, क्षितिजाच्या या नजरेतून दुनिया सारी गोलाकार दिसते सहप्रवासी सारेच आपण काय येते चिरंतन राहते. क्षितिज ही कविता मी मालवणला गेलेले होते तेव्हा मला सुचलेली ही कविता आहे. मालवणच्या किनाऱ्यावरती मी संध्याकाळी होते आणि तेव्हा ते खूप मनोहरी असं दृश्य होतं, असं समुद्रामध्येच पूर्ण सूर्य डुबत आहे, म्हणजे समुद्र आणि सूर्याचं मिलन होत आहे असं ते वाटत होतं. आपल्या आयुष्याचं देखील तसंच असतं. आपल्या आयुष्याचं क्षितिज आपल्याला कधी दिसणार तर जेव्हा आपलं तारुण्य संपेल आणि वृद्धावस्थेमध्ये आपण येऊ तेव्हा आपल्याला आपलं क्षितिज दिसणार. आणि हे जर क्षितिज आपल्याला जर असंच इंद्रधनूंसारखं जर करायचं असेल सुंदर मनोहरी करायचं असेल तर आपल्याला या तारुण्यामध्ये खूप कष्ट केले पाहिजेत, खूप मेहनत केली पाहिजे, कर्तृत्वच

0: चांगलं केलं पाहिजे. आणि हे जर कर्तृत्व आपण चांगलं केलं, येणाऱ्या संकटाशी आपण लढलो, तर आपल्याही आयुष्याचं क्षितिज किरणांचं दिसतंय ते आपल्या कर्तृत्वाचं क्षितिज दिसेल
1: आणि विस्तारलेलं राहील ते, असं आणि मर्यादित स्वरूपात राहणार नाही. म्हणजे विपदांशी दोन हात करता दुबळे क्रंदन झुगारू न देता, म्हणजे हे आपण केलं तर मला वाटतं की तुमची आधीची जी कविता होती आता आपण सांगितलेली कुणीतरी कोणासाठी, तर त्या मुलांनी किंवा ज्यांच्या मनात थोडासा नकारात्मकता येते त्यांनी हा जर इतिहास या कर्तृत्ववान माणसांचं जे कार्य कर्तृत्व आहे ते वाचलं तर मला वाटतं की त्यांना नक्की वाटेल की आपला संघर्ष हा खूप छोटा आहे, त्यांनाही त्यांचं क्षितिज लाभेल आणि त्या क्षितिजा पार ते जातील, त्यांचं कर्तृत्व होईल. हे खूप महत्वाचं आहे आणि मला वाटतं ह्या छोट्या छोट्या ओळींमध्ये खूप मोठा अर्थ भरलेला आहे, तो प्रत्येकाला समजला तर त्यातून घेण्यासारखं
0: पॉझिटिव्हिटी येईल. हा की ह्या जर कविता तुम्ही वाचल्या तरी तुमच्यामध्ये काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता राहणार नाही आणि एक वैचारिक लेवल तयार होईल.
1: तुमच्या या सगळ्या कवितांमध्ये आता मला जाणवतं की निसर्ग खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही जो उल्लेख केला की तुमचं जे गाव आहे ते निसर्ग सौंदर्यानं नटलेलं आहे. या सगळ्या कविता लिहित असताना प्रतीकं खूप महत्वाची असतात, तर ती प्रतीकं कशी बरं तुम्ही वापरता आणि कोणत्या ह्यासाठी कोणतं प्रतीक वापरायचं हे काही ठरवलंय का?
0: असं नाही ठरवत मी. नित्यनियमानं रवीचं येणं म्हणजे उगवणारा प्रत्येक दिवस हा मावळत असतो, जसं उदय आहे तसा अस्त आहे. जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळी तो खूप मनोहरी भासतो, आल्हाददायक भासतो, नंतर त्याचा प्रकाश प्रखर होत जातो आणि संध्याकाळी तो शांत होतो. तसंच आपल्या जीवनाचंही असतं असं मला वाटतं की जेव्हा आपलं बालपण असतं ते खूप छान असतं,
1: खेळदार असतं,
0: उबदार, खेळकर, मायेनं पांगरलेलं असं असतं, म्हणजे हवं हवं असं वाटतं प्रत्येकाला ते बालपण, खोडकर असतं. आपली पहाटेची वेळ असते ती पण तशीच असते, खूप छान वाटत असतं. नंतर आपण तारुण्यात येतो तेव्हा आपल्या पाठीमागे संघर्ष लागतो, प्रखरता दाहकता ही आपल्याला जाणवते आणि नंतर ज्यावेळी आपण वृद्धावस्थेमध्ये जातो त्यावेळी कुठेतरी आपण शांत शांत होत जातो. जशी सूर्याची तिरपी छाया पडत जाते दुपारी 3:30-4 नंतर ज्या तिरप्या सावळ्या येतात, तसं आपल्या लाईफचं पण असतं असं मला वाटतं की तिरप तिरप होत जाताना आपण शांत होत जातो. आणि मला म्हणून आयुष्याला जर आपल्या प्रतीक द्यायचं असेल मी नक्कीच सूर्याचं देईल, कारण सूर्याप्रमाणे प्रत्येकानं हे केलं पाहिजे की नित्यनियमानं रवीचं येणं, म्हणजे तो सूर्य उगवतो, दिवसभर सगळ्यांना प्रकाश देतो, संध्याकाळी परत जातो, नंतर परत तो दुसऱ्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने उगवतो. म्हणजे आपणही असं केलं पाहिजे की आयुष्यात कितीही संकट आली तरी ती संकट क्षणिक असतात, त्या क्षणिक संकटासाठी की चांगले जे सुखाचे दिवस आहेत म्हणजे सुखाचे क्षण आहेत पुढचे त्याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की आपल्या आयुष्याला प्रतीक हे सूर्याचं असावं
1: आणि हे मनानं घ्यायला पाहिजे. जर मनानं जर ते घेतलं तर हे होऊ शकतं, पण मनाचं काही सांगता येत नाही,
0: कधी खूप चंचल
1: असतं. ती तुमची जी कविता आहे
0: म्हणजे शरदचे पाणी,
1: तर ती कविता त्यांना ऐकूया.
0: उगाच हसते कधी उगाच रुसते, क्षणोक्षणी युगा बदलत जाते. म्हणजे मनाचं काही सांगता येत नाही, कधी कधी आपण काही कारण नसताना आपल्याला उगीच आपण टेन्शन मध्ये येतो किंवा काही कारण नसताना आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद इतका आनंद होतो. म्हणजे हे मनाची चंचलता आहे, कुठेतरी हा चंचल मनाचा एक गुण आहे असं मला वाटतं. उगाच हसते कधी उगाच रुसते, क्षणोक्षणी युगा बदलत जाते, पुन्हा फेर धरूनी तिथेच येते. म्हणजे कितीही कोसो किलोमीटर दूर गेलं तरी परत जिथं आपण आहे आपलं अस्तित्व तिथे त्या मनाला यावं लागतं. मन अळवावरचे पाणी असते, कधी होते आतुर कधी कातर, कधी खूपच शांत कधी गंभीर, कधी उगाते चिडचिड करते, कधी प्रेमाचे त्याला उदान भरते, मन अळवावरचे पाणी असते. कधी बनते तेही प्रयत्नवादी, कधी होते खूपच आशावादी, कधी जाते त्या आभासी जगात, कधी स्वप्नांच्या दुनियेत राहते, मन अळवावरचे पाणी असते. कधी गुंतते भावनिक नात्यात, हरुणी स्वतःला तिथेच रमते, सर्व भावना आपल्याच मानते, वाऱ्यासारखे ते सदैव फिरते, मन अळवावरचे पाणी असते.
1: फारच छान. डॉक्टर वैशाली शेंडगे यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला. याबरोबरच आजचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

साहित्य सौरभ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोतो, हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:35 मिनिटांनी आपण पुन्हा ऐकू शकाल.

0: करून। मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 9:30 झालेत. ऐकूया कार्यक्रम युवा बीट्स.
1: हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात मी शांभवी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर आज आपण ऐकणार आहोत सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका त्याचबरोबर श्री गणपती पंचायत संस्थान सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित MPSC UPSC स्पर्धा परीक्षांविषयी माननीय आयुक्त संजिता महापात्र मॅडम यांचे मार्गदर्शन. भाग दुसरा, एक्झाम्स प्रिपरेशन साठी बेसिक काय करायला पाहिजे हे आपण पहिल्या भागात ऐकलो. हा कार्यक्रम बाह्य ध्वनी मुद्रणावर आधारित आहे.
2: दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट विच वी लूज. ह्याच्यासाठी मी पहिल्यांदा स्टार्टिंगला एक गोष्ट सांगितले होते, व्हॉट इज युअर मोटिवेशन. दॅट इज हाऊ यू विल सर्च युअर, देअर विल बी कॉन्सिस्टन्सी. माय मोटिवेशन वॉज, आई अगेन गो बॅक टू माय ओन लाईफ स्टोरी, की मला वाटत होता भरपूर लोकांनी मला मदत केलं अभ्यास करायलासाठी. क्लास 5 बाबा म्हणाले ह्याला स्कूलमधून काढा. समवन केम, दे हेल्प मी फायनान्शियली. मी 10th अभ्यास केले. 11th 12th परत ते अडचण. माझी इच्छा होती बाहेर जाऊन स्टेट कॅपिटल भुवनेश्वरला जाऊन अभ्यास करायला, बट अगेन पैशाची अडचण. अँड नॉन रेसिडेंट इंडिया हु वॉज स्टेईंग इन अमेरिका, त्यांनी माझ्या 2 स्पॉन्सर केला. त्यानंतर इंजिनिअरिंग जॉईन केलं, परत पैशाची अडचण. बाबा म्हणाले आता तुझ्या बहिणीचा मी इंजिनिअरिंग कोर्स करत आहे तर माझ्याकडे पैसे नाही, आय विल नॉट बी एबल टू फंड यू. तर मला बँकतर्फातून लोन मिळालं सेमेस्टर फीज भरायला, पण डेली खर्च आहेत एव्हरी मंथली, सो हू विल पे दॅट. अगेन एन NGO केम फॉरवर्ड अँड त्यांनी मला मदत केलं. सो सिन्स चाइल्डहूड टिल डेट, टिल द टाइम आय गॉट माय इन टू माय जॉब, समवन अ द अदर फ्रॉम द सोसायटी ऑलवेज केम फॉरवर्ड टू हेल्प मी. एव्हरी सिंगल टाईम आय थॉट की आत्ता पुढे अभ्यास करता येणार नाही, तेव्हा प्रत्येक वेळी वाटलं नाही, काही ना काही लोकांनी मदत केली आणि मला अभ्यास करता आला. सो माझं जे रिझॉल्व्ह होतं ना की कलेक्टर व्हायचे आहेत, स्टार्टिंगला ह्याच्यासाठी व्हायचे होतं की लाल बत्ती होता तेव्हा, अँबॅसेडर कार होती, रेड कार्पेट होता, ते उतरायचे, 4 त्यांना नमस्ते सांगायचे, तो इट लुक्ड व्हेरी फ्लॅम्बॉइंट. पण हळूहळू कळालं की ते कलेक्टर झाल्यानंतर त्यांनी किती कामं त्यांना करता येते आणि हाऊ दे कुड माय प्लेस माय सिटी राऊरकेला हॅज बिकम द वर्ल्ड क्लास हब टुडे इन स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर. हॉकीच्या वर्ल्ड क्लास स्टेडियम माझ्या राऊरकेला झालेले आहेत अँड इट हॅज बीन डन बाय द ब्युरोक्रेसी. जे ब्युरोक्रॅट्स तिथे आहेत त्यांचा एक विजन होता, पॉलिटिकल विजन होता, आणि त्यांनी आज

राउरकेला एक खूप सुंदर सिटी केलेली आहेत. सो दॅट इज हाऊ इट इन्स्पायर्ड मी की आम्ही किती एक मोठा चेंज करू शकतो. सो दॅट इज माय इन्स्पिरेशन अँड देन आई वेंट इनसाइड इट. सो दॅट इज वाय द कन्सिस्टन्सी मॅटर. UPSC MPSC प्रिपरेशन पूर्ण एक वर्ष लागते. प्रिलिम्स, 2 महिना गॅप, मेन्स, 3 महिना गॅप, इंटरव्ह्यू, त्यामध्ये तुमचे किती खचीकरण होते ना. द मोमेंट यू गेट इन टू प्रिलिम्स नाही झालं, 1 महिना तरी शोकसभामध्येच निघून जाते. अब क्या करे, है ना. सो अब क्या करे, टाइम जेव्हा माझा होता तेव्हा आय यूज टू गो बॅक अँड व्हिजिट सम व्हिडिओज, सी समथिंग, टॉक टू समवन, अँड ऑलवेज गो बॅक की मला UPSC कशासाठी करायचे होता. माझे आईबाबांनी इतकी कष्ट केले फक्त ह्याच्यासाठी की माझी आईनी आजपर्यंत ते कधी खुश नव्हती. आय वॉज अ टॉपर ऑफ स्टेट इन ICSE क्लास 10, आय वॉज अ स्टेट टॉपर इन क्लास 12. जेव्हा आईला फोन करायचे, आई माझं इतकं चांगलं मार्क्स राहिलं, शी वूड नेव्हर बी हॅपी. द ओनली लाईन शी यूज टू टेल मी की ज्या दिवशी तू कलेक्टर होईल त्या दिवशी आय विल बिकम हॅपी. आणि आजपर्यंत IAS झाल्यानंतर पण शी हॅज नॉट बिकम हॅपी, बिकॉज मी माझ्या होम स्टेटला नाही आहेत. तू ओडिसाला कलेक्टर नाही आहे, इथे महाराष्ट्रला झाले तरी कोण ओळखते तुला. सो पेरेंट्स कॅन नेव्हर बी सॅटिस्फाईड, बट ॲटलीस्ट आय कुड फुलफिल देअर ड्रीम, आणि दॅट इज वाय आय कुड बी कॉन्सिस्टंट. 5 वर्ष जॉब करताना सकाळी 8 वाजता उठायचे. आय हॅव अ शेड्यूल. यू हॅव टू अंडरस्टँड की तुमच्याकडे एक शेड्यूल असावं लागतील. प्रत्येक माणसाच्या घरी काही ना काही अडचण असणार. प्रत्येक माणसं विल बी स्ट्रगलिंग इन हिज ओन लाईफ. एव्हरी वन हॅज देअर ओन स्टोरी. तुम्हाला त्याला स्वतःचे विकनेस करायचे आहेत की यू वॉन्ट टू गो फॉरवर्ड विथ इट, दॅट इज युअर कॉल. मला इतकी अडचण आहे घरी, बाबांची इतकी अडचण आहे, हे आहे ते आहेत, ओके फाईन, अंडरस्टूड, पुढे काय. सो मी सकाळी 7 o'clock आय यूज टू गेट अप, आय यूज टू गो टू वर्कआउट. 8 वाजता परत यायचे, न्यूजपेपर पकडून बसायचे. बाय 9:45 माझा पंचिंग होता, ऑफिस जायचे 9:45 लंच ब्रेकला एडिटोरियल यूट्यूबला बघायचे अर्धा तास. सेकंड हाफ माझा टाइम ऑफिसमध्ये थोडासा लॅक्स होता, तो करंट अफेअर्स ऑफिसमध्ये कम्प्लीट करायचे. 2-3 वेबसाईट्स अभ्यास करत होतो मी, ती विजन IAS, GS कोर, इन्साइट्स ऑन इंडिया, त्यामधून त्यांचा करंट अफेअर्स अभ्यास पण करायचे आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे 10-10 मार्क्सच्या. कमिंग बॅक होम 6 वाजता घरी पोहोचायचे, 6:30 7 o'clock अगेन सिटिंग फॉर स्टडीज. NCERT पकडायचे. माझं पूर्ण विकली, मंथली अँड 3 मंथ्स आणि वर्षा, पूर्ण वर्षाचा शेड्यूल होता. ह्या वीकला मी GS पेपर 1 Part 1 कम्प्लीट करणार. नेक्स्ट वीकला माझ्या Part 2 कम्प्लीट व्हायचे असेल. संडेला मी हे एक्झाम देणार. दॅट इज हाऊ आय यूज टू प्लॅन फॉर द होल वीक, मंथ अँड 3 मंथ्स. द रँक विच यू सी आफ्टर अ स्ट्रगल ऑफ 5 years इज नॉट अ वन डे अफेअर. मी वारंवार ते सांगते. मी NCERTला काय म्हणतात, घोळून घोटून आहे, ड्रंक इट लिटरली. 5 वेळा रिव्हिजन केलेलं आहे मी NCERT, बिकॉज ते मेमरीवाला विषय ना. हिस्ट्री इज ऑल अबाउट रिमेंबरिंग. तुम्ही आज अभ्यास केले, 3 महिन्यानंतर तुम्ही ज्याला तरी रिवाईज नाही केलं तर यू विल फॉरगेट. इतकी राजा महाराजा त्यांच्या वंशज आहेत, कोणाला आठवण राहते. इट इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट आय हॅव फाउंड. हु ऑल आर इंटरेस्टेड इन हिस्ट्री यू विल एन्जॉय इट, पण ज्याला हिस्ट्रीमध्ये जास्त इंटरेस्ट नाही आहे त्यांना खूप बाधा जाते. सो हिस्ट्री मी वारंवार अभ्यास करायचे. सेम वॉज विथ इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स पण मला खूप डिफिकल्ट वाटत होता. सो रिव्हिजन, कन्सिस्टन्सी नंतर रिव्हिजन. आय लॉस्ट माय 4th अटेम्प्ट मेन्समध्ये 8 मार्क्सला बिकॉज ऑफ लॅक ऑफ रिव्हिजन. खूप नोट्स लिहिले मी न्यूजपेपरमधून, इतकी नोट्स लिहिले की इतकी मोठी मोठी पोथी तयार झाली. पण एक्झामच्या 1-2 आठवड्यापूर्वी ते मोठी पोथीला एकदा पण रिव्हिजन नाही करता आलं मला. आय कुड नॉट रीच द लास्ट पेज ऑफ माय ओन नोट्स विच आय हॅड प्रिपेअर्ड. माझे ओन नोट्स कधी वाचणार, विजन 365 मेन्स कधी वाचणार, जे नोट्स मी तयार केले होते बाकी सोर्सेसमधून ते कधी वाचणार. दॅट इज हाऊ आय मिस्ड इट. सो रिव्हिजन, रिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंबर 3 इज प्रॅक्टिस. प्रिलिम्स ठीक आहे, आफ्टर 2 attempts आय कुड क्रॅक प्रिलिम्स. मेन्समध्ये हेच झालं की अँसर रायटिंगचा प्रॅक्टिस नव्हता. भरपूर माझे फ्रेंड्स होते जे प्रत्येक वेळ म्हणायचे की मी खूप अभ्यास करतो पण मी लिहत नाही. सो मी माझ्या फायनल 4th and 5th attemptला आफ्टर प्रिलिम्स आय हॅड जॉईंड अँसर रायटिंग सिरीज. विजन IAS अँसर रायटिंग सिरीज जॉईन केला होता. एव्हरी संडे आय यूज टू सिट फॉर 3 hours, राईट अँसर्स अँड सबमिट. तेव्हा मी भुवनेश्वरलाच होते.

0: आय डिड नॉट गो पर्सनली. फिफ्थ अटेम्प्टमध्ये मी पर्सनली गेले होते आणि तिथे रूममध्ये बसून 2 मंथ्स आय हॅड रिटन अँसर्स अँड दॅट मेड अ डिफरन्स. बिकॉज माहिती भरपूर असते पण 10 मार्क 20 मार्कच्या क्वेश्चनमध्ये यू हॅव टू डिवाइड टाईम. 10 मार्कसाठी 6+1 मिनिट, 20 मार्क्ससाठी 12+1 मिनिट. आय डोंट रिमेंबर एक्झॅक्ट द डिफरन्स किती होता टाईम, पण तेवढे टाईम वॉच ठेवायचे आणि आन्सर कम्प्लीट करायचे. फोर्थ अटेम्प्टमध्ये मी अराउंड 60 मार्क्स 6 पेपरमध्ये सोडून आले होते. लिहिताच आला नाही मला. तर माझी जे फ्रेंड ज्याच्या लास्ट इयर क्रॅक झालं होतं, शी टोल्ड मी की संजिता ॲटलीस्ट पेपर कम्प्लीट करून ये, तुझ्या आपोआप नंबर लागते. सो माझं फोकस फिफ्थ अटेम्प्टमध्ये होतं की पूर्ण पेपर कम्प्लीट करायचे, एक पण आन्सर नाही सोडायचे. आय रिमेंबर आय हॅड लेफ्ट हार्डली 10 or 15 मार्क्स. इन द सेन्स लेफ्ट म्हणजे 6-7 लाईन लिहिले होते, आन्सर कम्प्लीट नाही करता आला. सो त्या हिशोबानं तुमचं रायटिंग प्रॅक्टिस पण असायला पाहिजे. सो ऑल ऑफ दिस कल्मिनेटिंग इन अ इयर टाईम विल रिझल्ट इन अ सक्सेस. सो दिस इज इम्पॉर्टंट. पुढच्या घ्या. So this is my last slide because I wanted you all to ask certain questions. I have spoken at length, I think so for 30 minutes, you have heard a lot. It is not a very difficult exam. It is a matter of your thinking. Tumhi kasa preparation karat ahet ani how do you plan. It is all about having a plan. तुमच्याकडे प्लॅन असायला पाहिजे. मेनी स्टुडंट्स मेसेज मी सेईंग, मॅडम मला एक शेड्यूल तयार करून द्या. मी तसं शेड्यूल नाही तयार करून देऊ शकते बिकॉज मला माहिती नाही तुमचं ग्रॅस्पिंग स्पीड किती आहे, तुम्ही किती फास्ट अभ्यास करता, तुमच्या अडीअडचण काय आहेत. तुम्ही स्वतः तयार करायला पाहिजे आणि ट्राय टू स्टिक टू इट अटलीस्ट 80%. संडे शुड ऑलवेज बी फॉर रिव्हिजन, ठीक आहे. आणि दुसरं एक होतं की मी जॉब करत होते सो वी वेर अर्निंग, तो प्रत्येक सॅटर्डे आले की फ्रेंड्स म्हणायचे आज तो पार्टीचा दिन आहे, तो करणंही पडेगा. सो हाऊ डू आय टेल देम. माय फ्रेंड्स यूज टू टेल मी, तुला कधी पण विचारले कुठे जायचे फिरायला काही पण करायचे, तू नेहमीच म्हणायचे पढाई कर रही हूं. कितना पढती आहे तू, ते खतम ही नाही होता पढाई. सो इट्स बीन 5 इयर्स आय वॉज रीडिंग नो. सो दे आर द सेम फ्रेंड्स हू फील व्हेरी प्राऊड टू फ्लॉन्ट मी वेर एव्हर आय गो की हे माझी फ्रेंड आहेत, शी क्रॅक्ड UPSC. सो एव्हरी वन हू इज टेलिंग यू की तू काय करत आहे, किती अभ्यास करत आहे, किती वर्ष करणार, काहीच नाही होणार, एव्हरीथिंग विल फॉल बॅक द डे यू क्रॅक इट. यू हॅव टू बिलीव्ह इन युअर सेल्फ. स्वतःच्या वरती जरी तेवढे विश्वास आहेत मी करू शकते, देन यू शुड गो फॉर इट. द मोमेंट यू फील नाही हो सकता, हॅव अ प्लॅन बी, गिव्ह द एक्झाम अँड सेटल देअर. अँड यू शुड नॉट बी शाय अबाउट इट. माय हजबंड ही इज अ रिझर्व बँक ऑफ इंडिया एम्प्लॉई मॅनेजर, ही प्रिपेअर्ड फर्स्ट. ते पहिल्यांदा प्रिपेअर केले होते, त्यांचं झालं नाही. ही वेंट गेव रिझर्व बँक ऑफ इंडिया ग्रुप बी सर्व्हिसेस एक्झाम, ही पास्ड इट अँड ही सेटल डाऊन. ही गेव द एक्झाम, ही क्वालिफाईड मेन्स 4 टाईम्स, ही गेव इंटरव्ह्यू 2 times. He has struggled for 6 years in the exam, but then he is finally at peace and happy and settled. So you have to find that, because सोशल मीडियामध्ये खूप चर्चा आहेत की लहान लहान मुलं ह्या एक्झाममध्ये येतात आणि स्वतःचे आयुष्य घालून घेतात. सो डोंट स्पॉइल इट. देर आर लॉट ऑफ अदर वेज यू कॅन सर्व युअर नेशन इन द वे यू वॉन्ट. सो फोकस ऑन दॅट. फर्स्ट पूर्ण जीजान लावून द्या, एकदम अपनी जीजान लगा के लगा लो एग्जाम में. नहीं होता है तो अपने पास एक प्लान भी रखो, ठीक है. थैंक यू एवरीवन. वी कैन टेक सम क्वेश्चंस.
1: वेरी गुड मॉर्निंग मैम.
0: गुड मॉर्निंग.
1: माय नेम इज तेजस शिंदे एंड आई हैव कंप्लीटेड माय MSc माइक्रोबायोलॉजी एंड रिसेंटली आई वॉज अ टीचर इन कैम्ब्रिज इंटरनेशनल स्कूल. सो आई हैव रिजाइंड इट फॉर माय UPSC प्रिपेरेशन. सो कैन वी मैनेज UPSC एंड MPSC बोथ एट द टाइम? सो
0: येस नाव तरी जेव्हापर्यंत मला माहिती MPSC स्वतःचे पूर्ण पॅटर्न पण चेंज केलेले आहेत. दे हॅव चेंज अँड दे हॅव अलाइंड इट टू UPSC सो दॅट तुमच्यासाठी आता सोपं होऊन जातील. सो आय रेकमेंड एव्हरी वन स्ट्रॉंगली की तुम्ही MPSC एक्झाम पण सोबत लिहायला पाहिजे. UPSC पूर्ण पॅटर्न सेम झालेले आहेत, देर इज नो हार्म. आय टेल यू 2017 जेव्हा मी नोकरीमधून रिझाईन केले टू स्टार्ट फॉर प्रिपरेशन, सो सर्वांनी सांगितले की 5 वर्ष जॉब केल्यानंतर वेन यू आर एट सच अ पीक गव्हर्नमेंट जॉब कशाला सोडत आहेत. तो माझा खूप बॅकलॅश होता, त्या म्हणून माझं लग्न पण त्यावर्षी झालं होतं. तो इवन द बॅकलॅश वॉज मोर. सो मी 2017 OPSC दिलं, मी स्टेट सर्व्हिसेस एक्झाम दिलं होतं. असं थकूनच दिलं होतं की काही होत

0: काय करावं बाई तर देऊन टाकूया. सो देऊन टाकलं आणि समहाव आय गॉट रँक टू स्टेट सर्व्हिसेस OPSC रँक टू. आणि यू शूड सी द काय म्हणतात चेंज इन ॲटिट्यूड ऑफ एव्हरी वन. लोकांचं बिहेवियरल चेंज झालं आणि दॅट ॲक्च्युली बुस्टेड मी इन UPSC. खूप मदत झालं OPSC मधून जे तुम्हाला एक बुस्टअप मिळाला स्टेट सर्व्हिसेसमधून, इट हेल्प. सो यू शूड प्रिपेअर फॉर दॅट ॲज वेल.
1: माय नेक्स्ट क्वेश्चन इज मॅम दॅट आय हॅव नॉट अटेम्प्टेड अ सिंगल एक्झाम फॉर UPSC. सो शॅल आय प्रिपेअर फ्रॉम दिल्ली ऑर फ्रॉम हियर?
0: Should you prepare from
1: Delhi?
0: Okay,
1: go Delhi and prepare for UPSC, or can I prepare from Sanskrit?
0: I told again, see, it depends on all of you, on your personal financial position. If you are financially in a place where you want to go to Delhi and prepare, it's absolutely fine. काय होते दिल्ली गेले की तुम्हाला एक डिरेक्शन भेटते, पण समहाव इन महाराष्ट्र आय फील की एकतरी एज्युकेशन इज क्वाईट गुड, तुमचं इथे चळबळ पण आहे. देर आर सो मेनी पीपल, दो यू कॅन फॉर्म युअर ओन ग्रुप्स हिअर, यू कॅन स्टडी इंटरनेटला पूर्ण सांग, मतलब देर इज कम्प्लीट ये की GS पेपर 1 साठी

0: फायनान्शियली इन अ प्लेस वेर यू वॉन्ट टू गो टू डेली अँड प्रिपेअर, इट्स ॲब्सोल्युटली फाईन. काय होते, दिल्ली गेले की तुम्हाला एक डिरेक्शन भेटते, पण समहाव इन महाराष्ट्र आय फील की एकतरी एज्युकेशन इज क्वाईट गुड, तुमचं इथे चळबळ पण आहे, देर आर सो मेनी पीपल, दो यू कॅन फॉर्म युअर ओन ग्रुप्स हिअर, यू कॅन स्टडी, इंटरनेटला पूर्ण सांग, मतलब देर इज कम्प्लीट ये की जी एस पेपर वनसाठी तुम्हाला काय अभ्यास करायला पाहिजे, पेपर टूसाठी काय अभ्यास करायला पाहिजे. आता मला वाटते यू आर अ टीचर, यू हॅव डन युअर मास्टर्स, आता तुम्हाला ते सांगणार की हिस्ट्रीमध्ये ह्या चॅप्टरमध्ये काय अभ्यास करायचे, हिस्ट्री ज्योग्राफी आता ते काय शिकवणार आम्हाला, दहावी बारावीमध्ये झालेले आहेत, मतलब आय डोंट थिंक सो दे नीड टू टीच यू एनिथिंग इन हिस्ट्री अँड ज्योग्राफी. करंट अफेअर्समध्ये पण एव्हरीथिंग इज अवेलेबल इफ यू फाईंड इट इन द इंटरनेट. तिथे कोचिंग क्लासेस काय करतात, तुम्हाला एक डिरेक्शन देतात, तू जी एस पेपर वनमध्ये हे अभ्यास कर, पेपर टूमध्ये हे अभ्यास कर, नोट्स देऊन देतात, ते नोट्स तुम्ही स्वतः पण बनवू शकतात. सो इफ पॉसिबल यू कॅन स्टे हिअर. दिल्लीला गेले द हार्श रियालिटी इज द स्टेईंग, द कंडिशन्स ऑफ स्टे व्हेरी पुअर, इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. तुम्ही तेवढं जरी मेंटली स्ट्रॉंग आहे तर जायला पाहिजे. आणि द क्राऊड, क्राऊड दिल्लीला क्राऊड त्याला बघूनच वाटते दे विल ऑल डिस्कस, तूने ये पढा क्या, मैंने वहां से वो पढा, तूने वो पढा तो देन यू फील भाई मैंने तो कुछ नहीं पढा, तो मैं क्या करूं. व्हेन आई यूज्ड टू गो फॉर दैट एग्जाम्स, नो सिंपल मेन्स आंसर राइटिंग, आई यूज्ड टू टॉक टू नो वन, मैं किसी को नहीं पहचानती थी, किसी से डिस्कस नहीं करना, कुछ नहीं पूछना है, बात करो तो वो बोलते हैं मैंने वो वाले ऑथर का ये वाला चैप्टर यहाँ से पढ़ा, कौन ऑथर, कहाँ से आया, क्यों आया, आई हैड नो आइडिया. तो मैं तो पूरा डिमोटिवेट ही हो जाती थी ना कि मैंने तो कुछ भी नहीं पढ़ा, मेरा तो यूपीएससी निकलेगा ही नहीं. सो अगेन ऑल दिस इन्फॉर्मेशन ओवरलोड. सो इफ यू वॉन्ट टू हैव अ डिरेक्शन, इफ यू हैव समवन, यू नो समवन, देन यू शुड गो एंड यू शुड डू इट. आई वुड सजेस्ट फॉर ऑप्शनल, ऑप्शनल असं एक गोष्टी असते की ज्यामध्ये आम्हाला माहिती नसते, आणि ऑप्शनलमध्ये त्यांच्या एक्सपेक्टेशन्स आहेत की तुम्हाला ॲटलीस्ट बॅचलर्स लेवलपर्यंत माहिती असायला पाहिजे, नॉट ट्वेल्थ स्टँडर्ड. तो ऑप्शनलमध्ये इफ युअर ऑप्शनल इज समथिंग नॉट रिलेटेड टू युअर सब्जेक्ट तर जायला पाहिजे, अदरवाईज इफ इट कॅन बी डन फ्रॉम हिअर यू डू. इफ यू वॉन्ट टू गो, गो फॉर अ शॉर्ट ड्युरेशन, 6 महिन्याकरिता जा, तिकडे थांबा, गेट एन अंडरस्टँडिंग अँड कम बॅक. डोंट स्टे देअर फॉर 2-3 इयर्स, विच तुमचं मानसिक खचीकरणच होऊन जातील तिथे. सो डोंट गो फॉर लॉंगर ड्युरेशन, गो फॉर सर्टन 6-7 मंथ्स का क्रॅश कोर्स, डू इट अँड कम बॅक. ठीक आहे,
1: थँक्यू मॅम.
0: आय वुड रिक्वेस्ट एव्हरी वन टू स्टिक टू वन क्वेश्चन सो दॅट वी कॅन कव्हर मोर, बिकॉज कोणी ना कोणी काय ना काय विचारणार जे तुमचं कव्हर होऊनच जाते. ठीक आहे,
2: गुड मॉर्निंग मॅम.
0: गुड मॉर्निंग.
2: सो माय क्वेश्चन इज हाऊ मच अटेम्प्ट शुड बी वी टार्गेटिंग, लाईक शुड वी एक्झॉस्ट ऑल द 6 अटेम्प्ट्स ऑर शुड वी लिमिट आवरसेल्स टू सर्टन अटेम्प्ट्स. अँड लास्ट डाऊट इज आय मिस्ड माय मेन्स कट ऑफ बाय 2 मार्क्स लास्ट इयर, अँड वॉट आय लॅक्ड इज आय डिड नॉट हॅड अ मेंटॉरशिप. सो डू वी हॅव एनी, विल वी अरेंज एनी प्रोग्राम फॉर मेंटॉरशिप ऑफ द मेन स्टुडंट्स फॉर आन्सर रायटिंग?
0: ओके, फर्स्ट ऑफ ऑल हाऊ मेनी अटेम्प्ट यू शुड बी गिविंग, इट शुड स्टार्ट विथ युअर एज. इफ यू आर स्टार्टिंग व्हेरी यंग देन यू शुड ट्राय टू एक्झॉस्ट ऑल युअर अटेम्प्ट्स, बट बाय द टाइम यू रीच अ थर्ड अँड फोर्थ अटेम्प्ट यू शुड बी लुकिंग फॉर अ प्लॅन बी. यू शुड बी गिविंग अदर एक्झाम्स अलॉंग विथ युअर अटेम्प्ट्स, बिकॉज आफ्टर थर्ड ऑर फोर्थ अटेम्प्ट इट बिकम्स मेंटली व्हेरी टॅक्सिंग ऑन यू. तुम्हाला एक खूप जास्त, इफ यू आर अ व्हेरी ब्राईट स्टुडंट ना, तुम्हाला पण वाटणार की मैं कुछ नहीं कर सकता इस दुनिया में. सो रॅदर दॅन गेटिंग इन टू दॅट मेंटल लूप, यू शुड बी गिविंग एन अदर एक्झाम अलॉंग विथ इट आफ्टर अ थर्ड ऑर फोर्थ अटेम्प्ट. हू आर स्टार्टिंग लेट, यू शुड ऑलवेज थिंक की 27-28 हे जे बेंचमार्क आहे ह्याला क्रॉस केल्यानंतर आफ्टर 30 वॉट हॅपन्स की तुमचं फॅमिली लाईफ खूप सफर होते. ॲज मेन, वुमेन तरी ठीक आहेत, बट ॲज मेल पर्सन तुमच्यावर ते जास्त प्रेशर असते घरालोकांचं, तू सेटल होऊन जा, लग्न कर, हे सर्व गोष्टी तुमचं तर 20 पासूनच सुरू होऊन जाते, त्यामुळून त्यांना मी सांगितले. सो यू हॅव अ थिंग टू प्रोव्हाइड फॉर द फॅमिली. ते म्हणतात तू नोकरी नाही करणार तर नेमकी घरं कोण चालवणार ना, दॅट कॉन्सेप्ट स्टील लाईज. सो यू पीपल ऑलवेज फेस अन एक्स्ट्रा प्रेशर. सो त्या हिशोबानं तुमचं एक प्लॅनिंग प्लॅन बी असायला पाहिजे. जरीसुद्धा वाटते की आम्ही सर्व काही करू शकतो, बट हॅव अ प्लॅन बी, अँड ॲज पर युअर एज बिफोर 30 इफ यू आर एबल टू एक्झॉस्ट युअर अटेम्प्ट देन वेल अँड फाईन, बट हॅव समथिंग इन प्लॅन बी. सेकंड, फॉर युअर मेन्स आन्सर रायटिंग, ॲज ऑफ नाव वी डोंट हॅव एनिथिंग एनी वन स्पेसिफिक, बिकॉज वी ऑल आर वर्किंग प्रोफेशन.

0: professionals who are very worked up in our own jobs. So we don't have anyone to mentor you exactly. We have tied up with certain coaching institutes over here. So they can help you out. If we ask them specifically for mains program, we can start that. But still I feel 2 marks is something which you can cover up by revision by yourselves and by... Did you complete your question paper?
1: Yes, I did.
0: All? Okay. Then I think so you must have missed on certain small things. You can absolutely take care of that. If you want, we'll try to arrange for a mentorship this year. Whoever qualifies for prelims. Theek hai? Prelims result is not declared, right?
1: No, not.
2: Thank you.
3: Hello. मॅडम
0: ह्या बाजूला पण एक माईक फिरून घ्या.
3: तुम्ही तुमच्या मेन्स परीक्षेमध्ये जो ज्या आयटममध्ये तुम्ही सिलेक्ट झाला त्या आयटममध्ये तुम्ही कसे आन्सर्स प्रेझेंट केले जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क्स मिळाले आणि तुमची ऑल इंडिया रँक 10 आली, काय असं वेगळं तुम्ही केलं आन्सर्समध्ये?
0: वेगळ्यामध्ये मला वाटते एक तरी माझं हँडरायटिंग चांगलं आहे. माय हँडरायटिंग इज व्हेरी लेजिबल. तर मी चांगलं कर्सिव लिहिते लहान वेळापासून. हे एक मला वाटते माझ्या प्लस पॉईंट आहेत. दुसरं आहेत की मी ह्यावेळी पॉईंट वाईज लिहिले होते. मी एसे टाईप ॲन्सर्स लिहत नाही. क्वेश्चन्स आजकाल यू पी एस सीचं मेन्स क्वेश्चन्स असं झालेलं आहे की 3-4 क्वेश्चन्स असते. सो काय होते फ्लोमध्ये लिहिता लिहिता आपण इतका जास्त 2 क्वेश्चनवरती फोकस करतो, मागचे जे 2 खालचे जे 2 क्वेश्चन्स आहेत त्याचे ॲन्सर लिहायलाच विसरून जातो किंवा पेपरच वाचत नाही. सो त्या अनुषंगाने फर्स्ट क्वेश्चन जरी आलं, वारंवार मी क्वेश्चन्स वाचायचे त्यांनी एक्झॅक्टली काय विचारलेलं आहे, व्हॉट आर द फॅक्टर्स विच इज अफेक्टिंग. सो एक स्टार्टिंग लाईन इफ इट इज अबाउट जेंडर इनइक्वालिटी. सो द करंट जेंडर इनइक्वालिटी ऑफ इंडिया स्टँड्स ॲट दिस मच, स्टँडर्ड ओपनिंग क्वेश्चन. त्यानंतर व्हॉट आर द फॅक्टर्स विच आर इम्पॅक्टिंग द जेंडर इनइक्वालिटी, 6-7 पॉईंट्स टक टक टक. त्यानंतर व्हॉट यू थिंक कॅन बी डन टू इम्प्रूव्ह दिस, त्यानंतर इम्प्रूव्हमेंट तेवढेच. त्यानंतर त्यांनी जरी विचारलं नसलं तरीसुद्धा व्हॉट ऑल आर द गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह विच हॅव बीन अंडरटेकन, ज्यामध्ये गव्हर्नमेंट इज डुईंग दॅट, त्याचे 4-5 पॉईंट. त्यानंतर वी हॅव अ लॉंग वे टू गो बट सोशल बिहेवियरल चेंज अँड ऑल दिस एंडिंग. ठीक आहे. सो ह्या हिशोबानं व्हॉट एव्हर इज आस्क्ड इन द क्वेश्चन, जरी 4 क्वेश्चन असेल तर 4 क्वेश्चनच्या 4 ॲन्सर्स असायला पाहिजे आणि तेवढे क्रिस्प असायला पाहिजे. हे माझा फोकस होता की स्टोरी नाही लिहायचे तिकडे, ॲज मच ॲज क्रिप्स यू कॅन डू. आणि मी ते सर्व करत होते, ते डायग्राम्स बनवून ॲन्सर्स लिहिणं इझी करायलासाठी फॉर द पर्सन हु इज चेकिंग माय पेपर. माय पॉईंट ऑफ व्ह्यू वॉज की माझा ॲन्सरशीट जे चेक करणार त्याला माझ्या ॲन्सरशीट वाचून सोपं वाटायला पाहिजे. असं नाही की बाई कोणाचा ॲन्सरशीट आला किती वाचू बा, है ना. यू ऑलवेज हॅव टू थिंक फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ अर एक्झामिनर की किती सोपं तुम्ही त्याला प्रेझेंट करत आहेत ऑन अ प्लॅटर की मी तुला 10 मधून 8 मार्क देते जा, है ना. तो दॅट इज हाऊ यू शुड बी देअर. यू शुड अंडरस्टँड ऑल्सो बाय सीईंग द टॉपर्स मार्क्स. टॉपर्सच्या फर्स्ट 20 टॉपर्सचं मार्कशीट चेक करा, त्या मार्क्समध्ये तुम्ही कम्पेअर करा किती मिळालं होतं मला आउट ऑफ 250, 98, 96, 110. सो वी आर गेटिंग हाऊ मच परसेंटेज, 50%, है ना. 50% ऑफ 55% इज माय मार्क इन एव्हरी सब्जेक्ट. त्यामुळे मला प्रत्येक 10 मार्कमधून किती मार्क मिळायचे, 5 किंवा 6. इफ इट्स अ 10 मार्क्स क्वेश्चन, इफ इट्स अ 20 मार्क्स क्वेश्चन, 10, 11, 12 तेवढेपर्यंत मिळाले की मी चांगलं लेवलवर राहणार. तर तुमच्या ॲन्सर किती टाईपचे फोकस करायला पाहिजे 5-6 मार्क लिहायलासाठी, 8 मार्क सारखं तरी ॲन्सर लिहा. सो तसंच प्लॅन करा की मला ह्या पेपरमध्ये ह्या क्वेश्चनमध्ये 6 मार्क आणायचे आहेत आउट ऑफ 10. सो माय प्लॅनिंग शुड बी दिस मच. सो मेन्स रायटिंगचे जे मुलं आहेत ना, तुम्हाला हे मायक्रो प्लॅनिंग करावं लागते. ठीक आहे. क्वेश्चन तुम्हाला जेव्हा मिळते तुम्ही सर्वप्रथम क्वेश्चन्स वाचतात की नाही, बिकॉज आम्हाला वेळ देत नाही ना ते लोक. एक्स्ट्रा जसं आपल्याला 10th 12th मिळतात 5 मिनिट्स टू रीड द क्वेश्चन पेपर, हे आम्हाला मिळत नाही. पण यू शूड टेक आउट टाईम. ह्यामधून काय होणार, तुम्हाला कळणार की हे ॲन्सर मला एकदमच येत नाही. सो आय विल गिव्ह ओनली 3 मिनिट्स टू दिस ॲन्सर. हे ॲन्सर्स मला येते त्याला बोल्ड मार्क करायचे, गिव्ह इट मोर टाईम. त्यामधून तुम्ही कसं जास्त मार्क्स करू शकतात त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे. सो दिस स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग शुड बी डन इन एव्हरी जी एस पेपर वेन द क्वेश्चन पेपर कम्स टू युअर हँड. ठीक आहे.
3: थँक्यू.

0: तर फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युवा बिट्स या कार्यक्रमात आज आपण ऐकलं MPSC UPSC स्पर्धा परीक्षांविषयी माननीय आयुक्त संजीता महापात्र मॅडम यांचे मार्गदर्शन. या भागात आज आपण ऐकले कशा प्रकारे अभ्यासाचे टाइम मॅनेजमेंट करावे. निर्मिती सहाय्य शांभवी बांदिवडेकर, सादरकर्त्या तेजा दुर्वे. हा कार्यक्रम बाह्यध्वनी मुद्रणावर आधारित होता. तर जरूर ऐका या कार्यक्रमाचा पुढचा भाग येत्या सोमवारी. आजच्या या कार्यक्रमात मी शांभवी तुमचा निरोप घेते. बाय बाय.
1: युवा बीट्स हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: ताई, ए बघ,
3: हॅपी बर्थडे टू यू.
2: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
2: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
4: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
5: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
6: आय नो ना.
5: RBI सांगते,
7: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
1: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे. पिन दे.
2: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. सकाळचे 10 वाजलेत, ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

माधो महानोर यांच्या गीतासाठी स्वर जयश्री शिवराम यांचा होता. आनंद मोडक यांचं संगीत मुक्ता या चित्रपटासाठी होतं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:10 झाली आहेत. आता ऐकूया साप्ताहिक हिंदी कार्यक्रम विविधा.

0: विविधा हा साप्ताहिक हिंदी कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही. तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आनंद घ्या दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या चित्रपटातील काही गीतांचा. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10:30 होत आहेत. ऐकूया एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो आपण सर्वांचं स्वागत. श्रोते हो, 90च्या दशकामध्ये थिएटरमध्ये जाऊन मनसोक्त हसणं आणि टाळ्या शिट्ट्या वाजवणं हे कुणामुळे शक्य झालं? एकाच नावामुळं, ते म्हणजे डेव्हिड धवन, ज्या माणसानं आपल्याला टेन्शन विसरायला लावलं. आजचा आपला संपूर्ण गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम या अवलिया दिग्दर्शकाच्या नावे. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या एका सदाबहार गीतानं.

श्रोतेहो, डेव्हिड धवन यांचं खरं नाव राजेंद्र धवन आहे. त्यांनी फिल्म डिव्हिजन पुणे येथून एडिटिंग शिकलं. पण तुम्हाला माहिती आहे का, सुरुवातीला त्यांनी अनेक गंभीर आणि 8 सिनेमे एडिट केले. सारांश सारख्या गंभीर सिनेमाचं एडिट डेव्हिड धवन यांनीच केलं होतं. पण जेव्हा त्यांनी स्वतः दिग्दर्शन करायचं ठरवलं, तेव्हा त्यांनी ठरवलं की मला लोकांना रडवायचं नाही तर फक्त हसवायचं आहे. डेव्हिड धवन आणि गोविंदा ही जोडी म्हणजे 90 दशकातली सुपरहिट गॅरंटी जोडी. या जोडीनं 17 जास्त चित्रपट एकत्र केले. या जोडीचा एक भन्नाट असा किस्सा आहे. डेव्हिड धवन शूटिंग दरम्यान मॉनिटर पाहत असताना सतत स्वतःच्या हातात एक टीव्हीचा रिमोट पकडून ठेवायचे आणि त्याचं बटन सतत दाबत राहायचे. लोकांना वाटायचं की ते सेटवर टीव्ही पाहत आहेत. पण नंतर धवन सरांनी सांगितलं की गोविंदा जेव्हा शॉट द्यायचा तेव्हा त्याचा अभिनय इतका वेगवान असायचा की तो कॅमेऱ्यात अचूक टिपला जातोय की नाही हे पाहण्यासाठी ते नकळत हातातल्या रिमोटचं बटन दाबत राहायचे. हा रिमोट त्यांचा स्ट्रेस बस्टर होता.

श्रोते हो, गोविंद आणि डेव्हिड धवन केवळ सेटवरच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही घट्ट मित्र होते. गोविंद सांगतो की डेव्हिड धवन यांच्याकडे स्क्रिप्ट ऐकायची एक अजीब अशी पद्धत होती.

ते कधीही पूर्ण बाउंड क्रिप्ट घेऊन यायचे नाहीत. तर ते फक्त गोविंदाला सीन समजावून सांगायचे आणि म्हणायचे बाकी तू सांभाळून घे. आणि गोविंदाही त्यांच्या विश्वासाला जागत असत आणि सेटवरती जादू करत असत. या दोघांची वैयक्तिक आयुष्यातली केमिस्ट्री पडद्यावरती कायमच हिट राहिली आणि या दोघांनी मिळून जे हिट चित्रपट दिले ते रसिक प्रेक्षकांच्या मनावरती कायम आपला ठसा उमटवत राहिले.

श्रोतेहो, गोविंदासोबतच डेव्हिड धवन यांनी सलमान खानसोबतही जुडवा पार्टनरसारखे ब्लॉकबस्टर दिले. जुडवा सिनेमाच्या वेळेचा एक जबरदस्त किस्सा आहे. सिनेमामध्ये सलमान खानचा डबल रोल होता. एका सीनमध्ये दोन्ही सलमान एकमेकांना टाळी देतात. 90 दशकामध्ये क्रामा आणि स्पेशल इफेक्ट्स तंत्रज्ञान नवीन होतं. डेव्हिड धवन यांनी हा सीन परफेक्ट करण्यासाठी सलमान खान यांच्याकडून तब्बल 50 वेळा रिटेक्स करून घेतले. सलमान खानही थकले, पण डेव्हिड सर परफेक्ट शॉट मिळेपर्यंत थांबले नाहीत. म्हणूनच त्यांचे सीन आजही आयकॉनिक वाटतात. चित्रपट बनवण्यासाठी घेतलेली ही मेहनतच त्यांना इतर दिग्दर्शकांपेक्षा वेगळी बनवते.

श्रोतो, मल्टीस्टार सिनेमांच्या काळातही डेव्हिड धवन यांची जादू कायम राहिली. विनोदी कलाकारांना त्यांच्या स्किलसाठी एक वेगळं व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिलं. त्यांच्या सिनेमामध्ये कादर खान, शक्ती कपूर आणि सतीश कौशिक यांच्याशिवाय विनोद पूर्णच होऊ शकत नव्हता. डेव्हिड धवन यांच्या सेटवर कलाकारांना स्वतःचे संवाद इम्प्रोव्हायझेशन करण्याची, बदलण्याची पूर्ण मुभा असायची. म्हणूनच त्यांचे सिनेमे अतिशय नैसर्गिक वाटायचे.

श्रोत्या डेव्हिड धवन यांनी आपला मुलगा वरुण धवन यांच्यासोबत मै तेरा हिरो हा सिनेमा केला. वरुण धवननं एका मुलाखतीत सांगितलं की माझे वडील सेटवर खूपच कडक असतात, मी त्यांचा मुलगा असलो तरी सेटवर मला बाकीच्या अभिनेत्यांसारखीच वागणूक मिळायची. एका सीनच्या वेळी वरुण धवनना वाटलं की त्यांनी खूप छान शॉट दिलाय, पण डेव्हिड धवन यांनी कडक स्वरात त्यांना सांगितलं की असला अभिनय चालणार नाही, पुन्हा करावा लागेल सेट. वरुण यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, पण डेव्हिड धवन यांच्या याच शिस्तीमुळे वरुण आज एक यशस्वी अभिनेता बनलेले आहेत. वडील आणि मुलांच्या या जोडीनं बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा 90 दशकाची जादू जिवंत केली. डेव्हिड धवन यांनी सिद्ध केलंय की काळ कोणताही असो, निखळ मनोरंजन कधीच जुनं होत नसतं.

श्रोतहो, एका एडिटरपासून सुरू झालेला हा बॉलिवूडमधला प्रवास कॉमेडी किंग बनण्यापर्यंत जाऊन पोहोचला. डेव्हिड धवन यांचा हिंदी चित्रपट सृष्टीमधला हा प्रवास विलक्षण असाच होता. प्रेक्षकांना भरभरून हसवणाऱ्या या महान दिग्दर्शकाला आपला मानाचा मुजरा. श्रोतहो, आजचा हा विशेष कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. जाता जाता ऐकूया डेव्हिड धवन यांच्या शैलीतलं एक एनर्जेटिक गाणं.

श्रेया घोषाल यांच्या स्वरात अरुणा ढेरे यांचं गीत आपण ऐकलं, संगीत मिलिंद जोशी यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली चंद्रशेखर साणेकर यांची रचना, संगीत अजय अतुल यांचं.

श्रोत्या, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. यानंतर 12 वाजल्यापासून अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम

नमस्कार मकिंदो, नमस्कार श्रोते हो। आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते।

बचेंद्र श्रोतेहो गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आज ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला.

0: सूर ताल लय तान गान के किमया गार सुजान अशा शब्दात ज्यांचं वर्णन करता येईल असे पंडित निळकंठबुवा अभ्यंकर. आपल्या शिष्यांना सूरतालाचं भान आणि ज्ञान ज्यांनी अगदी भरभरून दिलं असे निळकंठबुवा अभ्यंकर. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे आज आपल्याकडे आलेल्या आहेत. वर्षा ते नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीचं आणि तुमचं अगदी जुनं नातं आहे.
1: खूपच जुनं नातं.
0: इथे येणं तुमच्यासाठी सुद्धा आनंदाचा भाग आहे ना?
1: अतिशय आनंदाचा भाग आहे आणि या कारणासाठी.
0: होय बरोबर. वर्षा भावे हे नाव सर्वपरिचित असं आहे. कलांगण या संस्थेच्या वतीने गेली 28 वर्ष लहान मुलांना कला संस्कार देणारी अशी संस्था, तिच्या संस्थापिका वर्षा भावे. निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे 1984 ते 2000 सालापर्यंत त्यांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आणि गुरूंकडनं आपल्याला जे काही मिळालं तेच आपल्या शिष्यांना वर्षातही सातत्याने देत आहेत. हजारो लहान मुलांना संगीत शिक्षण, संगीताचा कान देणं आणि भान देणं हे दोन्ही वर्षातही सातत्याने करत आहेत. आणि आज वर्षातींचं येण्याचं प्रयोजन म्हणजे पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांचं जन्मशताब्दी वर्ष हे आता समाप्त होत आहे. यानिमित्ताने बुवांच्या आठवणींना उजाळा आपण देणार आहोत. अनंत अंत नको पाहू जाशी कुठे नवनीत चोरा, थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळीचा चोर, नाम घेता मुखी राघवाचे, अशी कितीतरी गाणी बुवांनी संगीतबद्ध केलेली आहेत.

0: तर आज त्यांच्याच काही आठवणी वर्षातही तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडणार आहे. तुम्हाला बुवांचा सहवास हा दीर्घ काळ लाभला नाही का?
1: हो, खूपच दीर्घ काळ लाभला. माझं लग्न झालं त्याच्या आधी मी पंडित काणेबुवांच्याकडे शिकत होते इचलकरंजीला. आणि माझी आजी इंदिराबाई खाडीलकर हिच्याकडे मी लहानपणापासून गाण्याचं शिक्षण घेतलं. पण जेव्हा काणेबुवांच्याकडे मी शिकत होते आणि आता पुढे कुणाकडे मी शिकायचं असा प्रश्न निर्माण झाला, मी मुंबईला येणार होते सांगली सोडून, तर तेव्हा त्यांनी मला गुरुवर्य अभ्यंकर बुवांचं नाव सांगितलं. आणि त्यांनी मला ते आवर्जून यासाठी सांगितलं, ते मला म्हणले शास्त्रीय संगीत ते उत्तम तुला शिकवतीलच, प्रश्नच नाही. प्रोफेसर बी आर देवधरांचे ते शिष्य आहेत. त्याच्यानंतर पंडित जगन्नाथबुवा पुरोहितांच्या गायकीचा त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव आहे. आणि त्या व्यतिरिक्त जी गोष्ट तुला फार आवडते म्हणजे तुला भावसंगीताचं आवड आहे किंवा त्यातलं गम्य आहे, तुला ते जमतं चांगलं, तर अशा सगळ्या गोष्टी नाट्यसंगीत हे खूप चांगलं शिकवतात. कारण ते 22 वर्ष सी रामचंद्रांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून होते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. आणि सगळ्यात त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे 1982 साली मी मराठी रंगभूमी म्हणजे शिलेदारांची कंपनी पुण्यात त्यांच्या शारदा नाटकामध्ये शारदेची भूमिका केली होती.
0: अरे वाह.
1: आणि ही जी भूमिका होती त्या भूमिकेसाठी जी जुनी पद आहेत त्याच्यातच काही पदांना अभ्यंकर बुवांच्या चाली होत्या.
0: अच्छा.
1: आणि त्या चाली इतक्या इंटरेस्टिंग होत्या, इतक्या छान होत्या, म्हणजे प्रभावित करणाऱ्या होत्या. ते पण कारण आहे की मला असं वाटलं की असं संगीतकार असलेले गुरु आपल्याला लाभले तर आपल्याला खूपच अजूनही आपल्याला काहीतरी वेगळं मिळेल. मला माहिती नाही तेव्हा मला संगीतकार म्हणून कितीस काही कळत होतं किंवा माझा त्या बाबतीत काही विचार होता का ते मला आता काही आठवत नाही. परंतु मी बुवांच्यामुळे संगीतकार झाले हे निश्चित पुढे जाऊन.
0: आणि लहान मुलांची तर अनेक असंख्य गाणी तुम्ही स्वतः सुद्धा केलेली आहेत.
1: होय.
0: हा बुवांचाच आशीर्वाद तुम्ही मानता?
1: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
0: आणि एका गुरुंनी तुम्हाला दुसऱ्या गुरुकडे जाण्याची ही वाट दाखवली.
1: ते दोघं घनिष्ठ मित्र होते.
0: हा.
1: अतिशय जवळीक होती त्यांच्यामध्ये. दोघांना एकमेकांच्या गाण्याबद्दल प्रचंड आदर होता. आणि काणेबुवा सुद्धा म्हणजे गवयांचे गवई असं आपण म्हणू अशा पद्धतीचे अत्यंत उच्च दर्जाचे ऋषितुल्य गुरु होते तेही आमचे. त्यांच्याकडे मला 4 वर्ष शिकायला मिळालं, म्हणजे साधारण 12वीपासून मी ग्रॅज्युएट होईपर्यंत वगैरे त्यांच्याकडे शिकू शकले. सांगलीला मी त्याच्या आधी चिंतूबुवा मेस्करांच्याकडे गाणे शिकले. त्याच्यानंतर इचलकरंजीला प्रभाकरबुवा शेंडे कीर्तनकार होते ते फार छान, त्यांच्याकडे गाणं शिकले. त्यांनी एक कुलवधू म्हणून शाळेत नाटक केलं होतं, त्यांनी प्रमुख भूमिका पण केली होती 9वीत असताना.
0: बर.
1: त्यामुळे अशा पद्धतीचं ना एक नाट्यसंगीत, संगीत नाटक आणि शास्त्रीय संगीत, घरात किराणा घराण्याचं गाणं आजी गायची माझी, अशा सगळ्याचा संस्कार माझ्यावर होता. आणि प्रचंड आवड किल्ली दिली की गायला सुरुवात असा असा.

0: अशा ते सांगली इचलकरंजीमध्ये संगीताचं तुमचं प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढे मुंबईत आल्यानंतर निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे तुम्ही गेलात. पुढे
1: अभ्यंकर बुवांच्याकडे आल्यानंतर म्हणजे काणेबुवांच्याकडनं बुवांच्याकडे आल्यानंतर एक गुरु म्हणून थोडंसं आपलं वय पण आपण थोडंसं मोठे होतो आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एका गुरूंकडे शिकायला लागतो त्यावेळेला त्या दोन गुरूंच्या मधली काय बरं म्हणूया म्हणजे वेगळे पण असं म्हणायला पाहिजे.
0: काही प्रमाणात तुलना सुद्धा आपल्या मनात
1: होत असते. वेगळ्या प्रकारची तुलना होती ती म्हणजे आमचे काणेबुवा म्हणजे कुटुंब वत्सल, घरात गाई गुरु, नंतर शेती भाती आणि मग आम्हाला अगदी मनसोक्त शिकवणं असं चालायचं. जेवायला खायला घालायचं अगदी गुरुकुल पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे शिकलो. एक प्रकारचा मगाशी म्हटलं तसं कुटुंब वत्सल प्रेमळपणा होता त्या ह्याच्यात. आणि अभ्यंकर बुवा एकटे होते, त्यांनी लग्न केलेलं नव्हतं, त्यामुळे एक अगदीच वेगळ्या प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. म्हणजे एकतर कठोर होते आणि कर्मठ होते, निस्पृह होते. त्यांच्या काही काही तत्वप्रणाली इतक्या मजबूत होत्या की आम्हाला दहशत होती त्यांची. एक प्रकार
0: शिस्तप्रिय,
1: खूप शिस्तप्रिय होते. गाणं शिकवताना सुद्धा म्हणजे काणेबुवांचीही शिस्त होतीच, प्रश्नच नाही, पण अभ्यंकर बुवांची शिस्त करडी होती. हा म्हणजे दरारा होता. आणि त्यांचं गाण्याचं शिक्षण चांगलं म्हणजे आवाज साधनेच्या पद्धतीने झालेलं असल्यामुळे आवाज लावायचा कसा ह्याबद्दलची त्यांचे निश्चित विचार होते आणि त्या विचाराप्रमाणे ते मला शिकवत असत. म्हणजे माझी ज्येष्ठ गुरु भगिनी म्हणजे कीर्ती शिलेदार.
0: अच्छा. मी त्या सुद्धा निळकंठ बुवांच्या शिष्या.
1: ती तर त्यांच्याकडे 25-30 वर्ष तिचं शिक्षण झालं. आणि म्हणजे आम्हाला बुवांच्या बद्दल अतिशय आदर तो ह्या गोष्टीसाठी की त्यांचा संयम इतका कमाल होता की कितीही वेळ एखादी जागा ते शिकवायला तयार असत, आम्ही कंटाळू पण ते कधीही कंटाळायचे नाहीत, येईपर्यंत शिकवत राहायचे. आणि त्यामुळे आवाजाला कस येणं, आवाजाचा विशिष्ट लगाव तयार होणं, कसा आवाज लावायचा खालपासून वरपर्यंत ह्याबद्दलच्या काही निश्चित त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या त्यांनी आमच्यावर उत्तम पद्धतीने बिंबवल्या. म्हणजे मला याची खात्री आहे आज जे काही मी मुलांना शिकवते ते बुवांचंच आहे आणि त्यांच्या मुखातून जे आलेलं आहे ते अंशतः जेवढं मला घेता आलं ते मी मुलांना सांगायचा प्रयत्न करते.
0: म्हणजे आपल्या शिष्यांवरती मेहनत घेणारे असे गुरु तुम्हाला लाभले की न कंटाळता अथकपणे ते शिकवत असत
1: अगदी
0: आणि त्यांच्या मनाप्रमाणे तुमच्या गळ्यातून जोवर उतरत नाही तोवर बुवा ते पुन्हा पुन्हा शिकवत
1: असत.
0: पण मग तुमचा क्लास कसा असायचा, म्हणजे वैयक्तिक असायची शिकवणी का काही शिष्य तुम्ही एकत्र शिकायचा?
1: वैयक्तिकच असायची खरं तर. जेव्हा मी शिकायला सुरुवात केली त्यावेळेला मी MA करत होते.
0: हा.
1: त्यामुळे काणेबुवांनी मला सांगितलं की तुझं हे काय शिक्षण वगैरे आहे MA वगैरे हे काही बुवा तुला शिकवतील असं मला वाटत नाही, तर त्यासाठी तू आधी स्वतः अभ्यास करून तुझी परीक्षा देऊन टाक आणि मग त्यांच्याकडे जा. त्यामुळे माझं MA पूर्ण झाल्यानंतर मी अभ्यंकर बुवांच्याकडे खरं तर ते भेटायचे नाहीत कारण ते एकटे राहत असल्यामुळे ना असंच त्यांचं काही ना काही चालू असायचं, रेकॉर्डिंग असतील किंवा कुणाच्या शिकवण्या असतील असे ते बाहेर असत, त्यामुळे मी त्यांच्या घरी चिठ्ठी टाकत असे.

0: मी येऊन गेले बुवा आणि मला तुम्हाला भेटायचंय आणि मी काणेबुवांची शिष्य आहे वगैरे वगैरे. तर एके दिवशी ते आमच्या घरी आले.
1: अच्छा.
0: हा, ते माझ्या सासूबाई सासऱ्यांना ओळखत असत आणि माझ्या मावस सासूबाईंच्या मिस्टरांचे ते खूप जवळचे मित्र होते, त्यामुळे त्यांना आमची सगळी कौटुंबिक माहिती होती. त्यामुळे ते घरी आले, मी अर्थात पत्ताही लिहित असे.
1: पण हाही मोठी पण
0: हो खूपच. आणि आले आणि काय केलं असेल त्यांनी, मी जे त्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या चिठ्ठ्या ठेवायचे ना त्या सगळ्या घेऊन आले होते.
1: बर.
0: आणि मला म्हणाले की मी आता परवा तुमचं एके ठिकाणी गाणं ऐकलं आणि मला आवडलं ते.
1: बर.
0: म्हणलं कुठे ऐकलं तुम्ही? तर ते म्हणले असं असं दादर माटुंगा मध्ये तुम्ही क्लासिकल गायलात आणि मला चांगलं वाटलं गाणं तुमचं.
1: तुम्हाला माहित होत आलेली बुवा?
0: नाही, मला माहिती नव्हतं. आणि मग नंतर मला माझ्या सासूबाई म्हणल्या की आज अभ्यंकर बुवा आले होते तुझ्या गाण्याला. खरं तर मी त्यांना पाहिलं होतं पण माझ्या काही ते लक्षात आलं नाही खरं तर त्या दिवशी, कारण मी खूपच वर्ष आधी पाहिलं होतं त्यांना. मग त्या माझ्या सासूबाईंच्याकडे त्यांनी त्या चिठ्ठ्या दिल्या आणि म्हणलं मी यांना शिकवायला तयार आहे. आणि ह्या फार चांगली गोष्ट म्हणजे अतिशय दाणेदार अक्षर आहे बाईंचं, ह्या फार सुंदर अक्षर आहे बरं का. म्हणजे मला हे सगळं वेगळंच वाटत होतं. आणि मग नंतर म्हणाले मी येतो आणि म्हणाले मी आठवड्यातनं दोन दिवस संध्याकाळी 5-5:30 येईन.
1: बर. अच्छा.
0: घरीच येईन तुमच्याकडे. मग ते तसे यायला लागले. मग अर्थातच माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांनी मिस्टरांनी म्हणजे खूप चांगलं स्वागतही केलं त्यांचं. तुम्ही फी काय घेणार बुवा असं विचारलं तर ते म्हणले नाही नाही, ह्यांनी रियाज मारायचा भरपूर आणि चांगलं गायचं, हीच माझी फी आहे असं त्यांनी सांगितलं. माझ्या पोटात गोळाच आला म्हणजे खरंच. आणि मग नंतर शिकवायला लागल्यानंतर मला म्हणाले जे आधीचे काय काय दोष आहेत ना ते सगळे काढायचे आहेत. हा, त्यामुळे ते सगळं पुसून टाकायला लागेल पहिलं सगळं वाईट वाईट काय आहे ते.
1: गाणं शिकलेले पदवी सुद्धा घेतली,
0: पदवी सुद्धा घेतलेली होती, तरी सुद्धा त्यांनी मला असं म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं हो बुवा तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे.
1: हे आत्ताच्या मुलांना किती कठीण आहे हो, म्हणजे क्लास सुरू झाले की मुलांना लगेच परफॉर्मन्स कधी देऊ पहिला असं होऊन जातं.
0: हा खरंच असं आता म्हणजे खूप बदललंय, खूपच बदललंय. म्हणजे तुम्ही म्हणताय आता मला की म्हणजे आता कशी मुलं हे करतात ते करतात, तर मी सांगू का मी पुढच्या 2 आठवड्यातच माझ्या लक्षात आलं मी कुठे सापडली आहे ते.
1: अच्छा.
0: चांगलंच त्यांनी मला धारेवर धरलं आणि त्यांनी चांगलंच करून घेतलं माझ्याकडनं. म्हणजे मला त्यांनी इतक्या गोष्टी बारीक बारीक बारीक गोष्टीत ते शिरायला लागले की नाही असा नाही लावायचा षडज, हे सुरात नाही आहे, हे असं नाही चालणार, हा उच्चार असा नको, श्वास इथे नाही घ्यायचा. म्हणजे ज्या गोष्टींची जाणीव अवेअरनेस जागरूकता मला अजिबात नव्हती, म्हणजे काणेबुवांच्याकडे शिकत असताना ती अर्थातच बुवा सांगत तसे आम्ही गात असू पण बुवा फारसं बोलत नसत. अभ्यंकर बुवांचं कसं ते जिथल्या तिथे हे असं आहे म्हणून असं नाही करायचं असं सारखं सांगत. कदाचित चित्रपट सृष्टीमुळे त्यांना तो हे आलेला असेल आणि बी आर देवधरांच्यामुळे पण की आवाज साधना म्हणजे आवाज असा असा लागला की आरशात तुम्ही एक माणूस म्हणून प्रतिबिंब पाहता तेव्हा तुम्हाला तुम्ही कसे दिसायला हवे असता ही असते की नाही आपली कल्पना, तशी तुमचा आवाज ऐकत असताना माझा आवाज कसा असेल याबद्दलची तुमची कल्पना स्पष्ट पाहिजे.
1: बरं.
0: हे त्यांनी मला पहिले
1: एवढा विचार आहे.
0: खूपच मोठा विचार आहे आणि हा म्हणजेच अगदी काय बरं म्हणतात साक्षात्कार म्हणजे हा शब्द मोठा असला तरी खरंच म्हणजे क्लिक होणारा असा तो विचार होता आणि त्या विचाराने मला खूपच झपाटून टाकलं. म्हणजे मला त्रासच व्हायचा. मी अगदी 100% सांगते की ते तितकंसं सोपं नव्हतं जे पहिले आपल्यावर जे संस्कार झालेले असतात किंवा ते अन्यायी झालेले असतात. आपले कुठलेच गुरु आपल्यावर वाईट संस्कार करत नसतात पण आपल्याला त्या गोष्टीतून काय काय घेता येतं काय घेता येत नाही हे कळण्याचं वय नसतं, बुद्धी नसते, ते सगळं हळूहळू उलगडायला लागलं. आणि मग मला वाटायला लागलं नाही मला हे असं करायचंय. म्हणजे जलद ताण घेताना तोंड वाकडं नाही झालं पाहिजे. एखादा शब्द उच्चारताना जर तो दीर्घ असेल तर तो दीर्घच असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही श्वास कुठे घेतला पाहिजे. आता हे सगळं म्हणजे सारेगममध्ये शिकवत असताना मला ह्याचा फारच उपयोग झाला की तो जो श्वास आहे श्वासाच्या जागा आहेत कुठे मध्ये पोकळ श्वास मोठा श्वास दीर्घ श्वास शॉर्ट पटकन श्वास घेऊन गाणं म्हणायचे पुढे हे सगळंच
1: टेक्निक त्याच्यातली तंत्र
0: ते तंत्र मला फारच चांगल्या पद्धतीने बुवांच्याकडनं शिकायला मिळालं होतं आणि ते कुठे वापरायचं कसं वापरायचं स्वतःसाठी आणि शिकणाऱ्या मुलांसाठी.

0: उदाहरण ऐकू शकाल का, म्हणजे सूर लावण्याची पद्धत किंवा काय याच्या बाबतीत बुवांनी सांगितल्यानंतर कसा बदल करता
1: आला? आता ए माथे जड चंग जो चंद हा शब्द आहे हा कधीच माझा एका श्वासात यायचा नाही. म्हणजे तिथे काही क्षमा वगैरे नव्हती. ते म्हणायचं येतकस मी आलाच पाहिजे. तीन मात्रांमध्ये हा जर शब्द आहे तर तो तीन मात्रांमध्ये पूर्ण म्हणून शेवटी तो सोडल्यानंतर सुद्धा तुमचा श्वास अजून आहे,
0: दमसास आपला किती पाहिजे
1: असं समोरच्याला वाटलं पाहिजे. म्हणजे तुमची दया नका येऊ देऊ ना, दमसास चांगला ठेवा.
0: खरी आवाज साधना जी म्हणतात ती
1: त्यांच्याकडनं करून नंतर आकार इकार उकार ह्या उच्चारणाबद्दल ते अत्यंत म्हणजे ईचा उच्चार खूप वेळा भावगीता गाताना मुलींचा ए ऐकू येतो किंवा एचा ई ऐकू येतो तर ते त्यांनी कधीही मान्य केलं नाही. त्याबद्दल त्यांचा हट्ट असायचा, आग्रह पण नाही, हट्ट असायचं की हे असं असंच झालं पाहिजे. अजून काही शब्द म्हणजे जेव्हा एखादं भक्तिगीत किंवा भावगीत असेल तर उदाहरणार्थ जाशी कुठे नवरित चोरा या गाण्यामध्ये असेल राधा गवळण वेळी तर असेल हा शब्द मधला से जो तो दीर्घ आहे तर असेल राधा असं कधीतरी मी म्हणायचं तर ते म्हणे असं कसं तुम्हाला मराठी भाषेचा काही अभ्यास नाही का तुमचा असं कसं तुम्ही से शॉर्ट कसा म्हणू शकता. मग मी असेल असं म्हटलं तर म्हणजे गाण्याचा भाव काय असेल राधा गवळणावेळी असेल राधा गवळणावेळी मग ते तसं नको का असेल राधा गवळणावेळी तो असेल हा शब्द किंवा चार अक्षरी शब्द असेल तर कुठल्या अक्षरावर तबल्यामधला बीट आला पाहिजे की ज्या योग्य त्या शब्दाचा तुकडा पडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. हे ना ते मला सारखं सांगत असत प्रत्येक म्हणजे क्लासिकल मध्ये लाईट मध्ये भक्तिगीत भावगीत गझल नाट्यपद ह्या सगळ्यामध्ये त्यांचा तो विचार ते सतत बोलत असत आणि ह्याचा परिणाम एक संगीतकार होण्यासाठी मला ते आपोआप मिळालेलं शिक्षण आहे ते मला फार उपयोगाला आलं.

0: डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद सुरू आहे. तुम्ही शिकत होता त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत.
1: हो हो.
0: त्याच्या जोडीने ही
1: शिकवायची. ऍक्च्युली काय व्हायचं माहितीये का, त्यांना आवड होती सर्व प्रकारच्या गायनाची. त्यांना आवड होती कारण तसा त्यांच्यावरही झालेला संस्कार होताच. म्हणजे ते क्लासिकल उत्तम गायचेच, पण सी रामचंद्रांच्याकडे 22 वर्ष म्हणजे प्रचंड कालखंड होता. आणि त्या कालखंडात त्यांना कितीतरी गायक बघायला, ऐकायला, अनुभवायला मिळाले. सी रामचंद्रांबद्दल सुद्धा त्यांना अतिशय आदर. ते म्हणजे त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. ते सगळं त्यांना अनुभवायला मिळालेलं असल्यामुळे ना, आम्हाला शिकवत असताना त्याच्यावरचे ते सगळे प्रयोग आमच्यावर आपोआप होत असतात. म्हणजे क्लासिकल शिकून झालं 2-3 तास
0: की त्या 2-3 तास
1: सहजच अगदीच. 5-5:30 ला ते आले की आम्ही अगदी चहा पाणी झालं की 5:45 ला जे सुरू करायचो ते 8:30 तरी सहज वाजायचं क्लासिकल संपायला.
0: तासाभराचा क्लास
1: कधीच नाही, कधीच नाही. आणि मग त्यानंतर त्यांना आठवायचं की आता हे तुम्हाला मी हे जरा नाट्यपद सांगतो किंवा हे एक नवीन भजन आहे ते ऐका, हे आमच्या सी रामचंद्रांनी असं असं गायलं होतं पण ते रेकॉर्ड मध्ये गायलंय, आपण ते गायकीच्या अंगाने कसं होतं बघूया, पळभर थांब जरा रे विठू, मग ते शिकवायचे. मग ते सुद्धा शिकवत असताना आमचा तासभर सहज जायचा.
0: अच्छा.
1: हा असं नाही की 5-10 मिनिटात काय संपलंय वगैरे. ठुमरी, दादरा, गझल, शब्दोच्चारावर तर त्यांचं इतकं विलक्षण प्रेम होतं, त्या भावभावनांवर इतकं प्रेम होतं. म्हणजे हाय हा शब्द ठुमरीत आला की ते म्हणायचे की काय तुम्ही बायका असून असं उच्चारता शब्द, तो कसा उच्चारला पाहिजे ऐका, असं म्हणून ते अगदी दाखवायचे की असं असं उच्चारण असलं पाहिजे या शब्दाचं. असे म्हणजे अगणित अनुभव, अगणित गोष्टी, आणि त्या सगळ्यातून जे काही त्यांच्याकडून मिळालं, म्हणजे कृतज्ञ हा शब्दही कमी पडेल इतकं खूप भुवांच्याकडनं मला मिळालं.
0: सूर ताल याच्याबरोबरच शब्दांमागचा भाव,
1: हो,
0: अर्थ, आशय हे सगळं आपल्या गायकीतून पोहोचवलं पाहिजे अशी सगळी शिकवण भुवांनी तुम्हाला.
1: म्हणजे शास्त्रीय गायनात सुद्धा शब्द तोडायचा नाही, शब्दाचा अर्थ सांगायचा. बंदिशीचा अर्थ कळला पाहिजे, बंदिशीचा अर्थ आधी समजून घेऊन मग तुम्ही ती गायची. नंतर त्यात सुद्धा शब्द वेडेवाकडे तोडायचे नाहीत. त्यातही पुन्हा एक्सप्रेशन जे आहे, बंदिश गाताना जेव्हा बोल बनाव केले जातात, ते बोल बनाव सुद्धा त्यांचा एक फार आनंददायक असा अनुभव आहे तो की पहिल्यांदा बोलबनाव करायला खूप अवघड जातं जेव्हा आपण गाणं शिकतो. कारण एक काय असतं माहितीये का, ते एकावर एक स्तर आहेत. पहिला स्तर असा आहे की तुम्हाला सरगम उत्तम कळली पाहिजे, नोटेशन कळलं पाहिजे, ते लईच्या अंगाने गाता आलं पाहिजे आणि त्या नोटेशनच्या आधाराने त्याच्यावर आपल्याला शब्द म्हणायचे आहे. बरं, ते शब्द म्हणत असताना अ आय ई चा ह्रस्व दीर्घाचा लघुगुरुचा विचार करायचा आहे क्लासिकल गाताना सुद्धा. ते वेडेवाकडे तोडायचेही नाहीत. तर ते काय म्हणायचे मला की क्लासिकलच्या अंगाने म्हणजे तुमचा पूर्ण आवाज लावून तुम्हाला भावगीत गायचंय बोल बनाव करताना. म्हणजे एक्सप्रेशन्स व्यक्त करायचेत आणि शब्द तोडायचे नाहीयेत, लयकारी करायचे, अशा सगळ्या चौफेर त्याचा तुम्हाला विचार करता आला पाहिजे. अर्थात हा फार सुंदर विचार होता, तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला
0: पण अवघडही
1: हो, ते अवघडही अतिशय होते, परंतु तो एक संस्कार झाला शब्द न तोडणे.

0: सागर गंभीर पंडित नीलकंठ बुवा अभ्यंकर यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे. वर्षाताई, बुवांची एखादी बंदिश आम्हाला सांगाल का?
1: हो सांगते ना. यमन मधली एक बंदिश आहे.

0: कैसे कैसे
1: क्या बात है वर्षाताई, किती सुंदर अतिशय. मी त्याच्यात तो आर्जव हे सगळं त्या समजावण्यातलं हे तुमच्या गाण्यात अगदी थोडकी ही झलक ऐकली त्यातही आम्हाला अनुभवता आलं. असे चांगले गुरु लाभणं हे खरोखरच भाग्याने होत असावं नाही का? तुम्हाला गुरुंना तानपुरा साथ करण्याची संधी मिळाली का? त्यांच्या मैफली कशा असायच्या?
0: नाही मिळाली. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की त्यांचे काही विचार होते स्वतःचे. ते मला म्हणताना नेहमी म्हणायचे की मी गाणं शिकलो, क्लासिकल शिकलो, पण मी व्यवसायाने वेगळा होतो. म्हणजे मी सी रामचंद्रांच्याकडे होतो, मी संगीतकार होतो, पण मी मैफलीचा गवई होण्यासारखा रियाज नाही केला कधी.
1: अच्छा.
0: त्यामुळे मी फारसं कधी गाणार नाही किंवा गात नाही किंवा गायलो नाही.
1: म्हणजे मंचीय सादरीकरण नसायचं.
0: मंचीय सादरीकरण म्हणजे जे रेग्युलर मैफली करणारे गवई असतात तसे ते नव्हते. पण आमच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे खूप मोठी असायची ती. कीर्तिताईकडे पुण्याला खूप मोठा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम व्हायचा, त्याच आम्ही सगळे गायचो. मग नंतर शेवटी ते गायचे किंवा काही एक दोन मोजक्या त्यांच्या मी मैफली सुद्धा ऐकलेल्या आहेत. त्याच्या मी तानपुरेच्या साथीला नव्हते, मी समोरनं ऐकलं, कारण फारच कमी मैफली त्यांनी करायचे. पण ते जेव्हा करायचे तेव्हा जगन्नाथबुवांच्या गायकीचा त्यांच्यावर असलेला प्रभाव इतका स्पष्ट दिसायचा. ते आम्हाला नेहमी सांगत असत की जगन्नाथबुवा असे गात असत की इतके स्वर त्यांचे काळजाला भिडायचे, क्लासिकल गात असताना सुद्धा, की गलबला लागायचं, डोळ्यात पाणी यायचं असं ते सांगायचे. पण हा अनुभव त्यांच्या गायकीतून यायचा आम्हाला. ते जेव्हा गायचे, बुवा जेव्हा कधीही गायचे किंवा आम्हालाही शिकवायचे ना, तेव्हा कधी कधी वाटायचं की हे अशक्य आहे, हे जे काही आत्ता हे केलं त्यांनी ते असं भरून यायचं आतून आणि हे नाही आपल्याला कधी जमणार असं वाटायचं. मैफलीतलं सुद्धा त्यांचं गाणं, म्हणजे मी तर त्यांची शिष्य आहे, परंतु जे तबलावादक माझ्या बरोबरीचे, म्हणजे नितीन डेगवेकर म्हणून डोंबिवलीत आता असतात, भाईंचे शिष्य आहेत, तर मला नेहमी म्हणतात ते की बुवांचं गाणं ऐकलं की कासावीस व्हायला होतं. काहीतरी त्यांच्या गाण्यात असं वेगळं आहे, त्यांच्या स्वरात एक वेगळी आर्तता आहे, एक आर्द्रता आहे. तर ती त्यांनी आमच्यामध्ये पेरण्याचा त्यांच्याकडून खूप प्रयत्न केला. आम्ही ती कणभर घेऊ शकलो असं म्हणायला हरकत नाही, कारण ते खरंच खूपच दिव्य असं शिक्षण होतं.

0: संगीत ही खरं तर गुरुमुखी विद्या आहे की गुरुने गायचं आणि त्या गाण्यातनं शिष्याने आत्मसात करायचं. परंतु प्रोफेसर देवधरांनी ही विद्या शब्दबद्ध केली. पुस्तकं जी आहेत ती प्रोफेसर बी आर देवधरांची आहेत. तर निळकंठ बुवांनी ही आवाज साधना शास्त्र याचा जो अभ्यास केला त्याविषयी आम्हाला सांगाल का?
1: ऍक्च्युली कसं झालं बुवांचं की ते खूप लहानपणी पुण्यात राहत होते आणि पुण्यात ते पंडित विनायकबुवा पटवर्धनांच्याकडे काही काळ शिकले. विनायकबुवा पटवर्धनांना त्यांच्यातला स्पार्क जाणवला आणि बी आर देवधरांनी पण त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन मुंबईला आपल्याकडे बोलवून घेतलं.
0: अच्छा.
1: तेव्हा लहान होते बुवा, म्हणजे 14-15-16 असं काही वय त्यांचं असावं असं मला त्यांनी जे सांगितलेलं आठवते त्याच्यावरून. आणि तिथे आल्यानंतर मात्र बी आर देवधरांच्याकडे ते पुन्हा तेच मला वाटतं की देवधर गुरुजींनी काही त्यांना समोर बसून आवाज साधण्याचं शिक्षण दिलं असेल असं मला वाटत नाही, परंतु ते जे त्यांना शिकवत होते त्यातूनच बुवांनी ते वेचलं असणार. कारण मला शिकवत असताना त्यांनी नक्की त्या गोष्टीचा अभ्यास केलाय, विचार केला हे मला सहज कळलं. माझा आवाज फार, ज्याला काय म्हणतो, मी अगदी लहानपणापासून प्रचंड आवडीने गात आलेली आहे, पण माझा आवाज फार सुंदर सुरेल, ज्याला म्हणतात ना आदर्श आवाज, असा नाही. श्वासाच्या पण खूप कमतरता माझ्या आवाजात होत्या. काणेबुवांनी त्याच्यावर प्रयत्न केले, पण अभ्यंकर बुवांनी त्याला अक्षरशः ते कस दिला त्याला असं मला जाणवतं. कारण त्यांनी मला इतक्या सूचना ते करत असत ना आवाजाच्या लगावाच्या संदर्भात की मला सारखं, मी त्यांना कितीतरी शंका, म्हणजे भीती वाटायची, पण विचारायचे बुवा हे असं केल्यानंतर चोरून नाही का वाटत, हे असं केल्यानंतर हे असं नाही का वाटत, मग माझा श्वासच मध्ये संपून जातो. तर ते म्हटले की नाही, हे असंच करायचं, करत राहायचं करत राहायचं, या गोष्टीला सातत्य पाहिजे. आधी मध्ये थांबलात की परत तुम्ही मागे येणार आहात. तुमचा आवाज चांगला तुम्हाला व्हायला हवा असेल तर तुम्हाला हे हे हे कळलं पाहिजे. आणि मग त्या मला गोष्टी ते सांगत असत की कशा पद्धतीने आवाज लावला पाहिजे. आणि मला असं वाटतं की बी आर देवधरांच्या कडून त्यांना ही संथा मिळाली असणारच कुठल्या ना कुठल्या प्रकारे. पण देवधर गुरुजींच्याकडे खूप मोठे गायक त्यावेळेला येत असत, खूपच, म्हणजे उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्यापासून ते त्या काळातले जे जे म्हणून होते, पंडित कुमार गंधर्व म्हणा, अशी बरीच मोठी मोठी मंडळी त्यांच्याकडे येत असत. आणि गुरुवर्य बी आर देवधर यांच्याकडे ना बंदिशींचा प्रचंड मोठा खजिना होता, तर ते त्यांना देतही असत ह्या सर्व मोठ्या मोठ्या गायकांना
0: बंदिशी
1: ते देत असत, त्यांच्याकडून ऐकत असत, म्हणजे त्यांचं सातत्याने ते ना सतत देवाणघेवाण चालायची, त्यामुळे बुवांना खूप ऐकायला मिळालं. त्याचाही त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असणार असं मला वाटतं.
0: गाणं शिकताना अर्थातच ऐकणं हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे. श्रवण
1: खूपच, श्रवण संस्कार खूप महत्वाचा आहे. आणि आम्हाला श्रवण संस्कार म्हणजे आम्ही खूपच मैफली ऐकायचो,
0: म्हणजे बुवा सुद्धा सुचवायचे ऐकायला
1: ऐकायला जा म्हणून सुचवायचे. परंतु जेव्हा त्यांच्या समोर मी गाणं गायला बसायचे तर तेव्हा ते सहज पटकन म्हणायचे, म्हणजे जर मी त्या दिवशी गायला लागले तर ते हा काल यांचा ऐकून आल्याचा प्रभाव दिसतोय असं लगेच म्हणायचे, त्यांना कळायचं ते. मग मला म्हणायचं की घ्यायला काहीच हरकत नाही, पण गाणं पॅची नाही वाटलं पाहिजे, गाण्याला एकसंधता पाहिजे, नेटकेपणा पाहिजे, शिस्त पाहिजे. आवडलं म्हणून पटकन ते उचलून गायचं असं नाही करायचं. हे खूप वेगळे संस्कार होते, त्यामुळे संयम शिकायला मिळाला. काय चांगलं काय वाईट, आपण आपल्या गायकीत काय घातलं पाहिजे काय नाही घातलं पाहिजे हे सगळं बुवांच्यामुळे कळायला लागलं.
0: म्हणजे अनुकरण सुद्धा अंधानुकरण नको. तुमच्या गळ्याला ते झेपतंय की नाही,
1: बरोबर
0: गोड वाटतंय की नाही, स्वाभाविक वाटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर हे शिष्याची गायकी सुद्धा ओळखणारा असे हे गुणग्राहक असे गुरु तुमचे होते. तुमच्याबरोबर आणखी शिष्यमंडळी कोण कोण बुवांची होती?
1: एकतर कीर्तिताई शिकतच होती मी शिकत असताना.
0: कीर्तिशिलेदार,
1: हो कीर्तिशिलेदार, फारच उत्तम गाणं होतं तिचं. लयकारी अतिशय उत्तम होती, ती पखवाच वाजवायची स्वतः. आणि आमच्या ह्या सगळ्या वर्तुळामध्ये पंडित भाई गायतोंडे, पंडित विश्वनाथ पेंढारकर, पंडित काणेबुवा ही सगळी मंडळी बुवांचे मित्रवर्य होते सगळे हे. आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले गेलेले होतो. त्यानंतर माझ्याबरोबर जान्हवी आपटे म्हणून, म्हणजे आत्ताचा जो प्रसिद्ध गायक आहे मंदार आपटे, त्याची आई, त्या माझ्याबरोबर शिकायच्या. लीना दाणी म्हणून एक गायिका डोंबिवलीची, ती माझ्याबरोबर शिकायची. असे बरेच जण होते.

0: शिकणारे.
1: शिवानंद पाटीलही काही काळात मुलांच्याकडे शिकलेले होते.
0: अच्छा.
1: पण प्रामुख्याने कीर्तिताई शिलेदार आणि वर्षा भावे ह्या बुवांच्याकडे
0: सातत्याने शिकलात
1: बरीच वर्ष. प्रदीर्घ शिक्षण आमचं झालं.

मंडळी, गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलेत. आज आपण या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला, उद्या आपण या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकू शकाल. मंडळी, काल आणि आज सकाळी पावसानं मुंबई आणि अगदी आजूबाजूला असणारा परिसर इथे अगदी सुखद शिडकावा केला. येरे येरे पावसा म्हणणाऱ्या आपण या पावसाच्या हजेरीने सुखावलो. अशाच छान छान बातम्या कानावर पडल्या की मनासारखा रविवार गेला असं आपल्याला वाटतं, नाही का? कालचा रविवार सुद्धा असा छान सुखद आणि समाधानकारक असा होता. भारतीय महिला हॉकी संघानं काल 21 जूनला म्हणजे रविवारी न्यूझीलंडचा 2-0 पराभव केला. नवनीत कौरने 4th minute तर सुनीता टेप्पोने 15th minute गोल केला. तसंच दीपिकाला सर्वाधिक गोल करणारी खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. या शानदार आणि दमदार कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघानं पुढच्या वर्षीच्या FIH हॉकी महिला प्रो लीगमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. कालचा रविवारचा दिवस अनेक कारणांसाठी खास होता. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मिफ चित्रपट महोत्सवाच्या सांगतेचा सोहळा कालच्या दिवशी म्हणजे रविवारीच पार पडला. या महोत्सवात 17 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या वर्षीच्या स्पर्धा विभागात जवळपास 46 देशांमधून जवळपास 1469 प्रवेशिका आल्या होत्या. या महोत्सवात सिल्वर चित्रपटाला सुवर्णशंख पुरस्कारानं गौरवण्यात आलं. देवा आज पण व्हय या सिनेमाला सर्वोत्कृष्ट ध्वनी रचनेसाठी अभय रुमडे यांना गौरवण्यात आलं.

0: ऐकूयात उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप मांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का, कारण
0: आपुलकी आनंद.
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

वचनेनं श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

एक वाजून 5 मिनिटं आणि 32 सेकंद झाली आहेत. गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आता ऐकूया थोरली जाऊ या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: आवाज येईल 30 मिनिटांनी. ऐकायला विसरू नका.
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कलवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो. आम्ही असलेलं आम्ही तसं केलं तसं म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश.
3: गीतबहार कार्यक्रम

कुंभारी या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर मुंबईचा जावई या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दे माडगुळकरांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

संसार या चित्रपटातलं गीत ऐकूया. सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

असा तो आमच्या गावा या चित्रपटातला अशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. आजच्या कार्यक्रमात थोरली जाऊ, कैवारी, मुंबईचा जावे, संसार आणि आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातली काही गाणी आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी। महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ। 97,706 कोटी 40 लाख रुपये

च्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. नवी दिल्लीत आजपासून 2 दिवस ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. आजच्या जगापुढली अपारंपरिक सुरक्षा विषयक आव्हानं या संकल्पनेवर आधारित असलेल्या या बैठकीत सदस्य देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि शिष्टमंडळ प्रमुख आपले विचार मांडतील. राष्ट्रीय सुरक्षापुढल्या आव्हानांचं बदलतं स्वरूप तसंच उद्याचे सुरक्षाविषयक धोके हाताळण्यातली तंत्रज्ञानाची भूमिका या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. तसंच दहशतवाद विरोधी कारवाई आणि माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची सुरक्षा या विषयावर नुकत्याच झालेल्या ब्रिक्स संयुक्त कार्यगटाच्या बैठकीच्या निष्कर्षांचा आढावा घेतला जाईल. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. नांदेड मतदारसंघातून अमरनाथ राजूरकर, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला आहे. तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. इथून भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनीत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. अल्निनो प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव थोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेश कुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीविधी नियुक्ती केली. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेश कुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 3% मोठी घट झाली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची तसंच इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामधील तणाव दूर करण्याच्या तसंच युद्धविराम कायम ठेवण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही घट दिसून आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेड क्रूडच्या किमतीत 2% जास्त घसरण झाली

नायतो प्रति बॅरल सुमारे $79 आली तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचा व्यवहार प्रति बॅरल $75 आला. ही घट सुमारे 3% इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर 2 दिवसांच्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री बी बत्तसेत्सेग यांच्याशी तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. मंगोलियानंतर डॉ जयशंकर दक्षिण कोरियाला जाणार आहेत. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ह्युन यांच्याशी ते चर्चा करतील. शांतता आणि समृद्धीसाठी जेजू परिसंवाद ते येत्या गुरुवारी बीज भाषण करणार आहेत. नीट फेरपरीक्षेत पेपर पुन्हा फुटल्याच्या वृत्ताचा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. अशी वृत्त फैलावण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती www.nit.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख प्राप्त झाला आहे तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशन पटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगलमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द वर्ल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर विकसित भारत वंदे मातरम ची 150 वर्ष भारत 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायम कामगारांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ तूर्त दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल इत्यादी मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं संपकरी संघटनांनी जाहीर केलं. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या पीएलए अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल फतवरोडो मडगाव या परिसरातून अटक केली. जवळजवळ 2 दशकांपासून तो फरार होता. इंगो हा पीएलए संघटनेचा स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल होता. अटकेनंतर पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे

0: रुपे यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. निवडणूक रिंगणात भाजपचे नितीन भोतडा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे साजिद बेग आणि काँग्रेसचे फारुख सय्यद यांचं अपक्ष नामांकन होतं. मात्र या तिघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं दुष्यंत चतुर्वेदी यांची अविरोध निवड झाली आहे. सध्या वस्तूंच्या एमआरपी व्यवस्थेत सर्वसामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक लूट टाळण्यासाठी केंद्र सरकारनं कायद्यात दुरुस्ती करणं अत्यावश्यक आहे. विद्यमान सरकारनं ती दुरुस्ती करून सामान्य जनतेचं होणारं आर्थिक शोषण थांबवावं अशा आशयाचं निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार संपूर्ण देशभरात अन्यायकारक एमआरपी विरुद्ध आंदोलन सुरू आहे. यवतमाळमध्ये महावितरणकडून वीज चोरी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवली गेली. पांढरकवडा मार्गावरील गुलशन नगर, कोहिनूर सोसायटी यासह विविध भागात 15 पथकांद्वारे उच्चभ्रू नागरिकांच्या घरी थेट पडताळणी केली असता वीज मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काहीतरी योजना यायला पाहिजे. विशेषतः विदर्भासाठी ती योजना असावी. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना केली. यवतमाळ जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 21 एप्रिल ते 1 जून या कालावधीत राबवण्यात आलेला युवा संवाद उपक्रम स्पर्धा परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरला. या उपक्रमाचा समारोप विविध फेलोशिप संधींबाबत मार्गदर्शन सत्रानं करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इथं आयोजित या समारोपीय मार्गदर्शन सत्राला जिल्हाधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, उपजिल्हाधिकारी राहुल तायडे आदी उपस्थित होते. यवतमाळच्या पुसद इथं विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. आज पर्यावरण संतुलन बिघडत आहे त्यावर जनजागृती करण्यासाठी सायकल आणि ई बाईकच्या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं. गीताई केंद्र ते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापर्यंत ही प्रभात फेरी निघाली. यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी विविध पर्यावरणावर आधारित सरकारी योजना आणि जलसंवर्धन उपायांची माहिती दिली. कृषीतज्ञ दीपक आसेगावकर आणि सप्तखंजेरी वादक पंकजपाल महाराज यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केलं. बाभुळगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि साठवणुकीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन संयुक्त धडक कारवाई करत तांबा या गावी जाऊन साठवून ठेवलेली 100 ते 150 ब्रास रेती जप्त केली. काही भागांमध्ये नदीपात्रातून नियमबाह्य पद्धतीनं रेती उत्खनन करून ती साठवून ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्यानं येत होत्या. आगामी मान्सूनपूर्व तयारी, पूर आणि अतिवृष्टीच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले. यंदाच्या खरीप हंगामात केंद्र शासन पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान कपास क्रांती ही योजना जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कापूस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध प्रात्यक्षिक आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील आणि यवतमाळ शहरातील विविध महापुरुषांची स्मारकं, पुतळे तसंच सभागृहांसाठी जागेविषयी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या माथी बोगस खतं मारणाऱ्या टोळीचा कृषी आणि पोलीस विभागानं पर्दाफाश केला आहे. एमआयडीसी परिसरामध्ये हा बोगस खतांचा कारखाना सुरू होता. या ठिकाणी पोटॅश आणि इतर बनावट खतांचा साठा आढळून आला. जवळपास 2000 पोते खतांचा हा साठा असून त्याची अंदाजित किंमत 24 लाख रुपये आहे. हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ इथं 15 जून रोजी आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब मांगुळकर होते. राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 4.5 कोटी रुपये निधीच्या तालुका क्रीडा संकुलाचं भूमिपूजन मारेगाव इथं संपन्न झालं. मौजा टाकरखेडा इथल्या शासकीय जागेवर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय दरेकर यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 झाली आहेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला गोपाळ कौशिक यांनी गायलेलं गीत ऐकूया.

रंजना चवळकर यांनी गायलेलं इंदिरा कुलकर्णी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तक कालची आजची या मालेमध्ये गणेश मतकरी आज आपल्याला ओळख करून देत आहेत माझे संगीत या पुस्तकाची.
1: माझे संगीत हे तसं जुनं पुस्तक आहे, पण आपल्याकडल्या चित्रपट आणि संगीत विषयक पुस्तकांमध्ये त्याचं स्थान खूप वरचं म्हणावं लागेल. आत्मकथनात्मक पुस्तकांचं नेहमी महत्व असतं, पण जी क्षेत्र पाहणं सर्वसामान्य माणसाला सहज शक्य होत नाही आणि ज्या क्षेत्रांबद्दल त्याच्या मनात कायमच कुतूहल असतं, अशा क्षेत्रांबद्दल कोणी लिहिलं तर ते वाचण्याची इच्छा

0: प्रत्येकाच्या मनात असते. या पुस्तकांचं आणखी एक महत्व म्हणजे जर सांगणारा पुरेसा निरपेक्ष असेल तर ती एक प्रकारे इतिहासाची नोंद देखील असते. संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे यांचं आत्मकथन माझे संगीत रचना आणि दिग्दर्शन हे असं महत्वाचं पुस्तक आहे. केशवराव प्रभात फिल्म कंपनी बरोबर काम करायला लागले तेव्हा मूकपटांचा काळ संपून चित्रपट नुकताच बोलायला लागला होता. त्या काळात मराठी आणि हिंदीतही प्रभातचं मोठं नाव होतं. व्ही शांतारामांनी दिग्दर्शित केलेल्या अमृत मंथन या 1934 चित्रपटापासून त्यांनी चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली आणि या संस्थेतल्या अनेक महत्वाच्या चित्रपटांवर त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलं. दामले आणि फत्तेलाल यांनी दिग्दर्शित केलेले संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यासारखे चित्रपट केशवराव भोळेंनी केले. व्ही शांतारामांची सामाजिक चित्रपटांची त्रयी कुंकू, माणूस आणि शेजारी ही प्रख्यात आहे. त्यातल्या कुंकू चित्रपटालाही केशवरावांनी संगीत दिलं. बोलपटाच्या सुरुवातीचा आणि मराठी चित्रपटांमधला हा विशेष काळ आहे. केशवरावांनी आपल्या कथनात तो मांडल्याने चित्रपट अभ्यासक आणि रसिक या सर्वांसाठीच हे लेखन फार उद्बोधक झालंय. जेव्हा कोणी आपलं चरित्र लिहितं तेव्हा त्याचा बराचसा भाग हा आपल्या वैयक्तिक आयुष्याचा पट रंगवण्यातही जाऊ शकतो. आणि जरी तो भाग महत्वाचा असला तरीही विशिष्ट क्षेत्राबद्दल त्यातून मिळणाऱ्या माहितीला मग मर्यादा येते. केशवरावांचं पुस्तक जरी आत्मकथनात्मक असलं तरी ते त्यांच्या कामाबद्दल असल्याने संपूर्णपणे या क्षेत्राशी आणि विशेष करून प्रभातशी जोडलेलं राहतं. प्रभात सोडल्यानंतरचा काळ नाट्यसंगीत हा भागही त्यात काही प्रमाणात आहे, पण तिथेही केशवरावांचं लेखन आपल्या व्यावसायिक आयुष्यावरच केंद्रित झालेलं आहे. केशवरावांची भाषा अतिशय साधी, सर्वांना कळेल अशी आहे. शक्यता असूनही ते टर्मिनॉलॉजीत अडकत नाहीत आणि सोप्या शब्दात आपले अनुभव मांडतात. तेव्हाचं तंत्र, तंत्रज्ञान या गोष्टी आज वापरल्या जात नाहीत हे खरं आहे, पण इथे विशेष महत्व आहे ते अनुभवाला, संकल्पनेच्या पातळीवर केलेल्या विचाराला. त्यामुळे बारकावे जरी बदलले तरी त्यांनी मांडलेल्या अनुभवाचं महत्व काही कमी होत नाही. त्या काळाचं आकलन होण्यासाठीही आपल्याला केशवरावांच्या विवेचनातून मदत होते. एक उदाहरण द्यायचं तर शांताराम बापूंना सामाजिक त्रयी का करावीशी वाटली याबद्दल केशवरावांनी लिहिलंय. प्रेमाचा बडेजाव वाढवणाऱ्या देवदास सारख्या कादंबऱ्यांच्या अंमलाखाली तरुण पिढीचा ध्येयवाद संपत चाललाय असं शांताराम बापूंना वाटत असे. या पिढीला त्यांचा योग्य मार्ग दाखवणं ही त्रयी मागची एक प्रेरणा होती. माझे संगीत मध्ये कुंकू चित्रपटावर दोन प्रकरण आहेत. त्यातलं एक फक्त पार्श्वध्वनीवर आहे. कुंकू मध्ये पार्श्वसंगीताचा वापर नाही. जिथे ते आहे तिथे ते संगीत कुठून आलं याचं वास्तववादी स्पष्टीकरण आहे. एरवी संहितेतले चढ उतार पार्श्वसंगीतातून म्हणजे बॅकग्राऊंड स्कोअर मधून अधोरेखित केले जातात. इथे हे काम पार्श्वध्वनीतून म्हणजे साऊंड इफेक्ट मधून कसं करण्यात आलं, त्यासाठी कोणते ध्वनी वापरले, ही सारी प्रक्रिया कशी होती याबद्दल या प्रकरणातून आपल्याला सगळं तपशीलवार कळतं. या प्रकारची रंजक आणि तरीही आपल्याला काही नव्या गोष्टी दाखवणारी, नवं काही उलगडून दाखवणारी पुस्तकं दुर्मिळ असतात. त्या दृष्टीने केशवरावांचं लिखाण लक्षात घ्यायला हवं.
1: माझे संगीत गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला पुस्तक कालची आजची या मालेमध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार. आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला.

0: दुपारचे ठीक 2 वाजलेले आहेत. आता कृषी आणि कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमात बदक पालन फायदेशीर उद्योग याविषयीची माहिती ऐकूया. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकऱ्यांना आता कोंबड्यांप्रमाणे बदक पालन हाही एक चांगला जोडधंदा होऊ शकेल. बंदिस्त बदक पालनाने शेतकऱ्यांना फायदा मिळू शकेल. कृषी आणि कृषी पूरक व्यवसाय आपल्या लोकसंख्येच्या आहार विषयक गरजा भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे दूध, अंडी, मांस या पूरक उत्पादनाला मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. आज असं चित्र दिसून येतं की परदेशी संस्था भारतातील बाजारपेठांचा अभ्यास करून वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश करत आहेत. यंत्रसामग्री बरोबरच खाद्यपदार्थ, शीतपेयांची बाजारपेठ ताब्यात घेण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. अशा वेळी भारतीय

0: शेतकऱ्यांनी देखील विविध कृषी उद्योग, कृषी माल प्रक्रिया उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, मांसजन्य पदार्थ यांच्या प्रगतीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार लावला पाहिजे. देशी बदक सरासरीने दरवर्षी 130 अंडी घालतात. देशी कोंबड्यांपेक्षा हे प्रमाण सरासरीने 50 अंडी ज्यादा असे आहे. बदकाच्या अंड्यांचे सरासरी वजन 55 ते 60 ग्रॅम आढळते. देशी कोंबडीच्या अंड्याचे सरासरी 40 ग्रॅम वजनाचा विचार केल्यास बदकांद्वारे वाढीव अन्न घटक पुरवले जातात. बदकांना खाद्य कमी घालावं लागतं, कारण काही प्रमाणात पान वनस्पती आणि मासे हा बदकांचा आहार आहे. त्याचबरोबर जमिनीवर सांडलेलं अन्नधान्य, कृमी, कीटक इत्यादी वेचून खातात आणि पोट भरतात. बदकांचं उत्पादनक्षम आयुष्य जास्त म्हणजे 350 दिवस आहे. कोंबड्यांच्या सोयीचा विचार केल्यास बदकांना कमी सोयी सुविधा असल्या तरी चालतात. बदक तशी काटकच, ती पक्ष्यांच्या आजाराला कमी बळी पडतात. ज्या जागा पाणथळ आहेत, जिथे नदी, नाले, ओढे सतत वाहत असतात, अशा जागा बदक संगोपनाला उत्तम असतात. पाणवठे, तळी यात वाढणाऱ्या बऱ्याचशा अनावश्यक वनस्पतींचा वापर बदक आहार म्हणून करत असल्याने जलशुद्धीला हातभार लागतो. त्या दृष्टीने 40 आर जलाशयासाठी 6 ते 10 बदक पुरेशी होतात. मात्र काही वनस्पती, विशेषत वॉटर हायसिंथ, वॉटर लेट्यूस इत्यादींचा नाश बदकांद्वारे होत नाही. मिश्र शेतीचा प्रयोग बदक पालनासह करता येतो. उदाहरणार्थ तळ्यात बदके आणि मासे पालन करणे, भात शेतीमध्ये बदक आणि मासे संगोपन करणे, बदकांची विष्ठा माशांसाठी उत्तम अन्न म्हणून उपयोगी पडते. यासाठी 1 हेक्टर तळ्याच्या क्षेत्रात किमान 200 ते 300 बदक ठेवावीत. बदकांची पिस मऊ आणि लहान आकाराची असतात. उशांसाठी, गाद्यांसाठी किंवा खेळणी शोभिवंत वस्तू तयार करण्यासाठी वापरता येतात. भारतात बऱ्याच भागात मुख्यतः पारंपरिक पद्धतीनेच बदक संगोपन केलं जातं. साधारणपणे ज्या भागात पाणथळ जमिनी आहेत, नद्या, नाले, ओढे वाहत असतात, अशा भागात आणि मुख्यतः भात पिकवणाऱ्या राज्यात बदक पालन आढळतं. बदकांची अंडी खुडूक कोंबडीद्वारे उबवून घेतली जातात. एका वेळी 12 ते 15 अंडी उबवण्यास ठेवतात. अंडी उबवणुकीचे प्रमाण 60% आढळतं. अंडी उत्पादनासाठी इंडियन रनर आणि खाकी कॅम्पेल या जाती प्रसिद्ध आहेत. कोंबड्यांच्या पिल्लाप्रमाणेच बदकाच्या पिल्लांना देखील किमान 3 आठवडे वयापर्यंत सुरुवातीला उबेची गरज असते. त्यासाठी कोंबड्यांची मादी स्वतः पिल्लांना उब पुरवते किंवा कृत्रिम उब घराचा वापर करावा लागतो. 4 आठवडे वयानंतर पिले स्वतंत्रपणे उबेशिवाय वाढू शकतात. बदक हा सतत खाद्य शोधून खाणारा पक्षी असल्याने तो त्याच्या गरजेच्या 15% ते 100% अन्न स्वतः मिळवतो. त्यासाठी तो जमिनीवर सांडलेलं अन्नधान्य, गवताचं आणि तणांचं बी, जमिनीवरील कीटक, अळ्या, तळ्यातील छोटे मासे अशा विविध प्रकारच्या आहाराचा उपयोग करतो. त्यामुळे मुक्त पद्धतीत आणि अर्धमुक्त पद्धतीचे संगोपन नफ्याचे असते.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण बदक पालन फायदेशीर उद्योग याविषयीची माहिती ऐकली. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा आणि सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
2: वृक्ष देई जलमृदाला आसरा, जलमृदा देई कृषीधनाला आसरा, कृषीधन देई सर्वांना आसरा.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV म्हणजे काय, त्यापासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPV मुळे कोणकोणते आजार होतात. अनेक लोकांना वाटतं की HPV मुळे

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो, परंतु हे पूर्ण सत्य नाही. एचपीव्हीमुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर व्यतिरिक्त योनीचा कॅन्सर म्हणजेच वजायनल कॅन्सर आणि बाह्य जननेंद्रियाचा कॅन्सर म्हणजे वल्वल कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. एवढेच नव्हे तर पुरुषांमध्ये पेनिसचा कॅन्सर म्हणजे लिंगाचा कॅन्सर आणि स्त्री पुरुष दोघांमध्ये एनल कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचा कॅन्सर आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शरीराच्या भागांवरती वॉर्ड्स किंवा मस हे देखील निर्माण होऊ शकतात. म्हणूनच एचपीव्ही हा केवळ महिलांशी विषय नसून हा संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी संबंधित असा विषय आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा होतो? गर्भाशयाच्या खालच्या भागाला गर्भाशयाचे मुख किंवा सर्व्हिक्स असं म्हणतात. एचपीव्ही संसर्ग झाल्यानंतर बहुतेक महिलांमध्ये शरीराची प्रतिकार शक्ती तो विषाणू नष्ट करते, परंतु काही महिलांमध्ये हा विषाणू अनेक वर्ष शरीरात राहतो आणि त्यामध्ये सूक्ष्म बदल निर्माण करतो. सुरुवातीला या पेशी कॅन्सर पूर्व अवस्थेत असतात, परंतु या अवस्थेमध्ये जर योग्य ती तपासणी झाली तर कॅन्सर पूर्णपणे टाळता येऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाची नेमकी कारणं काय आहेत? आता साधारणपणे 15 ते 20 वर्षाच्या कालावधीनंतर हा कॅन्सर उद्भवतो आणि जेव्हा हा कॅन्सर उद्भवतो तेव्हा बऱ्याच वेळेला कोणतीही लक्षणे नसतात, परंतु काही लक्षणे आपणा सतर्क करतात. ती म्हणजे 2 पाळीमध्ये होणारा अचानक रक्तस्राव. जी पाळी नियमितपणे येत असते, तारखेला येत असते, त्याच्या अधेमध्ये जर रक्तस्राव होत असेल तर किंवा लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव होत असेल, तसेच एखाद्या स्त्रीला रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज झाला आहे आणि मेनोपॉज नंतर काही वर्षांनी अचानक रक्तस्राव सुरू झाला तर, तसेच जो स्त्राव येत आहे त्याला एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी असेल तर, आणि कंबरदुखी, अशक्तपणा, वजन कमी होणे अशी वेगवेगळी लक्षणं ही या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची असू शकतात. परंतु अशी लक्षणं दिसण्याच्या वेळेलाच त्वरित स्त्रीरोग तज्ञांचा म्हणजे गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये सुद्धा आपणास काही तपासण्या करता येतात. साधारणपणे स्त्रीचे वय 35 वर्षाचे असल्यापासून आपणास विविध प्रकारच्या ह्या तपासण्या करता येतात. यापैकी सगळ्यात सोपी आणि महत्वाची तपासणी आहे तिला म्हणायचं पॅप स्मियर. आता हा जो पॅप स्मियर आहे ही 35 वर्षानंतर दर वर्षातून एकदा करणं महत्वाचं आहे. सदर तपासणी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. ती बाह्य रुग्ण विभागात म्हणजे ओपीडीतूनच करता येते. ही अतिशय साधी तपासणी आहे, परंतु त्यातून आपणास कॅन्सरयुक्त पेशी आहेत किंवा नाहीत किंवा कॅन्सरकडे रूपांतरण होत आहे का नाही हे सुद्धा समजून येतं. याचबरोबर दुसरी एक महत्वाची तपासणी म्हणजे HPV DNA म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस DNA. या पॅपस्मियर बरोबरच जर आपण कोणत्या प्रकारचा HPV त्या ग्रंथीमध्ये म्हणजे सर्व्हिक्समध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखामध्ये आहे त्याचा सुद्धा शोध लावू शकतो. आणि जर तो HPV 16-18 म्हणजे कॅन्सर करणारा HPV असेल तर आपण जास्त सतर्क राहून पेशंटच्या तपासण्या पुढे जास्त म्हणजे वर्षातून 6 महिन्यातून तिला बोलवून त्या तपासण्या आपण करू शकतो. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावरे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती. नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण लहान मुलांच्या मानसिक जडणघडणीमध्ये महत्वाचा रोल असणारे प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक पर्यावरणासाठी काय करू शकतात हे पाहणार आहोत. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असतात. ते फक्त पुस्तकातील ज्ञान

0: नाहीत तर विद्यार्थ्यांच्या विचारांची दिशा ठरवतात. म्हणून शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनाला शिक्षणाचा भाग बनवणे खूप महत्वाचे आहे. शाळेमध्ये एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना राबवता येते. विज्ञान भूगोल किंवा भाषेच्या तासात पर्यावरणाशी संबंधित उदाहरणे दिल्यास मुलांमध्ये जागरूकता वाढते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेतले पाहिजे, जसे की वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पावसाचे पाणी साठवण प्रकल्प, कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी. त्याचबरोबर शिक्षक स्वतःही आदर्श ठेवू शकतात. प्लास्टिकचा कमी वापर, कागदाचा कमी वापर, डिजिटल नोट्सचा वापर अशा सवयी विद्यार्थ्यांवर परिणाम करतात. शिक्षकांनी जर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर हजारो विद्यार्थी त्यातून प्रेरित होऊ शकतात. शाळेमध्ये कार्यानुभव या तासाला मुलांकडून शाळेची बाग छान तयार करून घेतली किंवा आता शासनामार्फतही शाळेमध्ये परसबाग तयार करायची आहे असा नियम आहे तर तो आवडीने सुरू केला आणि फक्त मुलांना मातीत निवांत सोडले तरीही मातीशी कनेक्ट होऊन ती मुलं पुढे शेती ही त्यांची आवड होऊ शकते ही शक्यता पण नाकारता येणार नाही. आता कुठेही जरा माती लागली की तर शी घाण अशा पद्धतीचे उद्गार न काढता उलट मातीत खेळणे हे कसे छान फायदेशीर आहे किंवा किती गमतीशीर आहे हे शिक्षकांनी स्वतः त्यांच्याबरोबर मातीत उतरून दाखवले तर मुलांच्या मनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो आणि ती मुले पुढे कुठेही फील्डवर प्रत्यक्ष काम करताना कचरणार नाहीत. या शाळेच्या परसबागेत आलेला एखादा टोमॅटो, एखादी ढबू मिरची किंवा हिरवी तिखट मिरची, मेथी, पालक असे छान छान भाज्या कौतुकाने वाढवून एका वर्गाची एक छोटी जबाबदारी असे जागेचे विभाजन करून दिले आणि त्यात नंबर काढले तर खूप छान परिणाम साधता येईल. यामध्ये आपण मुलांच्या पालकांचीही मदत घेऊ शकतो. बरेच जण असे असतात की जे घरात टेरेस गार्डन किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घरी भाज्या करणे असे करत असतात. योग्य ती माहिती घेऊन जर हा उपक्रम यशस्वी करून दाखवला तर खूप मोठा परिणाम आपल्याला दिसून येईल. आयुष्यभराच्या आठवणी त्या मुलासाठी तयार होतील. वर्गामध्ये डबा खात असताना सांडायचे नाही, तसेच समजा चुकून सांडले तर ते स्वच्छ करायचे. अशा छोट्या छोट्या सवयी जर आपण मुलांना शिक्षकामार्फत शिकवू शकलो तरी कष्टाचे मूल्य त्यांना समजते, अन्नाचे मोल कळते, खऱ्या अर्थाने कष्ट करण्याची सवय मुलांना लागेल आणि याचा परिणाम पुढे जाऊन अशा मुलांना कुणालाही कष्ट करण्याची लाज वाटणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा करू नये. आपण केलेला कचरा ही आपली जबाबदारी आहे, आपणच ती निभावली पाहिजे हे आपोआपच त्या मुलांना मनावर बिंबवले जाते. हे लहानपणापासून शिकवले तर आणि तरच उत्तम प्रतीचा समाज तयार होणे ही जी आत्ता भारत देशाची फार मोठी गरज आहे ती पूर्ण होईल. आत्ताचे एकूणातच सामाजिक भान पाहता मला काय त्याचे किंवा मी हे का करू असे जे दुय्यम प्रतीचे विचार आहेत, जबाबदारी झटकणारे विचार आहेत, हे समाज स्वास्थ्य बिघडवणारे आहेत. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी ही पालकांच्या बरोबरीने किंबहुना थोडीशी जास्तच हा उत्तम समाज तयार करण्यासाठीची आहे. आज आपण लहान मुलांचे शाळेतील शिक्षक कसे त्या मुलांना घडवू शकतात हे थोडक्यात पाहिले. पुढच्या कार्यक्रमात आपण बालकांचे पहिले गुरु म्हणजे त्यांचे पालक, घरातील सर्वजण, आई, वडील, आजी, आजोबा, आत्या, मामा, काका, काकू, मावशी हे सर्वजण काय करू शकतात ते पाहू.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्बे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतले बातमीपत्र आम्ही आता संक्षेपित करणार.
3: आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. पश्चिम बंगाल में भाजपा सरकार ने अपना पहला पूर्ण बजट पेश किया. सामाजिक कल्याण, अवसंरचना विकास और रोजगार पर ध्यान केंद्रित करते हुए महिलाओं के लिए कई योजनाओं की घोषणा. नई दिल्ली में आज से ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सलाहकारों की बैठक शुरू. उभरती सुरक्षा चुनौतियों पर चर्चा होगी. विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर मंगोलिया पहुंचे. आर्थिक साझेदारी को और मजबूत करने पर अपने समकक्ष से द्विपक्षीय वार्ता करेंगे. मौसम विभाग ने आज असम और मेघालय में मूसलाधार वर्षा का रेड अलर्ट जारी किया. और फीफा विश्व कप में मिस्र ने न्यूजीलैंड को 3-1 से हराकर विश्व कप में पहली जीत दर्ज की. अब समाचार विस्तार से.

0: आदब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण अवधूत गोडबोले यांचं बासरीवादन ऐकलं, राग विजय आपण ऐकलं, त्यांना तबल्याची साथ अमित मिश्रा यांनी केली होती. शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात

0: शोधो रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: शोध रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे. आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर पक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपाचे धैर्यशील कदम भंडारा गोंदिया अविनाश

0: छत्रपती संभाजीनगर जालना सुहास शिरसाट जळगाव नंदकिशोर महाजन सोलापूर राजेंद्र राऊत अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत सहा उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्याने राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. याबाबत पटोले यांनी विधानभवन परिसरात वार्ताहरांना माहिती दिली.
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटलराव मवसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जिखलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेश कुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000 तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले सहा खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
2: लोकसभेमध्ये या सहाच्या सहा खासदारांनाही ओम बिर्ला साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्ही मूळ जी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, धनुष्यबाणजीचं निशाणी आहे, अशा पक्षामध्ये आम्ही सहा जण मर्ज होतोय असं गेल्याच आठवड्यात त्यांनी पत्र दिलेलं आहे. आज फक्त ते ओम बिर्ला साहेबांच्या माध्यमात

0: त्यांचा मत पत्र त्यांनी दिलेलं आहे, त्याचा खुलासा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीधर शिंदे साहेबांच्या उपस्थित.
1: संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील, अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
2: ही लोक जी गेलेली आहेत त्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमच्या सगळ्या मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
1: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी इथं या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. याच मतदारसंघातले त्यांच्या पक्षातले खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. हे आणि इतर मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेण्यात आला. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केलाय. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलंय. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असा आवाहन एनटीएनं केलं आहे. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकतात. श्रोतहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आमची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. शुभ संध्या. सभेच्या सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील शैलेंद्र यांचं बरसात या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. आता यानंतर ऐकूया अजनबी या चित्रपटातील आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00। आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली।

0: दिल तो पागल है या चित्रपटातील उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या आवाजात.
1: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनी 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
2: विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
3: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
2: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागृत करणारा कार्यक्रम
3: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
2: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
3: फक्त आणि फक्त
2: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: यानंतर या कार्यक्रमात ऐकूयात अलका यांनी आणि उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, विजू शहा यांनी संगीतबद्ध केलेलं मोहरा चित्रपटातील हे गीत.

0: आमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88.

गोष्टी आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglyakashvani@gmail.com sanglyakashvani@gmail.com। आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 होत आहेत. आता युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 6:00 दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

घरी आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा विषयावर जो आपल्या सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे, आणि तो विषय म्हणजे वाढत्या वयासोबत बदलत गेलेली आपली स्वप्न. मित्रांनो, लहानपणी आपण सगळेच स्वप्न पाहतो. काही स्वप्न इतके निरागस असतात की त्यांचा विचार केला तरी चेहऱ्यावर हसू येतं. कुणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कुणाला शिक्षक, कुणाला पायलट तर कुणाला क्रिकेटपटू, कुणाला चित्रपटातील नायकासारखं प्रसिद्धही व्हायचं असतं. बालपणातील स्वप्नांना वास्तवाच्या मर्यादा नसतात. त्या स्वप्नांमध्ये कल्पनाशक्तींचा रंग असतो, आशेचा प्रकाश असतो आणि आयुष्याबद्दलची निष्पाप उत्सुकता असते. पण जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं आयुष्य आपल्याला नवनवीन अनुभव देऊ लागतं. नवीन माणसं भेटतात, नवीन परिस्थिती समोर येते, कधी यश मिळतं तर कधी अपयश पदरी पडतं. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतात तर काही पूर्णपणे अनपेक्षित असतात. आणि या सगळ्या अनुभवांमधून आपण बदलत जातो, आपले विचार बदलतात, आपले प्राधान्यक्रम बदलतात आणि अनेकदा आपली स्वप्नही बदलतात. म्हणूनच आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं की एकेकाळी ज्या गोष्टींसाठी आपण जगत होतो त्या आता इतक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत, आणि ज्या गोष्टींची आपण कधी कल्पनाही केली नव्हती त्या आता आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनल्यात. पण मित्रांनो, एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे स्वप्न बदलणं म्हणजे पराभव नाही. अनेकदा आपल्याला असं वाटतं की लहानपणी ठरवलेला मार्ग बदलला तर आपण आपल्या ध्येयापासून दूर गेलोय. पण वास्तवात जीवन हे सरळ रेषेत चालणारं नसतंच. जीवन हा सतत विकसित होणारा प्रवास असतो. आपण जसं बदलतो तसं आपल्या स्वप्नांचं स्वरूपही बदलत जातं, कारण स्वप्न ही आपल्या व्यक्तिमत्वाची, अनुभवाची आणि मूल्यांची प्रतिबिंब असतात. म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी एखाद्या मुलाला क्रिकेटपटू व्हायचं असतं. तो खेळतो, सराव करतो, पण पुढे जाऊन त्याला कदाचित क्रीडा पत्रकारितेची आवड निर्माण होऊ शकते. तो खेळाडू होत नाही, पण खेळाशी संबंधित एका वेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतो. मग अशा वेळी प्रश्न असा पडतो की त्याचं मूळ स्वप्न हरवलंय का? तर त्याचं उत्तर

मंडळी अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडतो, पण नंतर लक्षात येतं की आपली खरी आवड काही वेगळीच आहे. काहींना विज्ञान शाखेत नंतर कलेची आवड सापडते, काही जण वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतात आणि पुढे सामाजिक क्षेत्रात काम करतात, काही जण स्थिर नोकरी सोडून उद्योजक बनतात, तर काही एका शहरात राहण्याचं स्वप्न पाहत असताना दुसऱ्याच ठिकाणी आपलं भविष्य घडवतात. आणि यातूनच आयुष्याचा हा बदलता प्रवास आपल्याला शिकवतो की स्वप्न ही स्थिर नसतात तर ती जिवंत असतात. कधी कधी परिस्थितीही स्वप्नांचं स्वरूप बदलते. प्रत्येक व्यक्ती समान परिस्थितीत वाढत नाही. काहींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो तर काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या लवकर स्वीकाराव्या लागतात, तर काहींच्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्या त्यांच्या संपूर्ण विचारविश्वाला बदलून टाकतात. अशा वेळी स्वप्नांचा मार्ग बदलतो, पण याचा अर्थ असा नाही की जीवन संपलंय. अनेकदा या बदलांमधून अधिक अर्थपूर्ण, अधिक वास्तववादी स्वप्न जन्म घेतात. मंडळी बऱ्याचदा आपण ओढा ताण करून एकाच स्वप्नाला चिकटून राहतो. चिकाटी महत्वाची हे खरंय, पण बदल स्वीकारण्याची क्षमता त्याहूनही महत्वाची आहे. जर एखादा मार्ग आपल्याला समाधान देत नसेल, जर आपल्या आवडी बदलल्या असतील किंवा जर नवीन संधी आपल्या समोर उभ्या राहिल्या असतील, तर त्या स्वीकारण्यात काहीही चुकीचं नाहीये. बदल ही कमजोरी नसून परिपक्वतेची खूण आहे. तरुणपण हा स्वप्नांच्या बदलाचा सर्वात महत्वाचा काळ असतो. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रथमच स्वतःबद्दल विचार करण्याची संधी मिळते. ते नवीन कल्पना ऐकतात, नवीन लोकांना भेटतात, विविध क्षेत्रांबद्दल माहिती मिळवतात आणि स्वतःच्या क्षमतांचा शोध घेऊ लागतात. अनेकदा याच काळात त्यांना जाणवतं की त्यांचं मूळ स्वप्न हे आता तितकंसं जवळचं वाटत नाहीये. काही जण यामुळे घाबरतात, काही जण स्वतःला दोष देतात, पण प्रत्यक्षात ही वाढीची नैसर्गिक प्रक्रिया असते. आयुष्यात काही स्वप्न पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात, काही स्वप्न नवीन रूप घेऊन परत येतात. एखाद्याला लेखक व्हायचं असतं पण तो पत्रकार बनतो, एखाद्याला गायक व्हायचं असतं पण तो संगीत शिक्षक बनतो, एखाद्याला जगभर प्रवास करायचा असतो पण तो स्वतःच्या गावात राहून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो. बाहेरून पाहता हे वेगळे मार्ग वाटतात, पण त्यांच्या केंद्रस्थानी असलेली प्रेरणा अनेकदा तीच असते. आपण मोठे होत जातो तसे यशाची व्याख्याही बदलते. लहानपणी प्रसिद्धी हे स्वप्न असतं, तारुण्यात करिअर हे स्वप्न असतं, पुढे जाऊन अर्थपूर्ण नातेसंबंध, मानसिक शांतता, सामाजिक योगदान आणि आत्मसंतोष ही नवीन स्वप्न बनू लागतात. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली ध्येय ही बदलत राहतात, आणि हे बदल स्वीकारणं म्हणजे आयुष्याशी प्रामाणिक राहणं.

मित्रांनो, आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी केली जाते. एखादा मित्र आपलं स्वप्न पूर्ण करताना दिसतो आणि आपल्याला वाटतं की आपण मागे पडलोय. पण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, प्रत्येकाची स्वप्नही वेगळी असतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या यशाचा आदर्श घ्यावा, पण आपल्या स्वप्नांचा मार्ग स्वतःच शोधावा. खरं तर जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे बदलण्याची क्षमता. जर आपण आयुष्यभर एकाच विचारात अडकलो तर आपण नवीन शक्यता कधीच शोधू शकत नाही. नवीन स्वप्न पाहण्याचं धैर्य हेच आपल्याला पुढे नेत असतं. कालचं स्वप्न आज बदललं तर त्यात चुकीचं काहीच नाहीये, कारण कालचे आपण आणि आजचे आपण हे एकसारखे नसतो. त्यामुळे एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपली स्वप्न जर बदलत असतील तर घाबरता कामा नये. आपण नवी दिशा निवडत असू तर स्वतःवर शंका घेता कामा नये. जर आयुष्यानं आपल्याला वेगळ्या मार्गावर आणून उभं केलं तर त्यातही संधी शोधता आली पाहिजे, कारण अनेकदा आपण जिथे पोहोचण्याचा विचार केला नव्हता तिथेच आपल्याला स्वतःची खरी ओळख सापडते. म्हणजे स्वप्न बदलतात कारण आपण बदलतो, आपली समज वाढते, आपली दृष्टी विस्तारते आणि आपले अनुभव समृद्ध होतात. जुन्या स्वप्नांनी आपल्याला चालायला शिकवलेलं असतं, पण नवीन स्वप्न आपल्याला पुढचा प्रवास दाखवतात. म्हणूनच जुनी स्वप्न सोडून देणं म्हणजे त्यांचा विश्वासघात नाही, तर त्यांनी दिलेल्या शिकवणीला सन्मान देत पुढे जाणं होय. आयुष्याच्या प्रवासात स्वप्नांचे पत्ते बदलत राहतील. काही स्वप्न नवीन शहरांमध्ये जातील तर काही नवीन व्यवसायांमध्ये, काही नवीन नात्यांमध्ये आणि काही नवीन विचारांमध्ये. पण महत्वाचं हे नाहीये की स्वप्न कुठे पोहोचलंय, तर महत्वाचं हे की त्या स्वप्नांमुळे आपण काय बनलोय.

कारण शेवटी आयुष्य हे केवळ गंतव्य स्थानाबद्दल नसतं, तर ते त्या प्रवासाबद्दल असतं ज्यामध्ये आपण स्वतःला शोधत असतो. त्यामुळे जेव्हा आपण आयुष्याकडे मागे वळून पाहू तेव्हा कदाचित आपल्याला जाणवेल की आपली अनेक जुनी स्वप्न पूर्ण झाली नाहीयेत, पण त्याच वेळी आपल्याला हेही दिसेल की त्या जुन्या स्वप्नांनीच आपल्याला अशा ठिकाणी आणून उभं केलंय जिथे आपल्यासाठी आणखी सुंदर, आणखी अर्थपूर्ण आणि आणखी समृद्ध अशी नवीन स्वप्न आपली वाट पाहतायत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचं ईमेल आयडी आहे yoaniyearmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताभिनं.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत. थोड्याच वेळात हिंदी बातम्या, 6:05 आणि इंग्लिश बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात विकास दरवडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संगीत भजनं आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.

0: मंडळी अवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashwani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
2: चल सर जा, चल राजा, बिगी बिगी बिगी जाया।
3: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। 6:20 होत आहेत। आता संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत।

या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमात कवयित्री डॉक्टर वैशाली शेंडगे यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग, सादरकर्त्या तेजा दुर्वे. 6:55 योग संजीवनी. 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका, सहभाग योगविशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझं आवार माझं शिवार हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1 गाणे ताजे तवाने रात्री 8:00. 8:15 प्रासंगिक. 21 जून रोजी साजऱ्या झालेल्या जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम. 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावरून. 10:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित C.R. व्यास यांचं गायन, त्यांनी गायलेला राग चंद्रकंस.

श्रोतेहो, आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. उद्या मंगळवार दिनांक 23 जून आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5:50. 6:05 गिरवाणवाणीमध्ये भालचंद्र शास्त्री यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष. 6:10 प्रभातवंदन. 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात बीज प्रक्रिया याविषयीची माहिती वाचकस्वर महेश इनामदार यांचा. सकाळी 6

55 मिनिटांनी, सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 अमृत कलश या कार्यक्रमात श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. सकाळी 9:30 प्रभातीचे रंग, लेखक विजयकुमार तथा नंदू गुरव. मराठी चित्रपट संगीत सकाळी 10:00. 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 गाता रहे मेरा दिल आपण ऐकू शकाल. 11:40 भावधारा. दुपारी 12:00 आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ दुपारी 12:00. दुपारी 1:05 गीतबहार. 1:40 रत्नागिरी जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 आयसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:30 नादब्रह्म. श्रोते हो, सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संध्याकाळी 5:00. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात गिरीधर श्रीराम बावने आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संगीत भजन आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आवड बळीराजाची हा पत्रोत्तरांवर आधारित गीतांचा कार्यक्रम. 8:15 काही हिंदी भक्तिगीत आपण ऐकू शकाल. रात्री 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपली आवड. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रत्नाकर पै यांचं गायन राग भूपनट. श्रोते हो, याबरोबरच आमची सर्व बातमीपत्रं नियोजित वेळेत सहक्षेपित केली जातील. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, मागच्या भागापासून आपण बोलत आहोत ते डॉक्टर वैशाली शेंडगे यांच्याशी. वैशाली शेंडगे यांनी आयुर्वेदात पदवी घेतली आहे, शासनाच्या महसूल खात्यात त्या सेवा बजावत आहेत आणि त्याचबरोबरीनं साहित्य क्षेत्रातही त्यांची मुसाफिरी चालू आहे. मागच्या भागात आपण त्यांच्या काही कविता ऐकल्या, त्या मागचा विचार जाणून घेतला. आजही त्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्या कविता ऐकणार आहोत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं.
1: नमस्ते मॅडम.
0: या कविता लिहिताना स्वतःला ओळखणं आणि हा मी हे करू शकते, मी लिहू शकते हे जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या स्पर्धांच्या निमित्तानं तुम्हाला ते कळलं आणि तुम्ही लिहित्या झालात, कविता लिहायला लागलात. तर तुमची एक जी कविता आहे ती आता आपण श्रोत्यांना ऐकूया आणि ती कशी काय तुम्हाला सुचली, ज्या कवितेचं शीर्षक तुम्ही तुमच्या पुस्तकाला दिलेलं आहे, तर ती कविता आणि त्याविषयी काय सांगता येईल आपल्याला? गवसते मी जेव्हा
1: स्वतःलाच नव्याने, गवसते मी जेव्हा स्वतःलाच नव्याने, काव्य उदयास येते हातातल्या लेखनीने. गवसते मी जेव्हा स्वतःला नव्याने, गवसते मी जेव्हा

0: स्वतःला नव्याने माझ्या हात मी भेटते पुन्हा त्या बोरुणे पुन्हा त्या बोरुणे गवसते मी जेव्हा स्वतःला नव्याने मला सावित्री भेटते विचारांच्या रूपाने मला सावित्री भेटते विचारांच्या स्वरूपाने गवसते मी जेव्हा मी फार विचार करून काव्यसंग्रहाला नाव दिलेलं आहे कारण मी जेव्हा जेव्हा कधी डिप्रेस होईल फ्रस्ट्रेशनमध्ये जाईल तेव्हा मी माझा आधार दुसरीकडे कधी शोधत नाहीये स्वतःशी बोलते आणि त्यामुळे मला त्या कविता पण कदाचित माझ्याकडे तो गुण असल्यामुळे मला कविता सुचल्या असतील असं मला वाटतं की जेव्हा एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली किंवा एखाद्या घटनेमुळे मी हर्ट झाले मी स्वतःशीच अंतर्मुख होते आणि मी स्वतःशी बोलते की माझ्यामध्ये अजून कोणीतरी आतमध्ये आहे आणि ते मला गवसलेलं आहे आणि ते मला सांगत आहे की नाही तू हरू नको किंवा तू इथं धैर्य खचू नको की तुला अजून खूप लढायचं आहे तुला खूप करायचं आहे मला आतून कुठेतरी आवाज येतो की नाही तुला अजून खूप करायचं आहे म्हणजे तुला चांगलंच करायचं आहे लोकांसाठी चांगलं करायचं आहे प्रशासनात चांगलं काम करायचं आहे तुला व्याख्यानं द्यायची आहेत सोशल व्हायचं आहे आणि अशा वेळी असं वाटतं मी माझ्या स्वतःला गवसलेली आहे
1: जे विश्लेषक आहे ते नेहमी म्हणतात की तुम्ही स्वतःत आत बघा तुम्हाला सापडेल तुम्ही स्वतःशी संवाद साधा स्वतः स्वतःचे मित्र बना की जेणेकरून तुम्हाला बाहेर मित्र शोधायची गरज भासणार नाही आणि जर तुम्ही स्वतःचे चांगले मित्र असाल स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही जगाचे मित्र बनाल आणि जगावर प्रेम कराल मला वाटतं ते जे आहे ते तुम्हाला छान कळलेलं आहे आणि आता तुम्ही ज्या मानसिक स्थितीचा उल्लेख केला ती स्थिती मांडणारी तुमची एक कविता आपण श्रोत्यांना ऐकूया का कातरवेळ
0: हो कातरवेळी जर आपण कुठे बाहेर बघितलं तर दिवसभराचा आपला थकवा आणि पुढे असणारी होणारी रात्र याच्यामध्ये कुठेतरी आपल्या मनाला एक अस्वस्थता करून जाते ती कातरवेळ आणि मला वाटतं ती प्रत्येकाच्या आयुष्यात जर त्यांनी बघितली तर प्रत्येकाच्या आयुष्यात ती कातरवेळ असते आणि ती काय असते कातरवेळ हे मी वर्णन केलेलं आहे माझ्या या कवितेत दिवस रात्रीचा दुवा सांधते दिवस रात्रीचा दुवा सांधते प्रत्येकास ती वेगळी भासते आरक्त वर्ण पांघरुणी येते मणी काहूर दाटून येते आरक्त वर्ण पांघरुणी येते मणी काहूर दाटून येते बालकास्ती खेळकर असते बालकास्ती खेळकर असते युगलांसवे प्रणयी ती रमते पशु पक्षासव घरी परतते गृहिणी मंदिरात दिवा लावते प्रत्येकासाठी ही कातरवेळ वेगळी असते बळीराजा विश्रांती देते साखरमाण्या घरात नेते गाईस भेटता वासरू डोळे भरूनही त्याला पाहते कातरवेळ ही कातर करते भूतकाळात घेऊन जाते अशी संध्याकाळ रोजच होते अशी संध्याकाळ रोजच होते एखादी स्मरणात राहते म्हणजे एखाद्या कातरवेळी आपल्याला एखादं काहीतरी भूतकाळातील आठवतं म्हणून म्हटलेलं एखादी स्मरणात राहते आयुष्याची संध्याकाळ अशीच असते आयुष्याची संध्याकाळही अशीच असते दिवसासम तारुण्यही संपून जातं म्हणजे दिवसासारखं आपलं तारुण्य पण संपतं वृद्धावस्था जणू सांजवेळ भासते वृद्धावस्था जणू सांजवेळ भासते बेरीज वजाबकीचा इशोप ती करत बसते म्हणजे जसा कातरवेळी माणूस होतो तसाच तो वृद्धावस्थेमध्ये पण तारुण्यामध्ये त्यांनी काय केलं याच्या बेरीज वजाबाकीचा तो हिशोब करत असतो
1: अगदी म्हणजे यामध्ये मला दोन गोष्टी जाणवतात एक तर तुमचं बारीक निरीक्षण त्यासाठी तुम्ही वापरलेली जी रूपकं आहेत म्हणजे कातरवेळ ही दिवस आणि रात्र सांधणारी तसंच माणसाचं आयुष्य आहे की आपण ज्याला म्हणतो उत्पत्ती स्थिती आणि लय हे जे तीन टप्पे आपण म्हणतो तर त्या गोष्टीचं रूपक तुम्ही या कवितेतून मांडलं असं वाटतंय मला कविता लिहिण्यासाठी निरीक्षण शक्ती खूप महत्वाची असते तर तुम्ही काय पाहता म्हणजे घडलेल्या प्रसंगातून निसर्गात आणि कविता लिहिता
0: निरीक्षण शक्ती म्हटलं तर मी जेव्हा प्रवास करते आता साधारणतः मी 13 वर्ष झालं जॉबमध्ये आहे आणि त्याच्या आधी मी 5 वर्ष माझी इंडिपेंडंट मेडिकल प्रॅक्टिस केलेली आहे त्यावेळी पण मी बसनी प्रवास केला तर खूप अशा त्याच्यामध्ये पण फार मजेशीर काही काही गोष्टी असतात अनुभव येत असतात आणि मी खूप बारकाईनं म्हणजे मी शांत असते खूप बसमध्ये आणि खूप बारकाईनं बघत असते आमचं गाव कसं असं पूर्ण डोंगर दऱ्यांमध्ये असणारं गाव आहे पेड तिथं गुलमोहराची खूप झाडं आहेत बहाव्याची झाडं आहेत आणि ती झाडं सगळी उन्हाळ्यात प्रखर उन्हामध्ये फुलतात आणि गुलमोहराचा सडा पडतो आरक्तवर्णी आणि बहाव्याचा सगळा सोनेरी म्हणजे हळदी आणि कुंकू असं त्या रस्त्यावरती एक प्रकारे सडा पडलेला आहे असं वाटतं म्हणजे असं मी प्रत्येक गोष्टीत असं निरीक्षण करत असते आणि त्याचा संबंध कुठेतरी आपल्या

0: मानवी जीवनाशी असतो. आपण मगाशी बोललात त्याप्रमाणे की उत्पत्ती स्थिती लय हे निसर्गामध्ये आहे, हे प्राण्यांमध्ये आहे, वृक्षांमध्ये आहे, सगळीकडे आहे. निसर्गाला पण हेच आहे आणि माणसाच्या आयुष्य पण असंच आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय. पण निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, पण मानव तसं करत नाहीये. मानव काय करतो की ज्यावेळी त्याला मिळालं त्यावेळी तो स्वतःसाठी खूप घेत राहतो. मग हे कुठेतरी आपण निसर्गाकडून शिकलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी रेग्युलर माझा जो प्रवास असतो त्यावेळी मी खूप बारकाईने निरीक्षण करत असते प्रत्येक गोष्टीचं आणि त्याला कुठेतरी मानवी संबंध जोडायचा
1: प्रयत्न होत असतो. मला तुमची ही जी कविता आहे कुणीतरी कोणासाठी ती पण मला फार छान वाटती आहे. आता ज्या निसर्गाचा उल्लेख केलेला आहे तो निसर्ग देत असतो आणि मानवानं पण त्याच्यातून अनुभव घ्यायला पाहिजे.
0: मानवाने
1: ऐकूया श्रोत्यांना ती कविता.
0: नित्य नेमानं रवीचं येणं धरतीला प्रकाशित करणं. नित्य नेमानं रवीचं येणं धरतीला प्रकाशित करणं. उसळणाऱ्या लाटांनी किनाऱ्याला आलिंगन देणं. सागरातील खजिना कुणाला तरी मिळणं. ग्रीष्मातही वरुणराजानं सृष्टीला चिंब चिंब करणं. कुणीतरी कुणासाठी असणं आपल्याच माणसांसाठी सुखद क्षण वेचत राहणं. मायेचं पांघरून घालणं. कधी आधाराचा हात कधी मायेची ओप. कधी उन्हातील सावली कधी विश्वासाचा बंध. कुणासाठी कुणीतरी नेहमीच असतं. सागरासम विशाल हृदय नक्की सामावलेलं असतं. ह्या कवितेमागची पार्श्वभूमी सांगते मी. आजकाल तरुण मुलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण फार वाढलेलं आहे. नवविवाहित आहेत त्यांच्यामध्ये पण. आणि हे आत्महत्याचं प्रमाण वाढण्याच्या पाठीमागचं जर एक मानसिक दृष्टिकोनातून ॲज अ मेडिकल सायन्स जर त्याचा विचार केला तर ह्यांना कुठेतरी एकाकीपणा आलेला असतो. माणूस एवढं टोकाचं पाऊल उचलतो याचा अर्थ त्याला ते लाईफ नको होतं आणि त्याला असं वाटतं की बाबा नाहीये माझं ह्या जीवनामध्ये कोणी नाहीये. म्हणजे असं एक फ्रस्ट्रेशन त्याला येतं की आता मी जगून काय करायचं. तर ह्याच्यामध्ये मला असं सांगायचंय की तुम्ही असं नाही करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकासाठी कोणीतरी बनलेलं असतं. म्हणजे खूप ते जवळचं असतं आपल्या. जसं सूर्य धरतीसाठी प्रकाशित होतो किंवा नदी सागराला मिळण्यासाठी आतुरतेनं जाते आणि ती सागरामध्ये एकरूप होते तसं माणसाचं जीवन पण तसंच आहे. म्हणजे आपली माणसं असतात फक्त ती तुम्ही प्रत्येक वेळी ती माणसं शब्दात व्यक्त होत नाहीत कधी कधी कृतीतून व्यक्त होतात. तर ते तुम्ही जाणलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकासाठी कुणीतरी असतं म्हणजे बनलेलं असतं. ह्या कवितेची पार्श्वभूमी
1: आहे. छान, फारच छान आहे. कुणीतरी हा विश्वास जरी मनात असला हा विचार मनात आला तरी खूप सकारात्मकता येते आणि आपल्याला ती गोष्ट ती प्रकाशाची तिरीप दिसली तरी पुरेसा आहे. तुमची क्षितिज ही कविता पण मला फार आवडलेली आहे. तर त्याची काय पार्श्वभूमी आहे किंवा त्याविषयी काय सांगता येईल आणि ती कविता आपण श्रोत्यांना ऐकूया ना.
0: क्षितिज जिथे अवणी अंबरास भेटते तिथे मनोहरी क्षितिज असते. जिथे अवणी अंबरास भेटते तिथे मनोहरी क्षितिज असते. संध्यासमयी रूप भास्कराचे आल्हाददायक मनास वाटते. नभी खगांचा दूरवर थवा घुंगरे वाचती वृषभाच्या गळा. सांजवाती लागता घरीदारी ज्योतीने उजळी आसमंत सगळा. आयुष्याचे क्षितिजही असेच असते कर्तृत्वाच्या इंद्रधनूंनी भरून येते. जिद्द चिकाटी मेहनतीने त्याला सुंदर वलय लाभते. अपूर्णत्वती पूर्णत्व शोधिता विपदांशी दोन हात करता. दुबळे क्रंदन जुगारून देता मनासारखे क्षितिज लाभते. क्षितिजाच्या या नजरेतून दुनिया सारी गोलाकार दिसते. सहप्रवासी सारेच आपण काय येते चिरंतन राहते. क्षितिज ही कविता मी मालवणला गेलेले होते तेव्हा मला सुचलेली ही कविता आहे. मालवणच्या किनाऱ्यावरती मी संध्याकाळी होते आणि तेव्हा ते खूप मनोहरी असं दृश्य होतं. असं समुद्रामध्येच पूर्ण सूर्य डुबत आहे म्हणजे समुद्र आणि सूर्याचं मिलन होत आहे असं ते वाटत होतं. आपल्या आयुष्याचं देखील तसंच असतं. आपल्या आयुष्याचं क्षितिज आपल्याला कधी दिसणार तर जेव्हा आपलं तारुण्य संपेल आणि वृद्धावस्थेमध्ये आपण येऊ तेव्हा आपल्याला आपलं क्षितिज दिसणार. आणि हे जर क्षितिज आपल्याला जर असंच इंद्रधनूंसारखं जर करायचं असेल सुंदर मनोहरी करायचं असेल तर आपल्याला या तारुण्यामध्ये खूप कष्ट केले पाहिजेत. खूप मेहनत केली पाहिजे. कर्तृत्व चांगलं केलं पाहिजे. आणि हे जर कर्तृत्व आपण चांगलं केलं येणाऱ्या संकटाशी आपण लढलो तर आपल्याही आयुष्याचं क्षितिज किरणांचं दिसतंय ते आपल्या कर्तृत्वाचं क्षितिज दिसेल
1: आणि विस्तारलेलं राहील ते असं आणि मर्यादित स्वरूपात राहणार नाही. म्हणजे विपदांशी दोन हात करता दुबळे क्रंदन झुगारून देता म्हणजे हे आपण केलं तर मला वाटतं की तुमची आधीची जी कविता

0: ती आता आपण सांगितलेली कुणीतरी कोणासाठी असतं, तर त्या मुलांनी किंवा ज्यांच्या मनात थोडासा नकारात्मकता येते त्यांनी हा जर इतिहास या कर्तृत्ववान माणसांचं जे कार्य कर्तृत्व आहे ते वाचलं तर मला वाटतं की त्यांना नक्की वाटेल की आपला संघर्ष हा खूप छोटा आहे, त्यांनाही त्यांचं क्षितिज लाभेल आणि त्या क्षितिजा पार ते जातील, त्यांचं कर्तृत्व होईल. हे खूप महत्वाचं आहे आणि मला वाटतं ह्या छोट्या छोट्या ओळींमध्ये खूप मोठा अर्थ भरलेला आहे, तो प्रत्येकाला समजला तर त्यातून घेण्यासारखं
1: पॉझिटिव्हिटी येईल. हा की ह्या जर कविता तुम्ही वाचल्या

0: कार्य कर्तृत्व आहे ते वाचलं तर मला वाटतं की त्यांना नक्की वाटेल की आपला संघर्ष हा खूप छोटा आहे, त्यांनाही त्यांचं क्षितिज लाभेल आणि त्या क्षितिजा पार ते जातील, त्यांचं कर्तृत्व होईल. हे खूप महत्वाचं आहे आणि मला वाटतं ह्या छोट्या छोट्या ओळींमध्ये खूप मोठा अर्थ भरलेला आहे, तो प्रत्येकाला समजला तर त्यातून घेण्यासारखं
1: म्हणजे पॉझिटिव्हिटी येईल. हा, की ह्या जर कविता तुम्ही वाचल्या तरी तुमच्यामध्ये काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता राहणार नाही आणि एक वैचारिक लेवल तयार होईल.
0: तुमच्या या सगळ्या कवितांमध्ये आता मला जाणवतं की निसर्ग खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही जो उल्लेख केला की तुमचं जे गाव आहे ते निसर्ग सौंदर्यानं नटलेलं आहे. या सगळ्या कविता लिहित असताना प्रतीकं खूप महत्वाची असतात, तर ती प्रतीकं कशी बरं तुम्ही वापरता आणि कोणत्या ह्यासाठी कोणतं प्रतीक वापरायचं हे काही ठरवलंय का?
1: असं नाही ठरवत मी, नित्यनियमानं रवीचं येईन. म्हणजे उगवणारा प्रत्येक दिवस हा मावळत असतो, जसं उदय आहे तसा अस्त आहे. जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळी तो खूप मनोहरी भासतो, आल्हाददायक भासतो, नंतर त्याचा प्रकाश प्रखर होत जातो आणि संध्याकाळी तो शांत होतो. तसंच आपल्या जीवनाचंही असतं असं मला वाटतं की जेव्हा आपलं बालपण असतं ते खूप छान असतं,
0: खेळदार असतं,
1: उबदार, खेळकर, मायेनं पांगरलेलं असं असतं. म्हणजे हवं हवं असं वाटतं प्रत्येकाला ते बालपण, खोडकर असतं. आपली पहाटेची वेळ असते ती पण तशीच असते, खूप छान वाटत असतं. नंतर आपण तारुण्यात येतो तेव्हा आपल्या पाठीमागे संघर्ष लागतो, प्रखरता दाहकता ही आपल्याला जाणवते आणि नंतर ज्यावेळी आपण वृद्धावस्थेमध्ये जातो त्यावेळी कुठेतरी आपण शांत शांत होत जातो. जशी सूर्याची तिरपी छाया पडत जाते दुपारी 3:30-4 नंतर ज्या तिरप्या सावळ्या येतात, तसं आपल्या लाईफचं पण असतं असं मला वाटतं की तिरपं तिरपं होत जाताना आपण शांत होत जातो. आणि मला म्हणून आयुष्याला जर आपल्या प्रतीक द्यायचं असेल मी नक्कीच सूर्याचं देईल, कारण सूर्याप्रमाणे प्रत्येकानं हे केलं पाहिजे की नित्यनियमानं रवीचं येणं. म्हणजे तो सूर्य उगवतो, दिवसभर सगळ्यांना प्रकाश देतो, संध्याकाळी परत जातो, नंतर परत तो दुसऱ्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने उगवतो. म्हणजे आपणही असं केलं पाहिजे की आयुष्यात कितीही संकट आली तरी ती संकट क्षणिक असतात, त्या क्षणिक संकटासाठी की चांगले जे सुखाचे दिवस आहेत म्हणजे सुखाचे क्षण आहेत पुढचे त्याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की आपल्या आयुष्याला प्रतीक हे सूर्याचं असावं
0: आणि हे मनानं घ्यायला पाहिजे. जर मनानं जर ते घेतलं तर हे होऊ शकतं, पण मनाचं काही सांगता येत नाही, कधी
1: खूपच चंचल
0: त्याच्यावरती पण एक तुमची जी कविता आहे
1: म्हणजे श्रोतचे पाणी,
0: तर ती कविता श्रोत्यांना ऐकूया.
1: उगाच हसते कधी उगाच रुसते, क्षणोक्षणी युगा बदलत जाते. म्हणजे मनाचं काही सांगता येत नाही, कधी कधी आपण काही कारण नसताना आपल्याला उगीच आपण टेन्शनमध्ये येतो किंवा काही कारण नसताना आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद इतका आनंद होतो. म्हणजे हे मनाची चंचलता आहे, कुठेतरी हा चंचल मनाचा एक गुण आहे असं मला वाटतं. उगाच हसते कधी उगाच रुसते, क्षणोक्षणी युगा बदलत जाते, पुन्हा फेर धरूनही तिथेच येते. म्हणजे कितीही कोसो किलोमीटर दूर गेलं तरी परत जिथं आपण आहे आपलं अस्तित्व तिथे त्या मनाला यावं लागतं. मन अळवावरचे पाणी असते, कधी होते आतुर कधी कातर, कधी खूपच शांत कधी गंभीर, कधी उगाते चिडचिड करते कधी प्रेमाचे त्याला उदान भरते. मन अळवावरचे पाणी असते, कधी बनते तेही प्रयत्नवादी कधी होते खूपच आशावादी, कधी जाते त्या आभासी जगात कधी स्वप्नांच्या दुनियेत राहते. मन अळवावरचे पाणी असते, कधी गुंतते भावनिक नात्यात हरुणी स्वतःला तिथेच रमते, सर्व भावना आपल्याच मानते वाऱ्यासारखे ते सदैव फिरते. मन अळवावरचे पाणी असते.
0: फारच छान. डॉक्टर वैशाली शेंडगे यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला. याबरोबरच आजचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, पिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग,
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या 12 योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका आता आपण ऐकूयात योग संजीवनी. सहभाग योगविशारद बालकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस.

0: नमस्कार. आजचा आपला विषय आहे योगाद्वारे जीवनशैली संबंधित आजारांचे व्यवस्थापन. देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते. आरोग्यपूर्ण जीवन जगणे यासारखे दुसरे भाग्य नाही हे जरी खरे असले तरी आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे म्हणजेच धावपळीचे जीवन आणि त्यामुळे येणारे ताण ह्या सर्वांमुळे जीवनशैली संबंधित होणारे मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयरोग, मानसिक रोग, निद्रानाश यासारखे अनेक आजार वाढत आहेत. योग हा नुसता व्यायाम प्रकार नसून यामध्ये शरीर, मन व भावना यांचा समतोल राखला जातो. त्यामुळे जीवनशैली संबंधित असणारे शारीरिक आणि मनोकायिक रोगांवर आपल्याला नियंत्रण ठेवता येते.
1: स्वादुपिंडाची कार्यक्षमता कमी होऊन इन्शुलिनची निर्मिती कमी झाल्यामुळे मधुमेह होतो. काही प्रमाणात हा रोग अनुवंशिक जरी असला तरी बऱ्याच वेळेला ताणतणावाचा परिणाम म्हणून मधुमेह होतो. योगासनामधील स्वादुपिंडावर ताण येणारी आसने, उदाहरणार्थ वक्रासन, अर्धमच्छिंद्रासन, मंडुकासन इत्यादी आसनांच्या अभ्यासाने इन्शुलिन निर्मितीला मदत होते. तसेच अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, शवासन यामुळे तणावजन्य मधुमेह कमी होतो.
0: उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी ताडासन, शवासन, पश्चिमोत्तानासन अशा आसनांमुळे रक्ताभिसरण सुधारते. प्राणायामामुळे मन शांत होते. ध्यान व शवासन यामुळे हृदयावरील ताण कमी होतो. ह्या सर्व योगाभ्यासामुळे रक्तदाब नियंत्रण होण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी कोलेस्ट्रॉल कमी करणे व हृदय धमन्यांची कार्यक्षमता वाढवणे हे गरजेचे असते. आसने आणि सूर्यनमस्कार यांच्या अभ्यासाने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते आणि हृदयाचे आरोग्य बऱ्याच अंशी मनाच्या आरोग्यावर अवलंबून असते. प्राणायामाने ध्यानधारणेमुळे मनाचे आरोग्य सुधारते व पर्यायाने हृदयरोग आटोक्यात येण्यास मदत येते.
1: आजकाल भेडसावणारा बैठ्या जीवनशैलीमुळे व चुकीच्या आहार पद्धतीमुळे होणारे रोग म्हणजे ओबिसिटी, अर्थात लठ्ठपणा. चालणे, पळणे यासारख्या व्यायामाबरोबर योगाभ्यासामुळे लठ्ठपणा नियंत्रित येतो. चयापचय क्रिया सुधारते. सूर्यभेदन प्राणायामामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
0: मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्याकरता प्राणायामातील अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. मेंदूतील केंद्रे जागृत होतात. ध्यानधारणेमुळे ग्रहणशक्ती वाढते. पतंजलींच्या सूत्राप्रमाणे मनाच्या स्थिरतेसाठी जी साधना केली जाते तो अभ्यास दीर्घकाल निरंतर आदरपूर्वक निष्ठेने व श्रद्धेने केला तरच तो स्थिर म्हणजे पक्का होतो. त्या सूत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमीही. आणि अशा या दीर्घकाल अभ्यासामुळे हठयोगात सांगितल्याप्रमाणे वपू

0: स्पृशत्वं वदने प्रसन्नता नादस्फुटत्वं नयने सुनिर्मले अरोगता बिंदुजय अग्निदीपनम नाडी विशुद्धी हठसिद्धी लक्षणम म्हणजेच शरीराची कृशता चेहऱ्यावरील प्रसन्नता सुस्पष्ट आवाज डोळ्यांमधील तेज रोगांपासून मुक्तता वीर्यावरील नियंत्रण अग्निप्रदीप्त व नाडीविशुद्धी ही हठयोगाच्या सिद्धीची लक्षणे आहेत आणि ही सर्व योगाभ्यासाने प्राप्त होतात.
1: आकाशवाणी सांगली 7 वाजता आता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर झाल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015 कोटी 42 लाख नगरविकास विभागाच्या 15,152 कोटी 43 लाख तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760 कोटी 48 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दिना पाटील ओमप्रकाश राजे निंबाळकर संजय वाकचौरे संजय देशमुख नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील. विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
1: ही लोक जी गेलेली आहेत त्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर. हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला 1ही जागा जिंकता आली नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपत आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ 84 मतं मिळाली.

0: सांगली सातारा मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामधून अविनाश ब्रह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालनामधून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपत आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजू पोद्दार यांनी विजय मिळवला, तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुणे इथून राष्ट्रवादीचेच विक्रम काकडे, वर्धा गडचिरोली चंद्रपूर इथून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा यात समावेश आहे.
1: पुण्यात भिडेवाडा इथं मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू झाली, याचा उल्लेख बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्रातल्या मुलींची पहिली शाळा असा झाला आहे, ही चूक दुरुस्त करण्याची मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घटनास्थळी बचाव मोहीम राबवली जात असून अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान इमारतीच्या सर्व भागात शोध घेत असल्याचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी बातमीदारांना सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर नेमळे गावात एका चारचाकी गाडीच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. गोंदियात एका भरधाव प्रवासी बस अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला असून 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज अकोला जिल्ह्यातल्या भौरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवरच्या गावांमधल्या भाविकांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं. राज्यातल्या फळपीक विमा योजनेच्या लाभार्थींना त्यांच्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरच पाठवणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच ठाणे, पालघर आणि नवी मुंबईमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रत्नागिरी जिल्ह्यात पुनरागमन केलेल्या पावसानं आजही हजेरी लावल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. धुळे शहर आणि परिसरात आज मान्सूनचं आगमन झालं. धुळे शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुपारी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळकोकणातून नागेकूच करत

0: कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये ही स्थिती राहील. अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण, येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 7:10 झाली आहेत.
2: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असत, बिघडत असत.
3: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
2: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
3: तर कधी असते अपेक्षा.
2: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
3: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
2: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
3: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम
2: प्रभातीचे रंग
4: दर मंगळवारी 9:30
2: प्रभातीचे रंग फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: मंडळी अवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashwani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता। तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर। आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। 7:15 होत आहेत।

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. यात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचं समालोचन. लेखक गौरीशंकर घाळे.
1: वंदे मातरम आणि राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात. 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ. आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली. ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि विधानसभा सदस्य सभागृहात उपस्थित होते. कामकाजाच्या सुरुवातीलाच नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांनी विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही शपथ दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या पुरवणी मागण्यांमध्ये सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी 22,015 कोटी, वित्त आणि नियोजन विभागासाठी 19,473 कोटी, नगरविकास विभागासाठी 15,152 कोटी, उद्योग ऊर्जा कामगार आणि खाणकाम विभागासाठी 14,760 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 5,361 कोटी, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी 3,481 कोटी आणि सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3,061 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजन आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. या मागण्यांमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं भव्य नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. तर महापालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुखसोयी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगर परिषदांना 770 कोटी, अमृत अभियान अंतर्गत शहरांना जलसुरक्षित करण्यासाठी 3,076 कोटी आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी 1,000 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले. कोकण आणि सागरी दळणवळणाला गती देणाऱ्या रेवस रेड्डी सागरी महामार्ग प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 1,000 कोटी रुपयांचं भाग भांडवली अंशदान मंजूर करण्यात आलंय. याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या मानधन आणि पगाराच्या वाढीसाठी 1,734 कोटी, सामाजिक न्याय विभागांतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 2,000 कोटी आणि संजय गांधी निराधार योजनेतल्या दिव्यांग तसंच सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 1,874 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं घेतलेलं कर्ज आणि त्यावरच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी 8,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. याशिवाय राज्यातलं कृषी पंप, यंत्रमाग, वस्त्रोद्योग आणि औद्योगिक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीज दर सवलतीसाठी 2,722 कोटी रुपयांच्या तरतुदीचा यात समावेश आहे. विधानसभा कामकाजाच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजात विविध विभागांचे अध्यादेश सभा

0: गृहाच्या पटलावर ठेवण्यात आली तर 3 शासकीय विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली. विधानभवनातली प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल फेस रेकॉग्निशन अर्थात चेहरा पडताळणी प्रणाली लागू करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी आमदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटलाल मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेतलिया, उषादेवी जगदाळे, शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यानंतर सभागृहातल्या सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली.
1: आताच आपण विधानसभेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर खाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या केल्या सादर. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेशी प्रक्रिया. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर आणि विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी दुपारी 12 प्रारंभ झाला. विधान परिषदेत वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं कामकाजाची सुरुवात झाली. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिला. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये डॉ नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, जिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथ्थूजी भेंडे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व सदस्यांचं सभागृहात स्वागत करून पुढल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर करून नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच इतक्या खर्चाच्या मागण्या सादर झाल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली. या पुरवणी मागण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यात आधीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजन आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 पेक्षा जास्त कोटी रुपयांचा पडणार आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी सर्वाधिक 22,015 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातला बहुतांश हिस्सा हा शेतकरी कर्जमुक्ती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना भाग भांडवलापोटी वापरला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान तालिका सभापती म्हणून सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी, सुनील शिंदे यांची घोषणा केली. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबाला प्रतिबंध अधिनियम 2026 विधान परिषदेत मांडण्यात आले. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेश ही प्रक्रिया राबवण्यात येत असून यापुढे प्रत्येकाला फेस रेकॉग्निशन प्रणालीद्वारेच प्रवेश दिला जाईल अशी माहिती सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी

0: निधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या चेहऱ्याची डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही. फेस रेकॉग्निशनद्वारे जलद प्रवेश मिळेल. सर्व विधिमंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी फेस रेकॉग्निशनसाठी तातडीनं नोंदणी करणं आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा उपक्रम मानला जात असून यामुळे सुरक्षा व्यवस्थेसह प्रवेश प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहे. विधान परिषदेत आज दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी विधान परिषद सदस्य प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेश कुमार कन्हैयालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दल आदरांजली अर्पण करण्यात आली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या संदर्भातला शोक प्रस्ताव मांडला.
1: आता आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचा विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं राजश्री आगाशे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ हे गीत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझा शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपलं स्वागत करते. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 1 आषाढ शके 1948 दिनांक 22 जून 2026. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्याच आपल्या माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. आज दिनांक 22 जून 2026 आणि दिवस सोमवार. आधुनिक तंत्रज्ञान, नवीन पद्धती आणि शेतीतील उपयुक्त घडामोडींची माहिती घेऊन आजच्या कृषी विषयक कार्यक्रमातून आपण पुन्हा भेटत आहोत. चला तर जाणून घेऊयात शेतीशी निगडीत काही महत्वाच्या बाबींविषयी आजच्या कार्यक्रमात. तेव्हा आज सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहात अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची ही मुलाखत. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण अतिशय नवीन आणि उपयुक्त अशा विषयावर माहिती जाणून घेणार आहात आणि तो विषय म्हणजे अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती इथले निलेश राठोड सर यांच्याकडून. सर नमस्कार, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. सर
2: नमस्कार मॅडम.
1: सर साधारण आपण आज अल निनो आणि त्याचे शेतीवर होणारे जे परिणाम आहे त्याचा विचार करणार आहोत, त्याची चर्चा करणार आहोत. त्या अनुषंगाने सर आपल्या शेतकरी बांधवांना सर्वप्रथम असं सांगा की अल निनो म्हणजे नेमकं काय.
2: अल निनो म्हणजे मॅडम 2026 हे वर्ष अल निनो वर्ष आहे. अल निनो म्हणजे ही एक प्रशांत महासागरातील विषुववृत्तीय हवामान विषयक घटना आहे ज्यामध्ये तिथलं तापमान जे आहे पाण्याचं हे वाढते नेहमीपेक्षा. आणि हा जो प्रकार आहे साधारणतः 2 ते 7 वर्षाच्या अंतराने दिसून येतो आणि ह्याचा मोठा परिणाम जो आहे जागतिक हवामानावरती तसेच आपल्या भारताचा जो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून जो पाऊस पडतो आणि ज्याच्यावर आपलं खरीपचं जे पीक आहे किंवा खरीप जो हंगाम आहे आपला मुख्यत्वे करून नैऋत्य मोसमी हवामान वाऱ्यावरती अवलंबून आहे तर त्याच्यावरती मोठा त्याचा परिणाम पडतो. आता अल निनोचा जर शब्दाचा अर्थ आपण जर बघायला गेलो तर अल निनो हा स्पॅनिश भाषेतून आलेला शब्द आहे. त्याचा अर्थ नेमका असा होतो की लहान बालक. आणि हे जे नाव आहे पेरू मधील जे मच्छीमार आहे त्या लोकांनी त्या घटनेला जे आहे जी काही विषुववृत्ताजवळ होणारी घटना आहे त्याला ते नाव दिलेलं आहे.
1: अच्छा सर, साधारण आपण या अल निनोचा अर्थ आपल्या शेतकरी बांधवांना समजावून सांगितलं. सर आपण सांगितल्याप्रमाणे 2026 हे आहे जे अल निनो वर्ष आहे तर याआधी सुद्धा अल निनोचे जे हे जे प्रकार आहे हे होऊन गेलेले आहेत का आणि त्याचा नेमका काय परिणाम झाला होता सर, म्हणजे याला साधारण पार्श्वभूमी काय आहे असं आपण म्हणूयात.
2: हा नक्कीच मॅडम, चांगला प्रश्न आहे की

0: पन्नास नंतर आपण जर बघितलं तर तसं मी सांगितलं की 2 ते 7 वर्षांनंतर ही जी घटना आहे हवामान विषयक घटना आहे तर 2 ते 7 वर्षांनंतर ती वारंवार ती होत असते आपल्या देशावरती त्याचा परिणाम होत असतो मान्सूनवरती. पण जे सुपर अल्निनो म्हणतो हे 1950 नंतर जे आहे आपल्या देशामध्ये 4 वर्ष हे आलेले आहेत. त्याच्यामध्ये 1982 साली आलेले आहे पहिला, 1997 मध्ये, 2015 मध्ये आणि 2023 मध्ये. आता 2026 वेगळं याच्यासाठी आहे की हा जो लहान मुलगा आहे ज्याला आपण अल्निनो शब्दशः अर्थ ज्याचा घेतला तर लहान मुलगा, तर हा लहान मुलगा जो त्यानं ह्या वर्षी जे अकराळ विकराळ रूप धारण केलेला आहे आणि त्यामुळे काय झालेलं की प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान जे आहे ते 2 डिग्री सेल्सिअसने वाढलेले ऑलरेडी. आणि तसंच आपण बघतोय की जागतिक तापमान वाढीमुळे जे आहे पृथ्वीचं तापमान सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि सोबतच समुद्राखालची जी उष्णतेची भर त्यामध्ये पडत आहे. त्यामुळे 150 वर्षातील सर्वात जास्त शक्तिशाली अल्निनो हा ठरू शकतो अशी शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी सुद्धा वर्तवलेली आहे.
1: तर यानंतर सर असं सांगा की अल्निनो या घटनेमुळे हवामानावर काय परिणाम होतो आणि हवामानात काय बदल होतात?
0: आता अल्निनो वर्षाच्या पूर्वी जे सामान्य परिस्थिती असते त्यामध्ये मॅडम वारे जे आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे पूर्वेकडून म्हणजे जे दक्षिण अमेरिकेतील जे देश आहे पेरू आहे लिमा आहे हे जे देश आहे तिथून जे व्यापारी वारे आहेत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे ऑस्ट्रेलिया आशिया आपल्या भारत देशाकडे वाहतात आणि पाणी हे गरम असते आणि पश्चिमेकडे साचते ते आणि त्यामुळे काय होते भारतामध्ये एक पूरक वातावरण जे आहे मान्सून साठी तयार होते, ढग तयार होतात आणि त्यामुळे चांगला पाऊस आपल्या देशामध्ये पडतो. आपल्याला माहित आहे की नैऋत्य मोसमीवरपासून आपल्या देशामध्ये 75 ते 90% पाऊस पडतो आणि अल्निनो वर्षामध्ये नेमकी याच्या उलट परिस्थिती होते. गरम पाणी जे आहे ते पूर्वेकडे जे आहे म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या बाजूने सरकते आणि त्यामुळे जे व्यापारी वारे आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे असा उलटा त्यांचा प्रवाह सुरू होतो आणि त्यामुळे जे ढग पावसाला कारणीभूत असतात ते पुरेशा प्रमाणामध्ये व्यापारी जे ढग आहे ज्याला आपण ट्रेड विंड्स म्हणतो ते पुरेसे तयार होत नाही. व्यापारी वारे जे आहेत ते कमकुवत होतात आणि त्यामुळे परिणामी त्याचा असं होतो की आपल्या देशामध्ये पाऊस जो आहे तो कमी पडतो.
1: सर आताच आपण अल्निनोमुळे होणारी ही जी परिस्थिती सांगितली त्याचा आपल्यावर काय दुष्परिणाम होतो याविषयी काय सांगाल?
0: अल्निनोमुळे मॅडम आपल्या मान्सूनवरती थेट त्याचा परिणाम होतो. आता जे आपलं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे भारतीय हवामान शास्त्र विभाग त्यांनी सुद्धा जाहीर केलेल्या भारताच्या हवामानासंदर्भामध्ये एकंदरीत मान्सूनच्या संदर्भामध्ये की आपल्या देशामध्ये जो काही सरासरी पाऊस पडतो तर चालू वर्षी अल्निनो वर्ष असल्यामुळे 90% पाऊस सरासरीपेक्षा पाऊस जो आहे 90% पडणार आहे म्हणजे 10% पाऊस आपल्या देशामध्ये कमी पडणार आहे आणि यामुळे काय पाऊस कमी पडणे आणि त्यामुळे जे आहे दुष्काळाची शक्यता वाढते, पावसाचं असमान वितरण होऊ शकते, विशेषतः जो खरीप हंगाम आहे त्याचा याच्यावरती विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे पाण्याची टंचाई सुद्धा भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे काय की शेतकऱ्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे जे आहे त्याला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागते किंवा जावं लागू शकते.
1: सर अल्निनो सोबतच लानिना हा सुद्धा एक हवामान बदलाचा प्रकार आहे, तर अल्निनो आणि लानिना यामध्ये नेमका आपल्याला काय फरक सांगता येईल?
0: अल्निनो म्हणजे जसं मॅडम आता सांगितलं की अर्थ त्याचा की लहान मुलगा होतो आणि लानिना म्हणजे लहान मुलगी. आणि अल्निनो मध्ये पाण्याचं जे तापमान आहे प्रशांत महासागरातील विषुववृत्ताजवळ जे पाण्याचं तापमान त्याच्यामध्ये वाढते अल्निनो मध्ये आणि ह्याच्या उलट जे आहे लानिनामध्ये पाण्याचं तापमान जे ते कमी होते, पाणी थंड राहते आणि त्यामुळे याचा भारतावरील पावसावर असा परिणाम होतो की अल्निनो वर्षामध्ये पाऊस कमी पडतो, लानिना वर्षामध्ये पाऊस हा जास्त पडतो आणि त्याचा प्रत्यक्ष शेतीवर परिणाम असा होतो. मग पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळ, उत्पादनामध्ये घट येणं आणि एकंदरीत शेती क्षेत्रावरती मोठं संकट निर्माण होते अल्निनोमुळे आणि लालिनामुळे चांगलं उत्पादन येते आणि पीक सुद्धा चांगलं येते.
1: अच्छा सर, महाराष्ट्र राज्यामध्ये या अल्निनोचे काय परिणाम होतात याविषयी काय सांगाल?
0: महाराष्ट्राचा जर विचार केला मॅडम आपण तर जसं देशपातळीवरती अल्निनोचा परिणाम होतो त्याच स्वरूपामध्ये जो आहे जसं पावसाचं प्रमाण जे आहे कमी होणार आहे, पाऊस कमी पडणार आहे सरासरीपेक्षा. एक तर मान्सून जो आहे तो उशिरा, आता जसं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल घोषणा केली की शेतकऱ्यांनी ह्या 1 जून पासून जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी किंवा मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे पण तरी सुद्धा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. 75 ते 100 मिलीमीटर झाल्यानंतरच पाऊस झाल्यानंतरच पेरणी करायची आहे. तर मान्सून उशिरा सुरू होऊ शकतो किंवा कमी पडू शकतो, पावसाचं वितरण अनियमित त्यामुळे होऊ शकते कारण याचा खरीप पिकावरती जे आहे कारण की आपल्या देशामध्ये जर सर्वात जास्त धान्याचं उत्पादन बघितलं तर खरीप हंगामामध्ये घेतल्या जाते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी पिकं आहेत मग सोयाबीन असेल, भात आहे, गहू आहे, ज्वारी आहे, सोयाबीन आहे, मका आहे, ऊस आहे, ही जी काही पिकं आहे, कापूस आहे, तर ही खरीप पिकावरती मोठा परिणाम होतो, त्याच्या अंकुरणावरती परिणाम होतो आणि परिणामी उत्पादनामध्ये 20 ते 25% घट येऊ शकते. सोबतच यामुळे पाण्याची जी टंचाई आहे मग सिंचनासाठी असेल पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई जी आहे कारण की विहिरी

0: बोरवेल तलाव जे आहेत हे पुरेशा प्रमाणामध्ये भरणार नाही आहे, त्यामुळे भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याच्या शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. तापमानामध्ये वाढ होणार आहे मॅडम. आपण बघतोय की सध्याचा जो उन्हाळा आहे 45-46 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे, तर तापमानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे पिकं करपून जे आहे कीड रोग वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. तर एकंदरीत महाराष्ट्रातील शेती क्षेत्रावरती याचे विपरीत परिणाम होणार आहे, उत्पादनामध्ये घट होणार आहे.
1: अच्छा सर, साधारण अलिनोची परिस्थिती बघता आपण सांगितलं की हवामानात पण बदल होणार आहे, जसं तापमान वाढणार आहे सोबतच पावसाचं 10% प्रमाण कमी होणार आहे.
0: बरोबर.
1: तर यावर आपल्याला नेमक्या काय उपाययोजना करता येतील सर? आपल्या शेतकरी बांधवांपुढे हा खूप मोठा प्रश्न असेल.
0: बरोबर आहे मॅडम, कारण की आता पाऊस मुळातच कमी पडणार आहे. सरासरीपेक्षा 10% पाऊस आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर कमी पडणार आहे. मग जे उपलब्ध पाणी आहे, पावसाचं जे पडणारं पाणी आहे, तर प्रत्येक पावसाचा थेंब जो आहे आपल्याला अडवावा लागणार आहे, त्याला जमिनीमध्ये जिरवावं लागणार आहे. म्हणजे ज्याला आपण मूलस्थानी जलसंधारण म्हणतो त्याचे उपाय आपल्याला करावे लागणार आहे. त्याच्यासाठी मग आपल्याला उताराला आडवी पेरणी करावी लागेल, त्याचबरोबर आडवी मशागत नांगरणी असेल, वखरणी असेल आणि पेरणी असेल, ही उताराला आडवी आपल्याला करायची आहे, जेणेकरून पावसाचं पडणारं पाणी हे वाहून जाणार नाही, त्या ठिकाणी जमिनीमध्ये मुरेल. त्याचबरोबर आपल्याला जे आहे पाण्याचा कार्यक्षम वापर करायचा आहे. आपण जे म्हणतो की प्रतिथेंब अधिक पीक, पर ड्रॉप मोर क्रॉप, त्याच्यासाठी आपल्याला ठिबक तुषार ह्या सिंचन सुविधेचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे. सोबतच आपल्याला शेततळे शेतकऱ्यांनी निर्माण केली पाहिजे, जेणेकरून पावसाचं पाणी त्यामध्ये साठवून आपण ज्यावेळेस पिकाला पाण्याची गरज आहे, खरी गरज आहे, त्यावेळेस शेतकरी जे आहे लाईफ सेव्हिंग इरिगेशन देऊन आपली उत्पादनामध्ये येणारी घट कमी करतील आणि त्या पिकाला वाचवतील. सोबतच नवीन एक जलतारा प्रकल्प आपण जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याची विभागांतर्गत प्रचार प्रसिद्धी करत आहोत. तर ते जलतारा प्रकल्प सारखे जे आहे त्याच्यामध्ये आपण 5x5x6 फुटाचा खड्डा आपण घेतो, 5 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 6 फूट खोल, आणि हा एकरी आपल्याला 2 खड्डे घ्यायचे आहे. ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचते अशा ठिकाणी ते आपल्याला खड्डे घ्यायचे आहे, आणि त्यामध्ये मग जे आहे आपले जे मोठे बोल्डर आहेत आणि छोटे पावस जे गोलगोटे आहेत ते खाली टाकायचे, एक साधारण 3 फुटापर्यंत. वरचा 2.5 फुटामध्ये आपण मोठे बोल्डर टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने खड्डे आपण भरून घ्यायचे आहे. पावसाचं पडणारे जे पाणी आहे त्या खड्ड्यामध्ये जे मुरून जे आहे तिथलच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. तर हे जलतारासारखे प्रकल्प आपल्याला राबवायचे आहेत. हे झालं पाण्याच्या बाबतीमध्ये, जमिनीच्या बाबतीमध्ये. त्याचबरोबर आपल्याला पिकाची निवड जी आहे, कमी कालावधीत येणारी पिकं जी आहे आणि ज्याला पाणी कमी लागते अशी पिकं आपल्याला घ्यायची आहेत. जसं मग ज्वारी आहे, बाजरी आहे, मूग आहे, उडीद आहे, आणि वाण सुद्धा तसेच आपल्याला निवडायचे आहे ज्याला कमी पाणी लागेल. त्याचबरोबर आपल्याला मातीचं व्यवस्थापन करायचं आहे. उष्णतेच्या सहाय्याने जे इव्हॅपोरेशन होते, बाष्पीभवन होते आणि पाणी उडून जाते, त्यासाठी आपल्याला आच्छादन करायचं आहे. काडी कचरा जो काही शेतातला आहे त्याचा आपण पिकाच्या मुळाभोवती जे आच्छादन केले पाहिजे, जेणेकरून पाण्याचं त्या ठिकाणी संवर्धन होईल, पाण्याची पातळी त्या ठिकाणी टिकून राहील, ओलावा निर्माण होईल आणि त्या ठिकाणी ते पिकाला मिळेल आणि उत्पादनामध्ये घट येणार नाही. त्याचबरोबर सेंद्रिय खत सुद्धा आपण, मग गांडूळ खत असेल, शेणखत असेल, ह्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी वापर केला तर त्यामुळे काय होणार आहे की जमिनीची जलधारणा क्षमता वाढणार आहे, जमिनीची सच्छिद्रता वाढणार आहे, हवेचं प्रमाण चांगलं राहणार आहे आणि त्या वाढ चांगली होऊन पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. सोबतच एक मॅडम, ज्यावेळेस पेरणीचा आपण म्हणतो त्यावेळेस आपण जे रुंद वरंबासरी पद्धत आहे, रुंद वरंबासरी म्हणजे बीबीएफ ब्रॉड बेस फरो, ह्याच्यामध्ये काय होते की आपण 1.2 ते 1.5 मीटरची आपण सरी काढतो, त्याची रुंदी 1.5 मीटर राहते आणि गादी वाफा त्या ठिकाणी तयार होतो जवळपास 10 ते 15 सेंटीमीटरचा आणि सरी जी आहे ती 30 ते 45 सेंटीमीटरची सरी तयार होते. आणि यावर जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर पाऊस समजा कमी झाला किंवा जास्त झाला तरी सुद्धा पिके जी आहे ती तग धरून राहतात आणि उत्पादनामध्ये किमान 15-20% वाढ त्यामध्ये होते. तर बीबीएफ वर पेरणी करायला पाहिजे, पीक बदल केला पाहिजे शेतकऱ्यांनी, आंतरपीक असेल, मिश्र पीक असेल, आपलं मुख्य पीक हातचं गेलं, जसं सोयाबीनमध्ये आपण तूर घेतो किंवा कापसामध्ये तूर घेतो 3:3 किंवा 8:1, म्हणजे 8 ओळी कपाशीच्या 1 ओळ तुरीची, किंवा 2 ओळी कपाशीच्या 3 ओळी तुरीच्या, किंवा मग मुगाची आपण घेऊ शकतो. तर असे आंतरपीक मिश्रपीक पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे, जेणेकरून मुख्य पीक जर हातचं गेलं तर दुसऱ्या पिकापासून त्याचं उत्पादन मिळेल त्याला. आणि त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या सरकारी योजना आहेत, जसं प्रधानमंत्री फसल बीमा योजना आहे, त्याचं सुद्धा शेतकऱ्यांनी आपली जोखीम कमी करून त्याचा लाभ घेतला पाहिजे.
1: अच्छा सर, सरतेशेवटी ह्या अलिनोचा जे आपण सांगितलं आपल्या शेतकरी बांधवांना, तर आपल्या शेतकरी बांधवांच्या हितावह आपलं शासन काही पाऊल उचलतंय का सर? त्यांच्यासाठी काही योजना म्हणा किंवा त्यांच्या काही मोहिमा अशा काही आहेत का, याविषयी सांगा.
0: नक्कीच मॅडम, महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जे आहे, जे 2026 अलिनो वर्ष आहे, त्यावर आपल्याला मात करायची आहे आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्राचं उत्पादन सुद्धा शेतीचं वाढवायचं आहे. तर त्यासाठी जसं मी पूर्वी बोललो की शेतकऱ्यांनी जे आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे, आपल्या पिकाचा विमा उतरून घ्यायचा आहे, जेणेकरून त्या माध्यमातून जोखीम कमी होईल. आणि त्याचबरोबर जे आहे जसं जलतारा प्रकल्प आहे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून

0: योजनेतून असेल तर जलतारा प्रकल्प राबून जे आहे जे काही पडणारं पावसाचं पाणी आहे त्याला अनुदान सुद्धा आहे तर त्याचा आपल्याला शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जलतारा प्रकल्प घेऊन आपल्या शेतामध्ये शोषखड्डे घेऊन पावसाचं पाणी साठवायचं आहे. त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत जे आहे जे काही हवामान अनुकूल जे वाहन आहेत म्हणजे जे कमी पावसामध्ये कमी पाण्यामध्ये असे जे काही वेगवेगळे पिकाचे वाहन आहेत त्याचे प्रात्यक्षिक आपण त्या पोकरा 2.0 अंतर्गत देतो शेतकऱ्यांना. त्याचा सुद्धा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर BBF यंत्र जे आहे आपण यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत जे आहे जे रुंद सरीवरंबा पद्धत आहे आणि जे आपण रेकमेंड करतो शेतकऱ्यांनी की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रुंद वरंबासरी पद्धतीवरचा वापर करायचा आहे पेरणीसाठी तर त्यासाठी जे लागणारं यंत्र आहे BBF यंत्र ते सुद्धा अनुदानावरती उपलब्ध आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत जे आहे शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि आपल्याला अन्यनोपासून जे आहे आपत्कालीन पीक व्यवस्थापन करून जे आहे आपल्याला होणारं नुकसान टाळायचं आहे.
1: अच्छा, तर शेतकरी बांधवांनो अशा कार्यक्रमात आपण अल निनो आणि त्याचे शेतीवर होणारे दुष्परिणाम याविषयी आपण जाणून घेतलं. तर साधारण अल निनो काय परिस्थिती निर्माण करू शकतं हे आज आपल्याला निलेश राठोड सरांनी सांगितलं. सर, आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि या विषयाची खोलवर अशी इत्यंभूत माहिती आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल लाखो आकाशवाणीच्या वतीनं मी आपल्याला खूप खूप आभार मानते सर. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. जाता जाता एकच शेतकरी बांधवांसाठी आता खरीप हंगाम येणार आहे आणि अल्निनोचं वर्ष आहे तर आपण शेतकऱ्यासाठी सुयश चिंतूया. काळ्या आईची माया खरीपाच्या हंगामाला बरकत व्हावी धनधान्याची मिळावा आनंद किसानाला.
1: अरे वा, फारच छान सांगत आपल्या आजच्या या कार्यक्रमाची झाली आहेत सर. त्याबद्दल सुद्धा आपलं खूप खूप आभार सर. धन्यवाद. आज आपण अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची ही मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात पुढे प्रसारित करीत आहोत डॉक्टर प्रशांत उंबरकर, रसायन विरहित कीड व्यवस्थापन या विषयावर यांनी दिलेली ही मुलाखत.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे रसायन विरहित कीड व्यवस्थापन आणि या संदर्भात महत्वपूर्ण माहिती आपल्याला देतील तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत उंबरकर, शास्त्रज्ञ कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र साकोली इथून. सर, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
3: सर्वांना नमस्कार.
2: सर, आजचा जो आपला विषय आहे त्याच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आहे की रसायन विरहित कीड व्यवस्थापन म्हणजे नक्की काय.
3: आता आपण जर ढोबळ मानानं बघितलं तर शेतामध्ये कीड व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो. यामुळे निसर्गावर, मित्र कीटकावर आणि मानवावर याचा विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसत आहे. परंतु जर आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन जर बघितलं तर शेतीमध्ये जे रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी ज्या काही पद्धती आपण वापरतो त्या पद्धतीला आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन असं म्हटलं जातं.
2: नक्कीच सर. सर, यानंतर आम्हाला सांगा की रसायन विरहित कीड व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश काय आहे.
3: आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण बऱ्याच वेळेस आपण पाहतो की या रासायनिक कीटकनाशकामुळे पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होताना दिसतो. तर याचा मुख्य उद्देश असा आहे की पर्यावरणाचा समतोल या रसायन विरहित कीटकनाशकामुळे आपल्याला राखता येतो. त्याच्यासोबतच मानवी आरोग्याला, त्यासोबतच जे मित्र कीटक आहे किंवा आपण निसर्ग म्हणू शकतो त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचवता आपण पिकांचे संरक्षण या पद्धतीमुळे त्या ठिकाणी आपण करू शकतो.
2: नक्कीच. सर, रसायन विरहित कीड व्यवस्थापनाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत याही बाबत सांगा.
3: आता आपण जर बघितलं तर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत की ज्या पद्धतीचा वापर करून आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन करू शकतो. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मशागतीय पद्धती आपण त्याला म्हणतो. यामध्ये सुरुवातीपासून म्हणजे उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी करणे जेणेकरून जे त्या किडींचे कोष किंवा सुप्तवस्था ज्या जमिनीमध्ये असतील तर त्या जमिनीच्या वर येऊन एकतर ते सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतील किंवा जे मित्र पक्षी आपण ज्याला म्हणतो ते पक्षी त्यांना टिपून ते नष्ट करू शकतात. त्यासोबतच पिकांची फेरपालट, आता आपण एकाच पिकाची वारंवार लागवड न करता आलटून पालटून जर आपण लागवड केली तर या किडींचं जे जीवनचक्र आहे ते आपण ब्रेक करू शकतो किंवा ते तोडू शकतो. त्याच्यानंतर आपण आंतरपीक पद्धती जर बघितली तर यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे या किडीचं व्यवस्थापन करता येते. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर मुख्य पिकांसोबत सापळा पीक ज्याला आपण ट्रॅप क्रॉप म्हणतो हे जर आपण त्या ठिकाणी लावलं तर त्या ठिकाणी ज्या किडी मुख्य पिकं जे आहे त्याकडे न वळता सापळा पिकांवर ते आकर्षित होतात आणि त्यामुळे जे मुख्य पीक आहे ते आपण त्या ठिकाणी त्या पिकांचं संरक्षण करतो. आता जर उदाहरण जर घेतलं आपण जर आपण आपल्या

शेतामध्ये टोमॅटो या पिकाची लागवड केली असेल आणि या टोमॅटोच्या पिकाच्या चारही बाजूला आपण जर का झेंडू याची जर लागवड केली एक दोन ओळी समजा चारही बाजूनं तर त्या ठिकाणी जे हेलिकोर्प आहे म्हणजे जिला आपण हिरवी बोंडअळी म्हणतो किंवा घाटेअळी सुद्धा आपण म्हणतो तर या किडीची जी मादी आहे ती मादी या पिवळ्या फुलावर एगलिंग करते किंवा अंडी देते त्याच्यामुळे आपण या मुख्य पिकाचं संरक्षण करू शकतो या सापळा पिकाच्या लागवड केल्यामुळे. त्यासोबतच एक महत्वाचं जे आहे की बऱ्याच वेळेस आपण पाहतो की पिकांचे अवशेष आपल्या शेतामध्ये तसेच राहतात तर अशा परिस्थितीमध्ये हे जे कोष आहे किंवा या किडींच्या सुप्त अवस्था आहे या पिकांच्या अवशेषामध्ये राहतात किंवा त्या ठिकाणी तण असेल तर अल्टरनेट होस्ट म्हणून त्या तणावर सुद्धा जगतात त्याच्यामुळे पिकांचे अवशेष असतील तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणून काढून त्याचं कंपोस्ट करू शकतो किंवा ते नष्ट करू शकतो किंवा त्या तणांचं सुद्धा व्यवस्थापन करू शकतो. नंतर पेरणीची जी वेळ आहे आता विद्यापीठांना शिफारस केलेली जी वेळ आहे त्याप्रमाणेच आपण त्या ठिकाणी पेरणी करणं आवश्यक आहे जेणेकरून या किडीचं व्यवस्थापन आपल्याला कमी खर्चामध्ये आणि वेळेत करता येईल. आणि एक महत्वाची जी बाब आहे बऱ्याच वेळेस आपण पाहतो की असंतुलित खतांचा वापर जर मोठ्या

0: त्या ठिकाणून काढून त्याचं कंपोस्ट करू शकतो किंवा ते नष्ट करू शकतो किंवा त्या तणांचं सुद्धा व्यवस्थापन करू शकतो. नंतर पेरणीची जी वेळ आहे, आता विद्यापीठांना शिफारस केलेली जी वेळ आहे त्याप्रमाणेच आपण त्या ठिकाणी पेरणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून या किडीचं व्यवस्थापन आपल्याला कमी खर्चामध्ये आणि वेळेत करता येईल. आणि एक महत्वाची जी बाब आहे, बऱ्याच वेळेस आपण पाहतो की असंतुलित खतांचा वापर, जर मोठ्या प्रमाणावर जर खतांचा वापर जर झाला, तर जसं की आपण उदाहरण घेतलं युरियाचा, तर त्यामुळे पिकांना एक हिरवट रंग जास्त प्रमाणात डार्क हिरवा कलर त्या ठिकाणी येतो आणि त्यामुळे किडींचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी वाढते. तर अशा पद्धतीमुळे सुद्धा आपण या किडीचं व्यवस्थापन करू शकतो. यानंतर जी नंतरची एक पद्धत म्हणता येईल आपल्याला, यांत्रिक किंवा भौतिक पद्धती. याच्यामध्ये काय की आपल्याला बऱ्याच वेळेस पिकांवर अंडीपुंज दिसतात किंवा अळ्यांचा समूह आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, तर ते आपण त्या अंडीपुंज किंवा ज्या समूहाच्या अळ्या आहे ते आपण हाताने तोडून त्या नष्ट करू शकतो. नंतर शेतामध्ये आपण जर पाहिलं तर कामगंध सापळे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फेरोमोन ट्रॅप्स म्हणतो, तर हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण जर सर्वसाधारणपर्यंत पाहिलं तर सर्वेक्षणासाठी साधारणतः एक एकर क्षेत्रामध्ये आपण दोन कामगंध सापळे त्या ठिकाणी लावत असतो. पण आपल्याला जर का मोठ्या प्रमाणावर संनियंत्रण करायचं असेल किंवा मास ट्रॅपिंग त्या ठिकाणी करायचं असेल, ते नर पतंग मोठ्या प्रमाणावर पकडायचे असतील, तर एक एकर क्षेत्रामध्ये 8 ते 10 कामगंध सापळे त्या ठिकाणी आपल्याला लावावे लागतील, जेणेकरून जे काही आपल्या परिसरामध्ये असणारे पिकांवरील असणारे नर पतंग आहे त्या सापळ्यांमध्ये येऊन नष्ट होतील. आता उदाहरण जर आपण घेतलं तर आपल्याकडे चना लागवड झालेली असेल तर चण्यावर हिरवी बोंडळी किंवा आपण घाटाळी म्हणतो ती या किडीचा प्रादुर्भाव होत असतो, तर अशा किडीसाठी हेलिलिवर असलेला जो कामगंध सापळा आहे तो त्या ठिकाणी आपण लावू शकतो. जर आपल्या शेतामध्ये आपल्याला तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपण स्पोडोलिवर अशा या ट्रॅपमुळे कामगंध सापळ्यांमुळे आपल्या किडींचं व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकतो. सोबतच जर आपल्या शेतामध्ये जे काही रस शोषण करणारे किंवा सॉफ्ट बॉडीड इन्सेक्ट असतात या किडींच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा पिवळे चिकट सापळे किंवा निळे चिकट सापळे यांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आपण. जसं की आपण पाहतो की मिरची झालं किंवा इतर जे पिकं झाले की यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर या रस शोषण करणाऱ्या किडीमुळे प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो, तर अशा पिकांमध्ये सुद्धा आपण पिवळे आणि निळे चिकट सापळे वापरून कीड व्यवस्थापन करू शकतो. सोबतच जर आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर पिकांचं संरक्षण करण्यासाठी जाळी सुद्धा जाळ्याचा किंवा नेटचा वापर त्या ठिकाणी केला जातो. सोबतच आपण जर लाईट ट्रॅपचा जर विचार केला प्रकाश सापळ्यांचा, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं एक विकसित केलेला लाईट ट्रॅप आहे, सोलर लाईट ट्रॅप आहे की जो सोलरच्या ऊर्जेमुळे तो सुरू होतो आणि ऑटोमॅटिकली बंद सुद्धा होतो, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला वेळेनुसार या प्रकाश सापळ्यांना सुरू किंवा बंद त्या ठिकाणी करता येते.
1: सर, यानंतर आम्हाला सांगा कीड व्यवस्थापनाच्या जैविक पद्धती कोणकोणत्या आहेत?
0: आता तुम्ही जर पाहिलं तर जैविक पद्धती ही खूप महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की मित्र कीटक, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पॅरासिटॉइड आहे, प्रिडेटर आहे, या ज्या मित्र कीटक आहे यांचं संवर्धन करणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये काय असतं की हे जे किडींचे व्यवस्थापन करण्याकरता त्याच्या आपल्या नैसर्गिक शत्रूंचा आपण त्या ठिकाणी वापर करून किडींचं व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण करू शकतो. आता उदाहरण जर आपण घेतलं तर ट्रायकोग्रामा जापोनिकम जे आपला मित्र कीटक आहे, पॅरासिटॉइड आहे, हा धानावरील खोड किडींसाठी त्या ठिकाणी आपण शेतामध्ये वापरत असतो. त्यासोबतच कपाशीवरील जी गुलाबी बोंडळी आहे त्यासाठी सुद्धा आपण ट्रायकोग्रामा बॅक्टेरिया सारखे मित्र कीटकांचा वापर त्या ठिकाणी करत असतो. हे जे ट्रायकोग्रामा जे आहे हे हानिकारक किडींच्या अंड्यामध्ये अंडी घालून त्या किडीला नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करतात, जेणेकरून पुढची पिढीच त्या ठिकाणी ती थांबल्या जाते. आणि साधारणतः आपण जर पाहिलं तर अतिशय कमी खर्चामध्ये या किडीचं व्यवस्थापन आपण या जैविक पद्धतीद्वारे करू शकतो. याच्यामध्ये आपण जर मित्र कीटक पाहिले तर त्याच्यामध्ये प्रार्थना कीटक आहे, सिरफिड माशी आहे, मॅलाडा आहे, लेडीबर्ड बीटल किंवा आपण त्याला ढालकिळा म्हणतो, यासोबतच काही पक्षी सुद्धा आहेत की जे पक्षी या किडींच्या अवस्थांना, की जसं समजा आपण अळी अवस्था आहे किंवा कोश अवस्था आहे, यांना टिपून खातात. हे सुद्धा आपल्यासाठी एक महत्वाची त्या ठिकाणी बाब आहे.
1: सर, यामध्ये जैविक कीटकनाशके कोणकोणती आहेत याबाबत सांगा.
0: आताच आपण बघितलं तर यामध्ये मेटारायझियम आहे, त्याच्यानंतर बिवेरिया बासियाना आहे, व्हर्टिसिलियम आहे, किंवा HNPV सुद्धा आहे, SLNPV आहे, GV आहे, किंवा BT आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा आहे. ह्या काही जैविक कीटकनाशक आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या रसायनाचा वापर नाही. यामुळे कुठल्याही मित्र कीटकावर किंवा मानवावर किंवा निसर्गावर असा विपरीत परिणाम होत नाही, त्याच्यामुळे याचा वापर करणं अतिशय सेफ आहे आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे.
1: नक्कीच सर. यानंतर आम्हाला सांगा की वनस्पतीजन्य कीटकनाशके कोणकोणती आहेत?
0: आता जर आपण बघितलं तर जे कीटकनाशक वन

0: वनस्पतीपासून तयार होतात किंवा आपण करू शकतो त्यांना आपण वनस्पतीजन्य कीटकनाशके आपण म्हणतो. जसं की आपण निंबोळी अर्क ज्या उन्हाळ्यामध्ये आपण आता बघितलं असेल, आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस या लिंबोळ्या खाली पडलेल्या दिसतात, तर या ज्या मॅच्युअर झालेल्या लिंबोळ्या आहे याचा वापर करून आपण त्या ठिकाणी निंबोळी अर्क तयार करू शकतो. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे दशपर्णी अर्क, ज्या 10 प्रकारच्या वनस्पती यांचा वापर करून आपण हा दशपर्णी अर्क तयार करून आपण जर आपल्या शेतामधील पिकांवर जर फवारणी केली तर या किडींपासून आपल्या या पिकांचे संरक्षण त्या ठिकाणी करू शकतो.
1: सर, सरते शेवटी आमचे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत जे हा कार्यक्रम ऐकतायत त्यांना आपण काय सल्ला द्याल?
0: तर या प्रसंगी मी शेतकरी बंधूंना एक सल्ला या ठिकाणी देतो. त्यामध्ये एक महत्त्वाचं जे आहे की सर्वांनी कृपया एक यावर्षी आपण काळजी घेतली की रसायनांचा कमीत कमी वापर शक्यतोवर जर आवश्यकता असेल तरच त्या ठिकाणी करावा, किंवा ज्या काही रसायनविरहित पद्धती आपण आता जी चर्चा केली या पद्धतींचा वापर जर आपण त्या ठिकाणी केला, ज्यामध्ये आपण मेटारायझियम एनासोफिली झालं किंवा बेवेरिया बॅसेना झालं किंवा HNPV झालं, अशा ज्या जैविक कीटकनाशके आहेत किंवा वनस्पतीजन्य जे कीटकनाशके जे घरच्या घरी आपण स्वस्तामध्ये घरच्या घरी करू शकतो, जसं की निंबोळी अर्क झालं किंवा दशपर्णी अर्क झालं, या सोबतच आपण जर पाहिलं तर बाजारामध्ये हे कामगंध सापळे सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, याचा सुद्धा वापर आपण जर शेतामध्ये केला तर कुठल्याही प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही, जेणेकरून आपल्या खर्चामध्ये सुद्धा बचत होईल आणि आपल्या निसर्गावर, आरोग्यावर आणि मित्र कीटकावर याचा विपरीत परिणाम होणार नाही. त्याच्यामुळे या प्रसंगी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण या रसायनविरहित कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून आपल्याला भरघोस असं उत्पादन मिळेल आणि कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी आपलं या किडींचं व्यवस्थापन करता येईल. धन्यवाद.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, रसायनविरहित कीड व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयी आपण आत्ताच माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत उंबरकर यांच्याकडून, शास्त्रज्ञ कीटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र साकोली इथून. सर, आपण वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनींना इतक्या महत्वपूर्ण विषयी माहिती दिलीत याबद्दल मनापासून धन्यवाद. सर,
0: आपले सुद्धा आभार आणि सर्व शेतकरी बंधूंचे सुद्धा आभार. धन्यवाद.
2: आता आपण डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची रसायन विरहित कीड व्यवस्थापन या विषयावर ही मुलाखत ऐकलीत. या विषयावर त्यांच्याशी बातचीत केलेली होती शंतनू ठेंगडे यांनी. याबरोबरच आजचा आपला कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम इथे संपवित आहोत. श्रोते हो, शेतीमध्ये योग्य माहिती, योग्य नियोजन आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादनात नक्कीच सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. आजच्या कार्यक्रमातली ही माहिती आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. पुन्हा अशा शेतीविषयक नव्या माहितीसह भेटूयात आपल्याच माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या
4: मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kHz वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली।

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. रात्रीचे 8 वाजले आहेत. श्रोते हो, ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

सतीची पुण्याई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. शांता शेळके यांच्या गीताला संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. एक गाणे ताजे तवाने आपण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आणि युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज एकंदर 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय वाघचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील. विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी या खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.
0: या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
2: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस या खासदारांच्या यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसंच रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियां

अपघातांना त्यांनी 5 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गेल्या 24 तासात झारखंडमध्ये वीज कोसळून 11 जण मृत्यूमुखी पडले आहेत. मृतांमध्ये खुंटी जिल्ह्यातल्या 4, रामगड जिल्ह्यातल्या 2, लोहारडाग, देवघर, जामतारा, साहिबगंज तसंच गिरिदी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये नीट यूजी फेरपरीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 28 जणांना अटक झाली आहे. देशभरात काल कडक बंदोबस्तात ही फेरपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियेत फेरफार करून बनावट उमेदवार बसवल्याच्या आणि मध्यस्थांशी संगणमत केल्याच्या आरोपावरून या प्रक्रियेशी संबंधित 18 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर नोंदणीकृत उमेदवारांच्या वतीनं परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून लखीसराय इथून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच गया वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित एका मध्यस्थालाही पोलिसांनी अटक केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं NTA म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन NTA केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांची इयत्ता 12वीचे गुण पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनानंतर बदलले आहेत त्यांच्या सुधारित गुणपत्रिका योग्य वेळी CBSEच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सुधारित गुणपत्रिका मिळण्यापूर्वी उमेदवारांना त्यांच्या जुन्या मूळ गुणपत्रिका जमा कराव्या लागतील. अद्ययावत गुणपत्रिका डिजिलॉकर खात्यातही उपलब्ध असून पुढच्या सर्व प्रक्रियांसाठी ती वैध असल्याचंही बातमीत म्हटलं आहे. UKचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं असून आज 10 डाउनिंग स्ट्रीट इथल्या निवासस्थानी त्यांनी चाहत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं आहे. राजे चार्ल्स यांना आपला निर्णय कळवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. अलीकडेच पोटनिवडणूक जिंकणारे अँडी बर्नहॅम हे स्टार्मर यांची जागा घेतील असं मानलं जात आहे. जेफ्री एपस्टीन बरोबर कथित संबंध असलेले पीटर मंडेलसन यांची नेमणूक अमेरिकेत राजदूत म्हणून करण्याचा स्टार्मर यांचा निर्णय सर्वात वादग्रस्त ठरला. व्हॉट्सअपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कुणाल शाह या भारतीय व्यक्ती नियुक्त झाले आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. कुणाल शाह यांनी भारतात क्रेड या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीत मेटा सुमारे 8,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर इराणचे संरक्षण उपमंत्री गदिर निझामीपोर यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ब्रिक्स व्यासपीठाच्या माध्यमातून सहकार्य आणि भारत इराण द्विपक्षीय भागीदारीवरही त्यांनी यावेळी चर्चा केली. कतारमध्ये गॅस निर्यातीच्या एका प्रमुख केंद्रावर झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याचं कतारच्या ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे. अमेरिका इराणमधल्या युद्धबंदीच्या वाटाघाटीदरम्यान कतारनं आपलं निर्यात केंद्र पुन्हा सुरू करण्याचं काम हाती घेतलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव साहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा NTA फेटाळला.

0: नड्डा आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांचा राजीनामा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 8:15 वाजलेत. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत प्रासंगिक. 21 जून रोजी साजऱ्या झालेल्या जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम. नमस्कार श्रोतेहो, आकाशवाणी सांगलीच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आणि वरदाचा नमस्कार. आज 22 जून, काल 21 जून रोजी जगभरात विश्व संगीत दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं आज आपण संगीताच्या विश्वात एक सुरेल फेरफटका मारणार आहोत. संगीत म्हणजे काय, त्याचं आपल्या जीवनातील स्थान काय, भारतीय संगीत परंपरेतील महान व्यक्तिमत्वांचं योगदान काय, मिरज या संगीत नगरीचं वैशिष्ट्य काय आणि आधुनिक काळात संगीताचा आरोग्यासाठी कसा उपयोग होतो, या सर्व विषयांवर आज आपण संवाद साधणार आहोत. श्रोते हो, मानवानं भाषा निर्माण होण्यापूर्वी निसर्गाचे स्वर ऐकले. पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याची सळसळ, पावसाचा नाद, समुद्राच्या लाटांची लय, यातूनच संगीताची पहिली बीज रुजली असावीत. त्यामुळे संगीत ही केवळ कला नाही, तर ती मानवी अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे. संगीत हा असा चमत्कार आहे जो शब्दांशिवायही भावना व्यक्त करू शकतो. आनंद, विरह, भक्ती, करुणा, उत्साह, शांतता अशा मानवी मनातील प्रत्येक भावनेला संगीत स्पर्श करतं. म्हणूनच संगीताला जगाची सार्वत्रिक भाषा असं म्हटलं जातं. विश्व संगीत दिनाचा इतिहासही मनोरंजक आहे. 1982 मध्ये फ्रान्समध्ये फेट द ला म्युझिक या उपक्रमातून या दिवसाची सुरुवात झाली. संगीत हे केवळ सभागृहात किंवा रंगमंचावर मर्यादित न राहता रस्त्यावर, चौकात, समाजात आणि सर्वसामान्यांच्या जीवनात यावं, हा त्यामागचा उद्देश होता. हा दिवस जगातील शेकडो देशांमध्ये साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत संगीताला अत्यंत उच्च असं स्थान आहे. आपल्या परंपरेत संगीताला नादब्रह्म म्हटलं जातं, म्हणजेच नाद हेच ब्रह्म. सामवेद हा तर पूर्णपणे गायनाशी संबंधित मानला जातो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव, एकनाथ, रामदास स्वामी यांच्यापासून ते आधुनिक काळातील अनेक कलाकारांपर्यंत संगीतानं अध्यात्म आणि समाज प्रबोधनाची महत्वाची भूमिका निभावली आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा विचार करताना काही महान व्यक्तिमत्वांचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. त्यापैकी एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर. 18 ऑगस्ट 1872 रोजी जन्मलेले विष्णू दिगंबर पलुस्कर हे आधुनिक भारतीय संगीत शिक्षणाचे शिल्पकार मानले जातात. त्यांच्या काळात शास्त्रीय संगीत हे प्रामुख्यानं राजदरबार, घराणी आणि काही विशिष्ट समाज घटकांपुरतं मर्यादित होतं. संगीत शिकणं ही सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध गोष्ट नव्हती. पलुस्करांनी या परिस्थितीला आव्हान दिलं. त्यांनी संगीताला समाजाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य केलं. 1901 मध्ये लाहोर इथं त्यांनी गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. या संस्थेमुळं संगीत शिक्षणाला शास्त्रशुद्ध, संघटित आणि लोकाभिमुख असं स्वरूप मिळालं. पलुस्करांचं आणखी एक मोठं योगदान म्हणजे त्यांनी संगीताला राष्ट्रभावनेशी जोडलं. स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तीपर गीतांद्वारे त्यांनी जनजागृती केली. रघुपती राघव राजा राम यासारख्या भजनांच्या प्रसारात त्यांची भूमिका महत्वाची मानली जाते. त्यांच्या कार्यामुळं संगीत हे केवळ मनोरंजन न राहता संस्कार, शिक्षण आणि राष्ट्रनिर्मितीचं साधन बनलं. आज भारतातील असंख्य संगीत विद्यालय, संगीत परीक्षा आणि संस्थात्मक संगीत शिक्षणाच्या मागे पलुस्करांच्या विचारांचा ठसा दिसून येतो. श्रोते हो, भारतीय संगीताचा इतिहास सांगताना महाराष्ट्रातील सांगली आणि मिरज या प्रदेशाचा उल्लेख केल्याशिवाय हा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. मिरज ही नगरी अनेक कारणांनी संगीत विश्वात प्रसिद्ध आहे. एकीकडे इथं महान गायकांनी आपली साधना केली, तर दुसरीकडे जगप्रसिद्ध तंतुवाद्य निर्मितीची परंपरा

इथं विकसित झाले. तंतुवाद्यांचं माहेरघर ही मिरज शहराची ओळख आहे. सतार, तानपुरा, वीणा, तंबोरा अशा वाद्यांच्या निर्मितीत इथल्या कारागिरांनी जगभरात लौकिक मिळवला आहे. पावणे 200 वर्षांहून अधिक काळ ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. अलीकडेच मिरज इथल्या सतार आणि तानपुरा या वाद्यांना भौगोलिक मानांकन अर्थात GI टॅग प्राप्त झाला आहे. हा सन्मान मिरजेच्या कारागिरांच्या कौशल्याची अधिकृत दखल आहे. GI टॅग म्हणजे एखाद्या उत्पादनाची विशिष्ट भौगोलिक ओळख. जसं कोल्हापुरी चप्पल, दार्जिलिंग चहा किंवा बनारसी साडी, तसंच आता मिरजेची सतार आणि तानपुरा यांनाही जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख मिळाली आहे. मिरजेतील तानपुरे आणि सतारींची मागणी देश विदेशात आहे. पंडित भीमसेन जोशी, उस्ताद राशिद खान, शुभा मुद्गल, हरिहरन, सोनू निगम, जावेद अली, AR रहमान यासारख्या अनेक नामवंत कलाकारांनी मिरजेत बनवलेली वाद्य वापरल्याचं सांगितलं जातं. या परंपरेमागे अनेक पिढ्यांची मेहनत आहे. लाकडाची निवड, भोपळ्यांची जुळवाजुळव, तारा बसवणं, नादाची अचूकता राखणं या प्रत्येक टप्प्यात कारागिरांचं सूक्ष्म कौशल्य दिसून येतं. मिरजेचा आणि मंगेशकर कुटुंबाचा संबंधही अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि पुढच्या पिढीतील राधा मंगेशकर यांनीही मिरजेत तयार झालेले तानपुरे वापरले. पंडित दीनानाथ मंगेशकरांपासून सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे. आशा भोसले यांचं सांगली मिरजेशी असलेलं नातं विशेष उल्लेखनीय आहे. मंगेशकर कुटुंबाचं दीर्घकाळ वास्तव्य या परिसरात होतं. आशाताई, उषाताई आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मही याच भूमीत झाला. कृष्णा काठीच्या या प्रदेशातच त्यांच्या संगीत प्रवासाची सुरुवात झाली. मिरजेतील विलायत हुसेन आणि शमसुद्दीन सतारमेकर या कारागीर कुटुंबाशी मंगेशकर घराण्याचे अनेक दशकांचे संबंध होते. आवश्यक ते तानपुरे तयार करून देण्यापासून ते कलाकारांच्या अपेक्षांनुसार त्यात बदल करण्यापर्यंत या कारागिरांनी संगीत सेवा केली. कलाकार मंचावर दिसतात, पण त्यांच्या स्वरांना आधार देणाऱ्या अशा अनेक कारागिरांच्या हातांचीही तितकीच महत्वाची भूमिका असते. मिरजेच्या संगीत परंपरेतील आणखी एक तेजस्वी अध्याय म्हणजे किराणा घराण्याचे महान गायक उस्ताद अब्दुल करीम खां. त्यांची गायकी म्हणजे स्वरांचं सौंदर्य आणि भावनांची अभिव्यक्ती यांचा अद्भुत मिलाफ. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला एक नवी उंची प्राप्त करून दिली. मिरज ही त्यांची कर्मभूमी होती. जवळपास 4 दशकं त्यांनी इथं वास्तव्य केलं. त्यांच्या गायकीनं मिरजेच्या सांस्कृतिक जीवनाला नवा आयाम दिला. सुरेश बाबू माने, हिराबाई बडोदेकर, सवाई गंधर्व, रोशन आरा बेगम यासारखे दिग्गज शिष्य त्यांनी घडवले. पुढे सवाई गंधर्व यांच्या परंपरेतूनच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यासारखा महान कलाकार घडला. म्हणजेच भारतीय संगीताच्या अनेक महत्वाच्या प्रवाहांचे मूळ धागे मिरजेत येऊन जुळतात. संगीताची परंपरा टिकवण्यासाठी संगीत शिक्षणही तितकंच आवश्यक असतं. याच संदर्भात 1942 मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या श्री छत्रपती पद्मावृंद संगीतालय या विद्यालयाचा उल्लेख महत्वाचा ठरतो. करवीर संस्थांच्या राजकन्या पद्माराजे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या संस्थेत सर्व जाती धर्मांच्या मुलींना मोफत संगीत शिक्षण दिलं जात असे. त्या काळात मुलींसाठी अशी व्यवस्था करणं हे सामाजिक दृष्ट्या अत्यंत प्रगत पाऊल होतं. गायन, वादन आणि संगीताचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण या संस्थेत दिलं जाई. आज महिला कलाकार भारतीय संगीत क्षेत्रात अग्रस्थानी आहेत. अशा प्रगतीची पायाभरणी करणाऱ्या संस्थांचं योगदान विसरून कदापि चालणार नाही. श्रोते हो, संगीत आणि अध्यात्म यांचं नातं सांगायचं तर काही दिवसातच आषाढी वारी सुरू होणार आहे. वारकरी संप्रदायात अभंग, भजन, कीर्तन आणि नामस्मरण यांना अत्यंत महत्व आहे. या परंपरेत वापरल्या जाणाऱ्या भजनी वीणांची निर्मिती मोठ्या प्रमाणात मिरजेत होत असते. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी हजारो वीणा पंढरपूर, आळंदी, पैठण आणि इतर तीर्थक्षेत्रांकडे रवाना होतात. वारकरी जेव्हा ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत चालतात तेव्हा त्यांच्या हातातील वीणा

0: ही केवळ वाद्य नसते तर ती भक्तीची ओळख असते. आता संगीताच्या आणखी एका महत्वाच्या पैलूकडे वळूया, संगीतोपचार. आधुनिक विज्ञानानं संगीताच्या उपचार क्षमतेचा स्वीकार केला आहे. अनेक संशोधनातून असं दिसून आलं आहे की संगीतामुळं तणाव कमी होतो, हृदयाचे ठोके संतुलित राहतात, रक्तदाब कमी होण्यासाठी मदत होते आणि मानसिक शांतता लाभते. रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णांना शांत संगीत ऐकवलं जातं. काही कर्करोग उपचार केंद्र, वृद्धाश्रम आणि मानसिक आरोग्य केंद्रांमध्ये संगीत उपचारांचा वापर केला जातो. नैराश्य, चिंता, स्मृतिभ्रंश, ऑटिझम यासारख्या स्थितींमध्ये सुद्धा संगीत पूरक उपचार म्हणून उपयुक्त ठरत असल्याचं संशोधन सांगतं. भारतीय संगीतातील रागांचाही मनावर परिणाम होत असल्याचं अनेक अभ्यासक मानतात. सकाळच्या वेळचा भैरव, संध्याकाळचा यमन, गंभीरतेचा दरबारी कानडा, शांततेचा भूप, प्रत्येक राग विशिष्ट भावविश्व निर्माण करतो. अर्थात संगीतोपचार हा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही, पण आरोग्य सुधारण्यासाठी तो प्रभावी पूरक साधन ठरू शकतो. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस तणावग्रस्त होत चालला आहे. अशा वेळी दिवसातून काही मिनिटं चांगलं संगीत ऐकणं, एखादं वाद्य शिकणं किंवा मनापासून गाणं म्हणणं हे सुद्धा मानसिक आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतं. विश्व संगीत दिन आपल्याला याच गोष्टीची आठवण करून देतो की संगीत हे केवळ कार्यक्रम, मैफिली किंवा स्पर्धांपुरतं मर्यादित नाही, तर ते आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. मिर्जेच्या तानपुरांचा नाद, अब्दुल करीम खा यांच्या स्वरांची माधुरी, विष्णू दिगंबर पलुस्करांचं संगीत शिक्षण, पद्मावृंद संगीतालयाची सामाजिक दृष्टी, वारकऱ्यांच्या वीणेतील भक्तिभाव आणि आधुनिक संगीतोपचाराची वैज्ञानिकता, या सगळ्या धाग्यांनी भारतीय संगीत संस्कृती विणली गेली आहे. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, संगीत हे मनोरंजन नाही, ती साधना आहे. संगीत हा आवाज नाही, तो आत्म्याचा संवाद आहे. संगीत ही कला नाही, तर ती संस्कृती आहे. आणि संगीत हा केवळ स्वरांचा खेळ नाही, तर माणसाला माणसाशी जोडणारा सर्वात सुंदर सेतू आहे. नमस्कार. प्रासंगिक निवेदन, वरदा हसबनीस. हा कार्यक्रम बनवताना इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांच्याकडून प्राप्त माहितीचा उपयोग झाला. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88.
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली.
2: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

पॉप संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, पॉप म्युझिक म्हणजे सोप्या भाषेत पॉप्युलर म्युझिक. अशा प्रकारचं संगीत जे सगळ्यांनाच ऐकायला खूप आवडतं आणि मोठ्या प्रमाणात ऐकलं जातं. या गाण्यांची चाल खूप साधी आणि कॅची असते. ती एकदा किंवा दोनदा ऐकली तरी सहज ओठावर रेंगाळते. यांची रचना अगदी साधी असते, एक ओळ, मग कोरस आणि पुन्हा ओळ. त्यामुळं गाणं ऐकायला आणि गुणगुणायला खूप सोपं जातं आणि एक छान ताल असतो ज्यामुळं सगळ्यांचेच पाय आपोआप थिरकायला लागतात. ऐकूया मनिंदर माही यांचंच पुढचं पॉप गाणं.

श्रोतेहो, याबरोबरच पॉप संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. आता समाचार संध्या. 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

मध्यम लहरी 249.8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम आपकी पसंद. श्रोते हो, तुमच्या असंख्य पत्रांमधून तुमची आवड आणि आकाशवाणीवरचं तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचत असतं. आज तुमच्या पत्रांमधून तुम्ही कळवलेल्या तुमच्या आवडीच्या काही गाण्यांचा आनंद आपण घेऊया. पहिल्या गाण्याची आवड कळवली आहे आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. तसंच आशा रेडिओ श्रोता संघ, मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र, इथून अभिजित गव्हाणकर राही, श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबई.

इथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर. आकार हाईट्स बहादुरा नागपूर इथून वैशाली शैलेश गव्हाणकर, श्वेता सुमित गव्हाणकर, कुमारी ध्वनी गव्हाणकर परी, लाडला टुकटुक गव्हाणकर. श्रोतेहो, यांच्या आवडीचं हे गीत ऐकूया.

आणि कैलाश खेर यांच्या स्वरात फना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. प्रसून जोशी यांच्या गीताला संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोते हो, कार्यक्रमातल्या या पुढच्या गीताची आवड कळवली आहे. विद्यानगर कवठी महांकाळ इथून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया, प्रसाद म्हैसाळकर, तसंच दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूरचे संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, फकीरा रेडिओ श्रोता संघ बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात, तसंच चांदणी चौक सांगली इथून सक्षम श्रेणीक चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील तुंग, मेघा पाटील, संजना, रोहिणी पाटील, याशिवाय मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, विजयकुमार स्वामी, सौ रेखा सागर साबळे, सौ अलका दयानंद साळवी, सौ आशा गोरे, सौ अश्विनी तानवडे, सौ मेघा सालपेकर, सौ अनिता, अमित नारायण लोंढे, सौ श्रुतिका सुतार, सौ नंदाताई भंडारे, सौ अश्विनी, सौ राजेश्री लोहार, निशा नितीन रतन, संजय कडाले, सौ यशोदा गोरे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर, आणि वारणा शहापूर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर इथून विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, गुंड्या पांड्या, माई करिश्मा, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण, डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता प्रकाश सुर्वे, कल्याण. ऐकूया या सगळ्यांच्या आवडीचं धरती या चित्रपटातलं हे गीत.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं।
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल।
0: घ्या मग टिपून पत्ता।
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88।
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com।
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार,
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।
2: आपण ऐकताय कार्यक्रम आपकी पसंद। श्रोते हो, कार्यक्रमातल्या पुढच्या गीताची आवड कळवली आहे त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भक्ती भूषण नामदेव, आकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे, सौ सोनाली, सौ गीतांजली, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथून, आणि कार्तिक, अर्पित, सौ अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव इथून, तसंच लेवा खेल मोहल्ला चांदूर बिस्वा इथून नारायण भाऊ विठ्ठलराव खर्चे, ललिता राणी खर्चे, परी संजना खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, ब्रुनो उषा सोरना खर्चे, स्वाती प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी यांनी। ऐकूया यांच्या आवडीचं तेरे नाम या चित्रपटातलं हे गीत।

श्रोते हो, कार्यक्रमातल्या या पुढच्या गीतासाठी आवड कळवली आहे. आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, इथून राजाराम गायकवाड, श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राज पेंटर तेरवाड, अभी, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्णा बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुभाष मिणचे, शिरढूण, शशिकांत पाटील, कुरुंदवाड, सचिन किल्लेदार, भडगाव, श्रीनिवास कांबळे, यड्राव आणि सौ सुशीला विलास दावणे, कागल इथून. शिवाय गांधी चौक रोपड पंजाब इथून हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक, मिका बिरक आणि सेक्टर 67 मोहाली चंदीगड इथून टी डी मल्होत्रा, ऋतिक मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, जयवीर सिंह ठाकूर, डॉक्टर अमनदीप, अनिल शर्मा आणि कालका इथून शुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज आणि साहिल. ऐकूया या सगळ्यांच्या आवडीचं हात की सफाई या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात हात की सफाई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, तुम्ही सुद्धा तुमची आवड पत्राद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा पत्ता असा आहे, आपकी पसंत द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी केंद्र सांगली, पिनकोड 416416. श्रोते हो, याबरोबरच आपकी पसंत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. रात्रीचे 10:30 वाजलेत. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित सी आर व्यास यांचं गायन. त्यांनी गायलेला बागेश्री अंगाचा राग चंद्रकंस. विलंबित एकतालात निबद्ध बंदिशीचे बोल आहेत सोहत गले माल आणि द्रुत एकताल बंदिशीचे बोल आहेत सुघरनार. त्यांना साथसंगत अशी तबला साथ पंडित सुरेश तळवळकर यांची आणि हार्मोनियम साथ दीपक लिंगे यांची. ऐकूया पंडित सी आर व्यास यांनी गायलेला राग चंद्रकंस.

नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजत आहेत. आता ठीक 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.